0: पंडित शिवानंद पाटील यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत प्रभाकर पंडित यांचं होतं.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: श्रोतेव, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद शके 1948 अर्थात 24 ऑगस्ट 2026। सकाळचे 5:55 आणि 45 सेकंद झाली आहेत। अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या प्रसारण सभेत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत। सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी, सनईवर वाजवलेला राग गुजरी तोडी।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. आमचं हे प्रसारण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा उपलब्ध आहेत. सकाळचे 6:05 आणि 48 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. मंगल प्रभात या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिवपंचाक्षर स्तोत्र.

सुधा मधुसूदन यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची रचना आपण ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया शरद जांभेकर यांच्या आवाजात पंत महाराज बालेकुंद्री यांची रचना.

0: मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरात रामदास स्वामी यांचा अभंग.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोतेहो मंगल प्रभात. या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत आकाशवाणी गायक वृंदाने समूह स्वरात गायलेलं कुसुमाग्रज यांचं गीत. संगीत यशवंत देव यांचं होतं.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोत्यो मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी।

नमस्कार श्रोतेहो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपल्यासोबत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिय ते भाकर. किंवा आला सास गेला सास जीव तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. श्रोतेहो, अशा एक नाही तर अनेक जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या कविता लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन. श्रोतेहो, अशिक्षित असूनसुद्धा बहिणाबाईंनी आपल्या बोलीभाषेत साध्या सर्वांना सहज समजेल अशा सोप्या शब्दात आपलं काव्य रचलं. शेतकाम आणि घरकाम करता करता त्या ओव्या आणि कविता रचत आणि गात. जीवनात आलेलं दुःख संकट आणि अनुभव त्यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून लोकांसमोर सोप्या भाषेत मांडलं. जीवनात आलेल्या संकटावर मात करत असताना त्या रडत बसल्या नाही आणि परिस्थितीलाही दोष न देता त्या धीरानं सामोऱ्या केल्या. मनुष्य, प्राणी, पशुपक्षी, शेत, शेतकरी, स्त्रिया, सासूरवाशीण, माहेरवाशीण, माणसातील अहंकार अशा अनेक विषयावर त्यांनी काव्य रचलं, जे अगदी मार्मिक शब्दात माणसाला जीवनाचं सार सांगते. श्रोतेहो, आपल्या काव्यातून सकारात्मक दृष्टिकोन सांगणाऱ्या या महान कवयित्रीला त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 आणि 30 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। यानंतर 6:40 आणि पुन्हा 2:00 कृषीवाणी, विषय नारळ लागवड। सकाळी 6:45 आणि पुन्हा 2:05 आरोग्यम धनसंपदा, विषय आहे सहानुभूतीपूर्ण शिक्षण। तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची। सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10 परिसर, उदगिरीचे पठार याविषयी माहिती, सहभाग पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तर, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची। सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, आला श्रावण या मालेत मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल 7:25। सकाळी 7:40 बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। श्रोतेहो, आज सकाळी 8:40 कवयित्री बहिणाबाई चौधरी जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम। शीर्षक आहे धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या, लेखन शिवलीला शिवपूजे, निर्मिती आकाशवाणी धाराशिव केंद्राची। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 104, लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर नितीन जाधव, यशश्री उपासनी। आज 11:05 सहज संवाद, संवादिका माधवी राणे, विषय पडद्यामागील किमयागार। 12:00 वनिता मंडळ, निर्मिती राहील आकाशवाणी मुंबई केंद्राची। यामध्ये विद्याधर मालावलकर यांची मुलाखत आणि त्यानंतर समाज माध्यमाचा विवेकी वापर, मीना आगरखेड यांचं भाषण। 1:40 जिल्हा वार्तापत्र अंतर्गत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल। 5:30 युववाणी, यामध्ये काव्यवाचन मैथिली जगताप यांनी सादर केलेलं, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची।

0: मुलाखत आपणास ऐकता येईल. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. रात्री 8:15 वाजता लोकसंगीत, शिव पार्वती कथा धनगरी ओवी सोमा बाबू पुजारी यांनी सादर केलेल्या, आणि त्यानंतर जयश्री कुलकर्णी, हेमा देशपांडे, संगीता देशपांडे, प्रज्ञा देवस्तळे यांनी सादर केलेलं ऐलमा पैलमा. रात्री 9 वाजता न्यूज 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 वाजता उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगी वादन राग मेघ. 2:30 वाजता प्राजक्ता काटकर यांचं गायन राग मुलतानी. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 5:02 विनायक प्रभू यांचं गायन राग मारवा. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 10:10 सत्यनारायण शर्मा यांचं व्हायोलिन वादन राग श्याम कल्याण आणि आलाप. 10:30 आरती अंकलीकर यांचं गायन राग जोगकंस आणि केदार. ही होती अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज 5:30 मिळालेल्या नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. कालचं कमाल तापमान कुलाबा इथे 32 सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 31 सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमान कुलाबा इथे 27 सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 25 सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 82%. कुलाबा इथे पावसाची नोंद नाही. सांताक्रूज इथे 6.4 मिलीमीटर पाऊस पडला. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल तापमान 32 सेल्सिअस आणि किमान तापमान 26 सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. या तीनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. 6:41 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय नारळ लागवड.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, नारळ पिकासाठी जमीन किमान 1 मीटर खोलीपर्यंतची कसदार, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. उत्पादनाच्या दृष्टीनं नारळ लागवडीचं यश बहुतांशी रोपांच्या निवडीवर अवलंबून असतं. रोपं किमान 9 ते 12 महिने वयाची आणि 5 ते 6 पानांची असावीत. पानातील पाती विलग झालेली असावीत. रोपं जोमदार आणि निरोगी असावीत. रोपाचा बुंधा, पानांचा देठ आखूड आणि जाड असावा. कोकणामध्ये नारळाच्या झाडाला माड असंही म्हणतात. नारळाच्या विविध जाती आहेत, त्यामध्ये बाणवली या जातीपासून 80 ते 100 इतकं उत्पन्न मिळतात. आणि याची वैशिष्ट्ये म्हणजे याची आयुर्मर्यादा 80 ते 100 वर्ष इतकी असते. 6 ते 8 वर्षापासून फलधारणा होते. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 68% इतकं असतं. प्रताप या जातीपासून 150 नारळ मिळतात. बाणवली हिरवा गोल प्रकारातून निवड पद्धतीनं विकसित केलेली ही जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 68% आहे. T x D या जातीपासून 140 नारळ मिळतात. 4 ते 5 वर्षानंतर उत्पन्न मिळतं. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 70% इतकं असतं. हे याचं वैशिष्ट्य आहे. लक्षद्वीप ऑर्डिनरी या जातीपासून 150 नारळ मिळतात. उंच वाढणारी जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 72% इतकं असतं. फिलिपिन्स ऑर्डिनरी या जातीपासून 105 नारळ मिळतात. उंच वाढणारी जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 225 ग्रॅम इतकं असतं. D x T 2 या जातीपासून 121 नारळ मिळतात. 4.5 ते 5 वर्षामध्ये उत्पन्न मिळतं. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 67.10% इतकं आहे आणि ही संकरित जात आहे. D x T या जातीपासून 126 नारळांचं उत्पन्न मिळतं आणि 4 ते 5 वर्षात हे उत्पन्न मिळतं. खोबरं 250 ग्रॅम इतकं असतं. तेलाचं प्रमाण हे 68.5% असून ही संकरित जात आहे. ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत.

0: नारळाची लागवड ही दोन ओळीत आणि दोन रोपांमध्ये 7.5 मीटर ते 8 मीटर अंतर ठेवून लागवड करावी. याप्रमाणे हेक्टरी 175 माड बसतात. जमिनीची मोजणी करून योग्य अंतरावर आखणी करून रोपं लावण्याच्या जागी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणावेत. रेताळ जमिनीतील खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोडण्यांचे 3 ते 4 थर दिले तर तळाशी ओलावा टिकून राहायला मदत होते. शेतामध्ये पावसाळ्यात पाणी साचत असेल तर रोपं खोलवर न लावता जमिनीच्या पृष्ठभागाजवळच लावावीत. पाणी जास्त असलेल्या ठिकाणी रोपं लावायच्या जागी 1 ते 2 मीटर रुंदीचे मातीचे ढिगारे करून त्यावर लागवड करावी. तसंच अशा शेतामध्ये नारळाची लागवड जोराचा पाऊस संपल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये करावी. नारळाची रोपं लावल्यानंतर सुरुवातीचं 1 वर्ष काठीचा आधार द्यावा. तसंच कडक उन्हामुळे पानं करपू नयेत म्हणून पहिली 2 वर्ष ऑक्टोबर आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यात रोपांना वरून सावली करणं आवश्यक आहे. नारळाला पाण्याबरोबर पुरेशा प्रमाणात खतं दिल्यास माड लवकर फुलोऱ्यात येऊन नियमित उत्पन्न मिळतं. माडाच्या झाडाला 5व्या वर्षापासून 5 घमेले शेणखत, 2.250 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं.
1: नारळ लागवड याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी आणि सादरकर्ते रोशन जाधव. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्या हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्या हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. नमस्कार श्रोते हो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन. अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. श्रोते हो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाच्या मागं एवढं धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याच्या दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात तेव्हा शिक्षण हा ओझं न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणारी नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे? यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलवून सर्व ठीक आहे ना एवढी विचारपूस करा. पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा

0: गणितात कितीपैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोते हो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही, तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी आयुष्यात महत्त्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार, याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्ग स्थळाविषयी, ते म्हणजे उदगीरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगीरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगीरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळं आणि शांत वातावरणामुळं विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं. हिरव्यागार गवताचा गालिचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगर रांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात, त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैवविविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव यांचे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात, त्यामुळे मिनी कास पठार म्हणून या पठाराची अलीकडे वेगळी ओळख वाढू लागली आहे. शित्तूर गावापासून नागमोडी वळणं घेत पठाराकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली हिरवीगार शेती, संत वाहणारी वारणा नदी येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर उदगिरीसारखे दुसरे ठिकाण क्वचितच सापडेल. आठवड्याच्या शेवटी आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात, मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उदगिरीचं पठार हे केवळ पर्यटनस्थळ नाही तर निसर्गाशी नाते जोडण्याचं, शांततेचा अनुभव घेण्याचं आणि सह्याद्रीचे खरे सौंदर्य पाहण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेले पठार, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सह्याद्रीचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर एकदा नक्की भेट द्या उदगिरीच्या पठाराला. धन्यवाद.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तार यांनी उदगीरचं पठार याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत
3: संस्कृत श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निज क्षेत्रम अंतरिक्षानुसंधान क्षेत्रे प्रवर्तितुं प्रेरितवान्, येन नवोन्मेषस्य वैश्विक वातावरणस्य निर्माणं भवेत् तथा च विश्वस्य सर्वे जनाः अनुभवेयुः यत् यदि ते अन्तरिक्षक्षेत्रे स्ववृत्तिं निर्मातुम् इच्छन्ति तर्हि भारतम् आगन्तव्यम्.
4: हमें ऐसा एक और खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
3: श्री मोदी एतत् अंतरिक्ष क्षेत्रस्य विंशति नवोद्यमानां मुख्य कार्यकारी अधिकारिभिः संस्थापकैः च सह संवादावधौ उक्तवान्। राष्ट्रियान्तरिक्षदिवसावसरे ह्यः प्रकाशितस्य संवादस्य प्रतिलेखानुसारं प्रधानमन्त्री अन्तरिक्षक्षेत्रे उद्यमान् प्रारम्भं कर्तुं भारतस्य व्ययसम्बद्धप्रतिस्पर्धात्मकक्षमताम् अपि प्रकाशितवान्। संवादावधौ श्रीमोदी अन्तरिक्षक्षेत्रस्य नवोद्यमान् स्वप्रयत्नेषु निरन्तरतां रक्षितुम् अथ विश्वस्य सर्वेभ्यः भागेभ्यः च प्रतिभाः आकर्षितुं समर्थं सुदृढम् अन्तरिक्षक्षेत्रीयं परितन्त्रं निर्मातुं च प्रेरितवान्। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः रूसदेशस्य द्विदिवसीयायै आधिकारिकयात्रायै मॉस्कोनगरं प्राप्तवान्। यात्रावधौ विदेश मंत्री व्यापार आर्थिक वैज्ञानिक प्रौद्योगिक सांस्कृतिक सहयोग चेत्यादिषु विषयेषु भारत रूस अन्तः प्रशासकीय आयोगस्य 27वें अधिवेशनस्य सह अध्यक्षतां करिष्यति। असौ रूसस्य विदेश मंत्रिणा सर्गेई लावरोव इत्यनेन सह अपि मेलनं करिष्यति तथा क्षेत्रीयेषु वैश्विकेषु विषयेषु विचाराणाम् आदान प्रदानं करिष्यति। वाणिज्योद्योग मंत्री पीयूष गोयलः अद्यारभ्य अस्य मासस्य 27 दिनांक पर्यन्तं जापानस्य चतुर्दिवसीय यात्रायां भविष्यति। असौ टोक्यो नागोया ओसाका चेत्येतेषां स्थलानां यात्रां करिष्यति अथ च जापानं प्रति भारतस्य अद्यावधि बृहत्तमस्य व्यापार प्रतिनिधिमण्डलस्य नेतृत्वं करिष्यति। अस्मिन् प्रतिनिधिमण्डले 200+ व्यापार प्रतिनिधयः सम्मिलिताः सन्ति। वाणिज्योद्योग मन्त्रालयेन उक्तं यत् एषा यात्रा उभयोः देशयोः विशेष रणनीतिक वैश्विक सहमतिं प्रति विद्यमानं महत्वाकांक्षायाः व्यापकतां दर्शयति। इयं यात्रा तस्मिन् समये भवति यदा भारतं जापानं च व्यापार निवेश सम्बन्धान् महत्वपूर्णतया सुदृढीकर्तुं प्रयतमानौ स्तः। ब्रिक्स क्रीडा मन्त्रिणाम् उपवेशनं ह्यः आन्ध्रप्रदेशस्य विशाखापत्तनं नगरे क्रीडा सम्बद्ध संयुक्त घोषणापत्रं सर्वसम्मत्या स्वीकरणेन सम्पन्ना। घोषणापत्रे सदस्यदेशैः संवादेन पारस्परिकसम्मानेन

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंद।
1: आला श्रावण। सह्याद्रीच्या कडेकपारीत हिरव्या कुरणांवर सोनकीच्या पिवळ्या फुलांचे झेले फुलले आहेत। तेरड्याच्या आणि गोंड्याच्या फुलांचे तुरे हिरव्या गालिच्यातून वर डोकावू लागले आहेत। त्यावर पिवळ्या फुलपाखरांची गुंफण चालू आहे। सूर्याचा लालसर सोनेरी प्रकाश सर्वत्र पसरला आहे। आता हे चित्र कुठल्या कवितेचं म्हणावं तर हमखास कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा वाले कविवर्य तांबे आठवतात। संध्याकाळची शोभा म्हणून प्रसिद्ध असलेली ही कविता श्रावणाचेच वर्णन करते हे निश्चितच। पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनी आदूर। झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी। हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर चाळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे। हिरव्या गालिच्यानी शेतं अगदी सजली आहेत तर येते श्रावणातली पौर्णिमा। गोकुळाष्टमी इतकाच महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा श्रावणातला सण। आठवतं या दिवशी नारळी पौर्णिमेच्या जत्रा खाडीवर समुद्रावर असत आणि लहानथोर सगळेच जत्रेला जायला उत्सुक असत। कुणी मामा काका सगळ्या भाचरंडांना घेऊन जत्रेला नाही ते उल्या छोट्या प्लॅस्टिक सदृश खेळण्यात पिपाण्यांनी परिसर दुमदुमून जाई। अलीकडे कधीतरी गेले होते लहानपणीची आठवण म्हणून पण फार वेळ रिंगाटा आला नाही कारण तिथे आलेली माणसंच निराळी होती त्यांचा रवैया निराळा होता। नारळी पौर्णिमेची ती जुनी जत्रा हरवून गेली असं वाटलं होतं। नारळी पौर्णिमेच्या या दिवसाला नारळाचं खास महत्त्व। या दिवशी पूजा समुद्राची समुद्राला नारळ अर्पण करावा समुद्राचीच पूजा आणि त्याला शांत करण्याचा हा दिवस। पावसाचं तहमान सरलं आहे समुद्र हा धनाचा व्यापाराचा मार्ग। या दिवशी नारळाचेच गोड पदार्थ करावेत खास करून नारळी भात करून सण साजरा करावा हाच दिवस राखी पौर्णिमेचाही। भावा बहिणीच्या बंधाचा म्हणूनही साजरा व्हावा। छोट्या गेंडेदार राख्यांचं अप्रूप जाऊन आता लफ्फेदार राख्या आल्या आहेत पण राखण करणारा भाऊच नाही तर जो रक्षण करता त्याला राखी बांधावी। गावागावातून गावच्या मुख्य जमीनदार माणसास राखी बांधण्यासाठी गावातून त्याची कुळे शेतकरी येण्याची प्रथा होती। रक्षक आणि ज्याचे रक्षण करायचे तो यांचे नाते दृढ करणारा हा दिवस महत्त्वाचा सण मानला जातो। काही ठिकाणी तर देवांनाही राखी बांधण्याची प्रथा आहे। जलमार्गाने प्रवास केल्याचे उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी सापडतात। वरुण देवाची सत्ता समुद्रावर आहे असे मानून ते त्याची स्तुती करीत समुद्रात नाव लोटण्याचा त्या काळी काहीतरी विधीही करत असत। कदाचित त्याचाच धागा आत्ताच्या नारळी पौर्णिमेत येऊन पोहोचला।

0: असेल. हा विधी केल्यानं समुद्रावर सत्ता गाजवणारा वरुणदेव तृप्त होऊन मालाची नेआण करणाऱ्या जहाजास इजा पोचवत नाही अशी समजूत होती. पावसाचा भर आषाढात जास्ती असतो, त्यावेळी गलबत समुद्रात घालत नसत. श्रावण पौर्णिमेपासून जलमार्गाने व्यापाराची सुरुवात होते. पावसाचे मान कमी झाल्यामुळे त्या सुमारास वादळाची भीती कमी होते. समुद्रकाठचे व्यापारी व मच्छीमार आपल्या व्यवसायात सुरुवात करतात. नारळ अर्पण करता करता सोन्याचा गोळा समुद्रात बुडतो. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, अशी अचल फुल पाखरे फुले साळीस जणू फुलती, साळीवर झोपली जणू ती पाळण्यात झुलती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाच फुटूनी पंखची गरगरती, पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. आला श्रावण, उद्याचा श्रावण पिठोरी अमावस्येचा आणि बैलपोळ्याचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मितावाहिनी सकाळचे 7:05:25 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आपण पुणे केंद्रावरून ऐकू शकाल.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळाने आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: श्रोते हो, ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा संवाद काल भारतीय अंतराळ दिनी प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून जगभरातील प्रतिभावंतांना आकर्षक वाटेल अशी भक्कम अंतराळ परिसंस्था उभी करावी असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
4: मैं ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
3: दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. युवा शक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव असलेल्या मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
5: पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है. और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है.
3: युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. संविधानामुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे. लोकशाहीमुळे सामान्य व्यक्तीला मोठमोठ्या संविधानिक पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं असल्याचं

ते म्हणाले, मुलांचा मोबाईल वापर कमी करून त्यांना मैदानाकडे कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेला महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारनं रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर परिचारिका औषधं आणि चाचण्या उपलब्ध असतील हे आता स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांनी काल तळेगाव चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसंच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली. औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. रस्ते सांडपाणी व्यवस्थापन पदपथ आणि रस्त्यांवरील दिव्यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल असं शिंदे म्हणाले. दरम्यान या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर अवजड वाहनांच्या पार्किंगवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 50 अधिक अवजड वाहनं हटवण्यात आली असून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. पुण्यात झालेल्या 16 कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा संघानं झारखंड संघाचा 2-1 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री लातूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी

लावली. ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यानं कोमेजून चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झाली आहेत। आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज 24 ऑगस्ट। श्रोतेहो, आज मराठी लोककाव्याला नवा अर्थ देणाऱ्या थोर प्रतिभा संपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती। त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी झाला। रूढार्थानं अशिक्षित असूनही त्यांनी आपल्या कवितांमधून मांडलेलं सखोल तत्वज्ञान आणि आशय थक्क करणार आहे। मराठी साहित्यात ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती केली त्यापैकीच एक असणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। थोर क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा आज जन्म, त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी झाला। क्रिकेट महर्षी, प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळाडू दिनकर बळवंत देवधर यांचा आज स्मृतिदिन, त्यांचं निधन 24 ऑगस्ट 1993 रोजी। तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असलेले कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीतील एक, कल्याणजी वीरजी शहा यांचाही आज स्मृतिदिन, त्यांचं निधन 24 ऑगस्ट 2000 रोजी। आपण ऐकलेत आजचे काही दिनविशेष।

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, संगीत म्हणजे साधना. साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, त्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महद्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे, त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते. आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचं आहे, काही काम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं

0: ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आईवडील दोघंही उत्तम गातात.
2: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील.
2: वा.
1: व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते. आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले, त्यामुळे तो पाया पक्का होत गेला. आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे, किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे, म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे.
2: अच्छा.
1: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
2: अच्छा.
1: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे, आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
0: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं. तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
1: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय.
0: अच्छा.
1: आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते, आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली. तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले, आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजत आहेत, खूप छान काम करत आहेत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
2: बरं.
1: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल

0: त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो, तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढीसुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलं आहे आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत, जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करत आहेत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: बेडेकर मसाला.
2: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
6: नमस्कार.
2: खर तर बेडेकर मसाल्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लोणचं तुम्ही म्हणालात की लिंबाचं लोणचं केलं होतं, 200 लिंबाच आणलेली होती. आता सध्या बेडेकरांची किती प्रकारची लोणची उपलब्ध आहेत आणि ती जगभरात कुठे कुठे उपलब्ध आहेत हे ऐकायला आवडेल.
6: खरंय, आमच्या लोणच्याची सुरुवात ही लिंबाच्या लोणच्यानी झाली, परंतु सर्वात जास्त विकलं जाणारं आजच्या घडीला आंब्याचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं हे सगळ्यात जास्त विकलं जातं. जी प्रमुख लोणची आहेत ती म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, आणखीन ह्या तिघांचं मिश्रण असलेलं मिश्र लोणचं. ह्या मिश्र लोणच्यामध्ये आम्ही एक आमचं वैशिष्ट्य म्हणून त्याच्यामध्ये आम्ही करवंद सुद्धा घालतो. अशी एकूण आमच्याकडे वेगवेगळ्या मिश्र व्हरायटीज, गोड लिंबाचं लोणचं किंवा आंब्याच्या लोणच्याच्या गोड व्हरायटीज, अशा सगळ्या व्हरायटीज धरल्या तर जवळजवळ 14 प्रकारची लोणची बनवतात. त्याच्यामध्ये दोन दाक्षिणात्य पद्धतीची पण लोणची आहेत. एकाला अवाकाई लोणचं असं म्हणतात की जे तीळ तेलात बनवलं जातं आणि त्याचा मसाला पूर्ण वेगळा आहे. आणि दुसरं एक वडू लोणचं म्हणून बनवलं जातं, ते म्हणजे छोट्या बाळ कैऱ्यांचं लोणचं असतं, त्याचा सुद्धा मसाला पूर्णपणे वेगळा असतो. 14 प्रकारची लोणची आम्ही बनवतो आणि ती जगभर उपलब्ध आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड इथे आमची स्वतःचे डिस्ट्रीब्युटर आहेत, पण त्याच्या बाहेर जवळजवळ 25-30 देशांमध्ये बेडेकर लोणची उपलब्ध आहेत.
2: क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढ होणारी, उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747 आणि वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, मी असंही ऐकलं होतं की बेडेकरांच्या व्यवसायाला राजमान्यता मिळाली होती, ही गोष्ट खरी आहे का?
6: हो, खरं आहे. म्हणजे राजमान्यता म्हणजे आपण भारत सरकारतर्फे मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल बोलूया. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे आंब्यावरचं एक प्रदर्शन भरवलं जायचं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याच्या व्हरायटीज डिस्प्लेला असायच्या. त्याचबरोबर त्यांच्याकडे कॅटेगरी होती की आंब्यापासून बनवलेलं कमर्शियल उत्पादन. ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही आमचं उत्पादन म्हणजे कैरीचं लोणचं हे तिथे डिस्प्लेला ठेवलं 1959 साली पहिल्यांदा. आणखी भारतभरातनं आलेल्या सर्व उत्पादन मध्ये सर्वश्रेष्ठ आंब्याचं उत्पादन म्हणून आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. आणि ते 60 सालापासून 2002 सालापर्यंत सातत्याने आम्हाला आंब्याच्यासाठी असो किंवा लिंबाच्यासाठी असो पहिलं पारितोषिक हे जवळजवळ दरवर्षी आम्हाला मिळालेलं आहे. 2002 नंतर अशी प्रदर्शनं भरण्याचं बंद झाल्यामुळे पुढे ही परंपरा चालू राहिली.
2: नाही, काही हरकत नाही. पण सर, मला इथे हे नमूद करायला आवडेल की लोकमान्यता मिळालेल्या बेडेकर मसाल्यांच्या लोणच्यांना राजमान्यता मिळाली यात काहीच वावगं ठरणार नाही. आणि जरी अवॉर्ड बंद झालेले असले तरी लोकमान्यता अजूनही तशीच आहे. म्हणूनच श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्कार.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकर.

0: करांच्या सात्विक उत्पादनांसह
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक तयार मसाला।
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:45 झालेली आहेत। प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा।

अच्युत ठाकूर यांच्या स्वरात त्यांचीच रचना आपण ऐकलीत आताच्या भावधारा या कार्यक्रमात. श्रोते हो, एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया शैला दातार यांच्या स्वरात आत्माराम सावंत यांची रचना.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. पंतप्रधानांनी अलिकडेच अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधला हे आवाहन केलं. हा संवाद काल राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 2023 भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. पंतप्रधानांनी काल यानिमित्त समाजमाध्यमावर एक ध्वनीचित्रफीत प्रकाशित करत नवीन जागतिक व्यवस्थेतील अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान वाढत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
2: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
1: नवी दिल्ली इथं होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील विविध सुरक्षा दलं आणि पोलीस दलांमधील 850 अधिक अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करणार आहेत. ही 2 दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोनही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अधोरेखित केलं. भारताला भविष्यात जहाज बांधणीचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उच्च दर्जाच्या देखभाल सेवांची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. कोलकाता इथं गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या एकंदर 3400 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जीआरएससी कंपनी जर्मनीसाठी मालवाहू जहाजांची बांधणी करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना बळ देणारे हे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपान दरम्यान व्यापार क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून जपानच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका या शहरांना भेट देणार असून 200 अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं व्यापारी शिष्टमंडळही या दौऱ्यावर आहे. यामध्ये उत्पादन, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद तसंच वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज आंध्र प्रदेशातील एलू

जिल्ह्यातील मुसुनुरू गावाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुसुनुरू इथं भारतातील पहिल्या नॉन GMO अर्थात जनुकीय बदल न केलेल्या तसंच तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या नव्या पद्धतीच्या पॉपकॉर्न मका संकरित बियाणांचं अनावरण करतील आणि शेतकऱ्यांचा सत्कार समारंभादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रशियादरम्यानच्या व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी आयोजित 27व्या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज सहभागी होत आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याबरोबर ते प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी डॉ जयशंकर काल मॉस्को इथं पोहोचले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. या रुग्णालयातील SNCU विभागात 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. इराणच्या दक्षिण फार्स प्रांतात एका नवीन वायुक्षेत्राचा शोध लागला असल्याची माहिती इराणचे तेलमंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी दिली. यामध्ये अंदाजे 7,500 अब्ज घनफूट वायूचा साठा असून याद्वारे त्यातून 5,700 अब्ज घनफूट वायू निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातून 15 वर्षांपर्यंत वायूचा पुरवठा होऊ शकतो. या संशोधनामध्ये गॅस कंडेन्सेटचाही समावेश आहे, ज्यामुळे इराणसाठी नवीन संपत्ती निर्मितीचा मोठा स्रोत निर्माण झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करताना आता इराणला सेवा शुल्क द्यावं लागेल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझाई यांनी दिला आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इराणनं कलम 3 धोरणात्मक कृती योजनेला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात गडेरी नदीच्या तीव्र प्रवाहात अडकलेल्या 9 जणांची पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली. गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अपचंत गुहा परिसरात नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामध्ये हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने दाट जंगल आणि दुर्गम भागातून किमान 4 किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं कर्नाटकातील मैसुरू इथं आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावर आजपासून बुधवारपर्यंत 3 दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नेदरलँड्समधील अॅम्स्टलविन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दोन्ही संघांना गोल न करता आल्यानं भारतीय महिला संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं उत्कृष्ट कामगिरी करत हंगेरीतील नाझिकनिझा इथं सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत प्रणेशनं 7 गुण मिळवत आपला जर्मनीचा प्रतिस्पर्धी वादिम पेट्रोवस्की यावर मात केली. या स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीतील भारतीय दूतावासानं प्रणेशचं कौतुक केलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिकलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत.
युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण

प्रसारित करीत आहोत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन शिवलीला शिवपूजे. निवेदन स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार. सादर करते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या.

0: प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं, ते त्याच्या बरोबरच यावं लागतं. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे माझं आता ठाम मत झालं आहे.
1: प्रल्हाद केशव अत्रे यांचा हा परिमळ अर्थात एका प्रस्तावनेतील हे मनोगत. या प्रस्तावनेत त्यांनी ज्या कवयित्रीसाठी हे गौरवोद्गार काढले आहेत त्यांची प्रतिभाही अगदी अत्रे म्हणतात त्याप्रमाणे जुन्यात चमकणारी आणि नव्यात झळकणारी अशीच आहे.
0: या आहेत खानदेशातील लेवा गणबोली भाषेतील काव्य प्रतिभेचं 52 कशी सोड अर्थात कवयित्री बहिणाबाई चौधरी,
1: जी निरक्षर होती आणि जिच्या हातांच्या बोटांवर मोजता येणाऱ्या कवितांनी मराठी साहित्य क्षेत्रातलं काव्याचं नभांगण झळाळून उठलं, जिला काव्य प्रतिभेच्या नामवंतांनी भूमिकन्या निसर्गकन्या यांसारख्या पदव्यांनी विभूषित केलं, त्या बहिणाबाई चौधरी.
0: श्रोते हो, बहिणाबाई सगळ्यांची जीवलग कवयित्री. साधे सोपे आणि मोजकेच शब्द, बोली मायमातीची आणि अर्थांना खोली मात्र समुद्राची,
1: हीच वैशिष्ट्य आहेत बहिणाबाईंच्या कवितांची. बहिणाबाईंच्या कविता या लोकसाहित्याच्या कुशीतल्या कविता. गावराण आंबेमोहराच्या सुगंधाला जसा रानभर दरवळण्याचा आशीर्वाद लाभलेला असतो तसाच वारसा बहिणाबाईंच्या कवितांना लाभला.
0: महाराष्ट्राला कवी म्हणून सुपरिचित असलेले बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या काही कवितेची चोपडी घेऊन ते आचार्य अत्रेंना भेटतात.
1: हे तर 52 कशी सोनं हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा गुन्हा आहे, अशा उत्स्फूर्त शब्दात आचार्य अत्रे यांनी या कवितांबद्दल गौरवोद्गार काढले.
0: आणि अज्ञानाच्या अंधारात पडलेल्या या काव्यधनाचा साक्षात्कार बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या रूपानं मराठी रसिकांना होतो.
1: आजूबाजूच्या परिस्थितीत घडत गेलेल्या प्रसंगात सजग असणारं चिंतनशील मन, सुखदुःखांकडे अडीअडचणींकडे पाहण्याची सम्यक दृष्टी, शेतीमाती कष्टकर्म प्रयत्नवाद आशावाद आणि जीवनाचं मार्मिक सार चालत्या बोलत्या भाषेतून शब्दबद्ध करण्याचं कसब, या सर्व गुणांनी त्यांच्यातील काव्य प्रतिभेला खत पाणी घातलं आणि बहिणाबाई नावाचं फुललेलं हे झाड मराठी साहित्यांगणात खोल पाय रोवून उभं राहिलं.
0: श्रोते हो, बहिणाबाईंना कसलीच अक्षर ओळख नव्हती, पण ती गोष्ट त्यांच्या प्रतिभेला कधीच बाधली नाही. अर्थात त्या निरक्षर असूनही शिक्षणाचं महत्व त्यांनी कधीच नाकारलं नाही.
1: माणसा परी माणूस राह तोरे येड जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा.
0: आणि श्रोते हो, विद्येची दैवत सरस्वतीला आपल्या काव्यनिर्मितीचं श्रेय द्यायला त्या मागे पुढे पाहत नाहीत.
1: माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली.
0: श्रोते हो, जळगाव शहरापासून अवघ्या 2 मैलावर असलेल्या आसोदे या गावी इसवी सन 1880 मध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला. वडील उखाजी महाजन तर आई भीमाबाई, यासोबतच 3 भाऊ आणि 3 बहिणी. बहिणाबाईंचा असा भला मोठा परिवार होता.
1: वयाच्या 13 वर्षी जळगावच्या नथुजी खंडेराव चौधरी

0: यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि पुढे त्यांना ओंकार, सोपान आणि काशी अशी तीन मुले झाली.
1: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या कवितांमध्ये त्यांच्यावर गुदरलेल्या अनेक प्रसंगाचेही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. लग्नानंतर काही कालावधीतच घरादाराच्या वाटण्यांमुळे विभक्त झालेलं कुटुंब, त्यामुळं कुटुंबावर आलेली आर्थिक आणीबाणी आणि त्यातच दुष्काळ, या खडतर परिस्थितीत अवघ्या 30व्या वर्षी पतीची साथ सुटली आणि बहिणाबाई आपल्या कवितेतून म्हणतात,
0: लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशी सन गेलं कुंकू, रेखा उघडी पडली.

0: आणि श्रोतेहो, नियती एवढ्यावरच थांबली नाही तर प्लेगच्या साथीत त्यांच्या मोठ्या मुलाला अपंगत्वही आलं. अशा अनेक कठीण प्रसंगातून बहिणाबाईंना जगण्याची वाट काढावी लागली. या वाटेवर त्यांच्या ओठावर येणारं काव्य जीवनाचं मार्मिक सत्व घेऊनच बाहेर पडत होतं.
1: वाऱ्याचं वाहदानं आलं आलं रे मोठ, त्याच्यात झुकीसनी चुकू नको रे वाट. दोन्ही बाजून दर्या धर झुडू पहाती, सोडू नको रे धीर एओ संकट किती.

0: श्रोतेहो, बहिणाबाईंनी आपल्या शब्दांना कधीही परिस्थितीनं हारलेल्या आणि दुःखानं ग्रासलेल्या बोथट वाहनांना स्पर्श होऊ दिला नाही. या उलट त्यांच्या शब्दांनी परिस्थितीच्या अग्नीत जळून आशेची, प्रयत्नवादाची आणि कर्तव्यनिष्ठतेची झळाळी प्राप्त केली. त्यांच्या दुःखावेगात आलेल्या शब्दांनाही एक प्रकारची सकारात्मकता त्यांनी बहाल केली.
1: रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव. रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव. रडू हसव जरा, त्यात संसाराची चव.
0: प्रल्हाद केशव अत्रे यांच्या परिमळ या ओघवत्या प्रस्तावनेसोबत प्रकाशित झालेल्या बहिणाबाईंची गाणी या आवृत्तीत एकूण 35 कवितांचा समावेश होता. बहिणाबाईंनी जीवनाच्या तत्वज्ञानाची उकल करून अनेक गुपितं आपल्या सहज सुंदर काव्यातून उघड केली. हा अनमोल ठेवा या पुस्तकाच्या माध्यमातून रसिकांसमोर ठेवण्यात आला.
1: त्यानंतरच्या पुढील काही आवृत्त्यांमध्ये बहिणाबाईंच्या आणखीन काही अपुऱ्या कवितांचा, काही स्फुट ओव्यांचा आणि म्हणींचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या जवळपास 51 काव्यरचना आज उपलब्ध आहेत.
0: त्यांच्या आणखीन कितीतरी कविता लिहून ठेवण्यात न आल्यामुळे त्या काळाच्या पडद्यावरून पुसल्या गेल्या. ही खरं तर एक दुर्दैवी खंतच म्हणावी लागेल.
1: श्रोते हो, बालपणापासून कृषी संस्कृतीत वाढलेल्या बहिणाबाईंवर ओव्या, भक्तिगीतं, कृषिगीतं या लोकगीतांच्या मौखिक परंपरांचे संस्कार झालेले होते.
0: त्यामुळं शेती, निसर्ग, तत्कालीन सामाजिक धार्मिक जीवन, खास करून तत्कालीन स्त्रियांचे कष्टपूर्ण जीवन आणि त्यांच्या मनांचे भावबंध अशा विविध अंगाने बहिणाबाईंच्या कविता कधी उमलून तर कधी उन्मळून येतात.
1: देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार.

0: त्या काळी मनातील भावभावनांना वाट मोकळी करून देण्याची सोय सुविधा नव्हती. अशा वेळी या स्त्रियांनी आपल्या कष्टाचं गाणं केलं, ते ओव्यांच्या रूपानं, खास करून जात्यावरच्या ओव्यांनी.
1: खानदेशातील लेवा गनबोली भाषेत जात्याला घरोटं म्हणतात. बहिणाबाई सुद्धा हे घरोटं ओढत आपल्या स्वरचित ओव्या गायच्या. जात्याच्या दोन्ही पाळ्यांमधून धान्य भरडून त्याचं पीठ होतं. अगदी तसंच परिस्थितीच्या रेट्यातून माणूस भरडून निघाला की त्याला अनुभवाचं सत्व गवसतं.
0: बहिणाबाईंच्या ओठी आलेले अनुभवाचे हेच सत्व आपल्यालाही त्यांच्या कवितेच्या रूपानं गवसलं आहे.
1: अरे घरोटा घरोटा तुझ्या तून पडे पिठी, तस तस माझं गाणं पोटा तून येत व्हटी.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या कवितेतील नातीही मार्मिक संबंध उलगडून दाखवतात. प्रस्थापिताकडेही वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा त्यांच्या नजरेला आणि त्यातून अवतरणाऱ्या त्यांच्या शाब्दिक कारागिरीला मग दाद दिल्याशिवाय राहवत नाही.
1: देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.
0: जीवनावर उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंच्या मौलिक आणि तात्विक कविताही कुठेही जड वाटत नाहीत. उलट दैनंदिन व्यवहाराचा त्या आपल्या साध्या सुध्या शब्दांनी अर्थगर्भित वेध घेतात.
1: आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाच अंतर.
0: क्षणभंगूर आयुष्याचं इतकं मार्मिक वर्णन इतक्या सहज आणि मोजक्या शब्दात बहिणाबाईच करू शकतात. या क्षणभंगूर आयुष्याचं मोल कसं जपावं याचंही त्या सोदाहरण वर्णन करतात.
1: जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाच.
0: बहिणाबाईंच्या कविता म्हणजे उपदेशाचे मधुर आणि रसाळ वाणीने पाजलेले कटुडोस. नकारात्मकता दूर सारून मनात संस्काराचे भाव जागवणारी सकारात्मकतेला उभारी देऊन जीवनाविषयक एक स्पष्ट आणि काटेकोर उमज या कवितात देतात.
1: निजवते भूक्या पोटी तिला रात म्हणूनही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणूनही.
0: श्रोते हो, बहिणाबाईंनी उपमा रूपक आणि अलंकार या आपल्या कवितेत इतके छान ओवले आहेत की त्यांच्या या तुलनांना तुलनाच सापडत नाही.
1: वसांडली मोट करे धोधो थायण्यात, हुंदडत पाणी जस तान पायण्यात.
0: श्रोते हो, बहिणाबाईंचं जीवन हे ग्रामीण संस्कारातलं जीवन होत. खरं तर ग्रामीण जीवन आणि निसर्ग या परस्परावलंबी गोष्टी म्हणूनच निसर्गाप्रती बहिणाबाईंच्या कवितांमधला जिवाळाही पाल्हाळ नाही तर ओघवता स्वाभाविक आणि प्रांजळ आहे.
1: बिय टरारे भुईत सर्व कोंबे आले भरे, गह्य रल शेत जस अंगा वरती शहारे.
0: कृषी संस्कृतीचा एक धागा संत परंपरेशी जोडलेला आहे. संत परंपरेचा केंद्रबंधू विठोबाही या बहिणाबाईंचा लाडका आहे. आली पंढरीची दिंडी, विठ्ठल मंदिर, खरा देवामधी देव अशा कवितांमधून त्या पांडुरंगाला आळवतात.
1: माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत, पावसात सामावत माटी मधी उगवत.
0: श्रोते हो, ईश्वराबद्दलची त्यांची ही दृष्टी प्रांजळ आणि पारदर्शी होती. खऱ्या देवपणाचं स्वच्छ दर्शन घडवताना त्या लिहितात.
1: सदा जगाच्या कारणे चंदना परी घसला, अरे सोता मध्ये त्याले देव दिसला दिसला.

0: कृषी जीवनातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस. बहिणाबाई स्वतः शेतकरी असल्यामुळं कवितेतील पाऊस शेती आणि शेती संबंधित विषयांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या कवितेतून त्या व्यक्त होतात.
1: आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस.
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितांनी मराठी साहित्य विश्वाला खानदेशामधील लेवागण बोलीभाषेची जी शब्दसंपदा बहाल केली आहे ती क्वचितच रसिकांच्या अभिरुचीला काही अनोखी वेगळी चव बहाल करते.
1: बहिणाबाईंनी रचलेल्या काही स्फुट ओळींना म्हणींचंही स्वरूप प्राप्त झालं. बहिणाबाईंच्या अशा जवळपास 29 म्हणींचा समावेश त्यांच्या बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या नंतरच्या काही आवृत्त्यांमध्ये करण्यात आला आहे.
0: या सर्व म्हणी बहिणाबाईंना परिस्थितीनुरूप अगदी उत्स्फूर्त सुचलेल्या होत्या. जसे की ही म्हण ज्याच्या हाताला घट्टे त्याले देव भेटे.
1: या म्हणीतून कष्ट परिश्रम करणाऱ्यालाच ईश्वराचा साक्षात्कार होतो असं सांगताना बहिणाबाई परिश्रमाचं मोल इथं स्पष्ट करतात.
0: आणि ही म्हण तर बहिणाबाईंच्या अचूक मार्मिक निरीक्षणाचा कळसच म्हणावी लागेल. मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात आलं.
1: यासोबतच श्रोते हो, हातामधी घडाय फुकट गेला याय,
0: आरशी झाली पारखी आता मी कोणासारखी,
1: डोयाले आली लाली चष्म्याले औषधी लावली,
0: अशा मोजक्याच शब्दांच्या पण व्यापक आशयाच्या बहिणाबाईंच्या म्हणी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं प्रमाण देतात.
1: श्रोते हो, जीवनाविषयक सर्वांग सुंदर तत्वज्ञान विदित करणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संत साहित्य आणि लोकगीतांप्रमाणे या काव्याला एक अंगभूत सूर ताल लय आणि गेयता लाभली आहे.
0: गेयता बोली आणि आशय घनता या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या अनेक कविता संगीतबद्ध करण्याचा मोह जर कोणाला आवरला नसता तर नवलच.

0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या अभिजात काव्य प्रतिभेनं प्रतिष्ठापित अनेक समजुतींना गैर ठरवलं, जसं की साक्षरतेशिवाय प्रतिभेला धार लागत नाही. आपल्या स्वतःच्या हातानं कधीही श्री न गिरवू शकलेल्या बहिणाबाईंच्या कविता आज सरस्वती, सारस्वत आणि रसिकांच्या ओंजळीमधले मौल्यवान हिरे बनले आहेत.
1: मराठी साहित्य विश्वाला इतक्या अभिजात काव्याचं संचित बहाल करणाऱ्या बहिणाबाई सामान्यातल्या असामान्य प्रतिभा ठरतात. त्यांच्या या अद्भुत आणि अविश्वसनीय प्रतिभेला मानाचा मुजरा. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणाऱ्या या कवित्रीस विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण ऐकलत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन केलं होतं शिवलीला शिवपूजे यांनी. निवेदन होतं स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार यांचं. सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
3: आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंके. आज भाग 104 वा.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा पाचवा भाग. मुळात फोर्टमध्ये सुरू झालेला बॉम्बे फोर्ट क्लब पुढे भायखळ्याला प्रशस्त जागेत हलवण्यात आला. कालांतराने वाढत्या अडचणींमुळे तो 1878 मध्ये महालक्ष्मीला हलवला गेला. पण महालक्ष्मी रेसकोर्सला लोकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. महालक्ष्मी रेसकोर्सला लोकांचा थंड प्रतिसाद मिळण्यामागे काही कारणं होती. नवीन रेसकोर्स तेव्हाच्या लोकांना लांब वाटत होता. शिवाय महालक्ष्मी रेसकोर्सपर्यंत पोहोचणारा लॅमिंग्टन रोड खडतर आणि धुळीनं भरलेला होता. रेसकोर्सवर तिकीट घेतल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता, अगदी घोड्यांच्या मालकांनाही नाही. आपल्या मित्रमंडळींना आपल्या वजनाच्या जोरावर भायखळा रेसकोर्सवर आणायला सोकावलेल्या वेल टू डू लोकांना हे पचवणं जरा कठीणच वाटलं असावं.
1: पुन्हा तिथून वरळीच्या लव ग्रोव पर्यंत जाणारं मोठं गटार अद्याप पूर्णपणे बंद करण्यात आलेलं नसल्यामुळं वातावरणात कायम दुर्गंधी भरून राहिली होती. शर्यतीच्या ट्रॅकवरची घोड्यांच्या टापांमुळे उडणारी धूळ बराच काळ आसमंतात भरून राहत होती. त्यानं रेस पाण्यात अडथळा येत असे. सुखसुविधा खूप असल्या तरी ह्या सगळ्या गैरसोयींमुळं रेसच्या पुढच्या हंगामात या रेस कोर्सवर यायला रेसच्या शौकीनांनी चक्क नकार दिला. परिणामी 1879 पासून शर्यती पुन्हा भायखळ्याला घ्यायला सुरुवात झाली.
0: आणखी 4 वर्ष भायखळा रेसकोर्सवर शर्यती होत राहिल्या. या दरम्यान महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या गैरसोयी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. गटार बंद करण्यात आलं होतं. धुळीच्या ट्रॅकवर गवताची लागवड करण्यात आली. एव्हाना तिथवर जाणारा रस्ताही चांगला करण्यात आला होता. 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: प्रेक्षकांना बसण्यासाठी नवीन रेसकोर्सवर भव्य ग्रँड स्टँड बांधला गेला. हा स्टँड अशा पद्धतीने बांधला होता की प्रेक्षकांना शर्यतीचा संपूर्ण ट्रॅक विना अडथळा पाहता यावा. स्टँड मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप येऊ नये यासाठी अशी विशिष्ट रचना करण्यात आली होती. कितीही लोक शर्यतीसाठी आले तरी गर्दी वाटू नये इतका तो प्रशस्त होता. घोड्यांचे मालक जॉकी यांच्यासाठी वेगळा मेंबर्स एन्क्लोजर तयार करण्यात आला होता. मेंबर्स एन्क्लोजर आणि ग्रँड स्टँड यांच्या मधल्या जागेत शर्यतीत भाग घेणाऱ्या घोड्यांसाठी रिंगण म्हणजेच पॅडॉक तयार करण्यात आलं होतं.
0: शर्यतीत भाग घेणारे घोडे, त्यांचे मालक, ट्रेनर आणि जॉकी या रिंगणात आस्ते कदम फिरत असत. त्यामुळे शर्यतीत भाग घेणारे घोडे सर्वांना व्यवस्थित पाहता यायचे. अशा जय्यत तयारीनिशी महालक्ष्मी रेस कोर्स नव्यानं चालू झाला आणि 19 डिसेंबर 1882 या दिवशी टाइम्स ऑफ इंडियात बातमी प्रसिद्ध झाली. घोड्यांच्या शर्यतीचं मैदान जुन्या भायखळा इथल्या जागेवरून कायमचा हलवून महालक्ष्मीला नेण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी 1883 पासून घोड्यांच्या शर्यती महालक्ष्मी रेसकोर्सवर घ्यायला सुरुवात झाली. अगदी अलीकडे पर्यंत घोड्यांच्या शर्यती इथेच आयोजित केल्या जात होत्या. 2023 साली हे प्रकरण लिहिताना महालक्ष्मीच्या रेसकोर्सनं वयाची

0: 40 वर्ष पूर्ण केली होती.
1: साधारण 1810 ते 1882 अशी जवळपास 72 वर्षांची सेवा बजावून भायखळ्याचा रेसकोर्स कायमचा इतिहास जमा झाला. आता मुख्य कुतूहलाकडे वळूया. भायखळा रेसकोर्स नेमका कुठं होता आणि आता तिथं काय? मुंबई सेंट्रलला एसटी महामंडळाचा जो डेपो आहे ना, तिथे हा रेसकोर्स होता. पण तो तेवढ्यापुरताच मर्यादित नव्हता, तर दक्षिणोत्तर बेलासिस रोड ते जेकब सर्कल म्हणजे आत्ताचा संत गाडगेबाबा चौक आणि पूर्व पश्चिम मुंबई सेंट्रल स्टेशन ते भायखळा स्टेशन असा त्याचा विस्तार होता. अर्थात या औरस चौरस जागेवर केवळ रेसकोर्सच नव्हे तर भायखळा क्लबही होता.
0: आणि आज ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक स्टाफ क्वार्टर्सच्या इमारती आहेत त्या ठिकाणी रेस स्टँड होता. मराठा मंदिर थिएटरच्या ठिकाणी वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचं कार्यालय होतं. रेसकोर्स इथून महालक्ष्मीला गेल्यानंतरच्या काळात या ठिकाणी सॅल्वेशन आर्मी, YMCAचं कार्यालय आणि मैदान, आगरीपाडा पोलीस स्टेशन इत्यादी अनेक वास्तू 20व्या शतकाच्या प्रारंभी उभ्या राहिल्या. आज ज्या ठिकाणी मुंबईतला सुप्रसिद्ध मदनपुरा वसलेला आहे तो जुन्या रेसकोर्सच्या मध्यावर आहे असं समजायला हरकत नाही. रेसकोर्स आणि भायखळा क्लबला जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग होते. पहिला मार्ग बेलासिस रोडवरून होता. आज या रस्त्यावरून एसटीच्या बसेस डेपोत ये जा करतात. दुसरा रस्ता होता मराठा मंदिर थिएटरच्या शेजारी. या रस्त्याचं नावच मुळी क्लब रोड असं होतं. त्याचं आजचं नाव मराठा मंदिर मार्ग असं आहे. जुनं नावही अद्याप प्रचलित आहे.
1: आजच्या एसटी डेपोच्या जागेवर तेव्हा असलेल्या क्लबच्या इमारती आणि समोरचा रेस्टँड सोडला तर उर्वरित भूभाग हा मोकळाच होता. या जागेतून नंतरच्या काळात मोरलँड रोड, रिपन रोड, त्याच्या पलीकडचा हेन्स रोड आणि क्लेअर रोड असे रस्ते काढण्यात आले. हे रस्ते आजही आहेत. मोरलँड रोडचं नाव अद्यापही तेच आहे. बाकी रिपन रोडचा मौलाना आझाद मार्ग झालाय. हेन्स रोड म्हणजे आत्ताचा बाबूराव जगताप मार्ग आणि क्लेअर रोड झालाय मिर्झा गालिब मार्ग. नकाशात 7 रस्ता चौकातून फुटणारे हे रस्ते जरी पाहिले तरी त्या काळच्या रेसकोर्सची व्याप्ती नेमकी लक्षात येईल. भायखळ्यात सन 1810 ते 1882 अशी 72 वर्ष नांदलेल्या भायखळा रेसकोर्सच्या काही पाऊल खुणा 150 वर्ष होत आली तरी चिवटपणे टिकून आहे.
0: इथलं YMCAचं मैदान, मदनपुरातलं झुला मैदान, रिझर्व्ह बँकेच्या वसाहतीतल्या मैदानांच्या मातीचं सख्ख नातं कधी काळी इथे असलेल्या रेसकोर्सशी आहे. दुसऱ्या खुणा या ठिकाणच्या काही नावात सापडतात. शर्यतीच्या घोड्यांचे इथले तबेले कधीच अंतर्धान पावले पण काही मात्र नामरूपे अजूनही टिकून आहेत. मदनपुऱ्यातला अरब तबेला, उमर जमाल तबेला ही नावं त्यापैकी. या तबेल्यांच्या जुन्या बांधणीच्या इमारतीही अजून आहेत. या इमारतींमधून आता विविध प्रकारचे व्यवसाय चालतात पण त्या इमारतीत असलेल्या गाळ्यांची ठेवण आणि लांबी रुंदी एक घोडा व्यवस्थित मावेल इतपतच आहे. या तबेल्यांनाही मोठा इतिहास होता. त्याची माहिती पुढच्या भागात.
2: आताच आपण ऐकला भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा 5वा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि रत्ना मगरे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. लेखक होते नितीन साळुंखे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, सकाळचे 9:10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते, आजच्या गीतबहार कार्यक्रमात ऐकूया बहिणाबाई चौधरी यांची काही गाणी ज्यांचा समावेश चित्रपटात केला गेला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया धागा जुळला या चित्रपटातील गीत. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत आहे बहिणाबाई चौधरी यांचं, आणि याला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

मानिनी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं बहिणाबाई चौधरी यांचं हे गीत होतं. संगीत वसंत पवार यांनी दिलं होतं.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं संत बहिणाबाई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं स्नेहल भाटकर यांनी आणि रचना बहिणाबाई यांची होती.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.

0: फ्रॉड?
1: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

मानिनी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं बहिणाबाई चौधरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलंच. संत बहिणाबाई या चित्रपटातील रचना होती संत बहिणाबाई यांची आणि संगीत दिलं होतं स्नेहल भाटकर यांनी. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: हुन्छ। श्रोतया गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला हा संदेश।
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।

श्रोते भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात रमेश वैद्य यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया सीमा चंद्रगुप्त यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका निसर्गायण.
2: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
3: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
2: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
4: हॅलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
4: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
4: 10 लाख द्या वाचाल.
6: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
6: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
6: ठेवला
7: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
6: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा.
10: श्रावण मास

0: जे व्रत आणि उपवास
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

महेंद्र कपूर यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची रचना आपण ऐकलीत. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया सरिता भावे यांनी गायलेलं अरुण देशपांडे यांचं गीत.

0: श्रोतेहो भावधारा या कार्यक्रमात सरिता भावे यांच्या स्वरात अरुण देशपांडे यांची रचना आपण ऐकलीत.
1: श्रोतेहो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 10:40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात मंदार चोळकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमित राज यांचं आणि चित्रपट दुनियादारी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: पछाडलेला या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे, वैशाली सामंत यांनी गायलेलं विवेक आपटे आणि विलास जगताप यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

0: मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि याला संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील प्रत्येकामध्ये आर्टिस्ट किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो. स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

टाईमपास या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरातील हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं, आणि याला संगीत दिलं होतं चिनार आणि महेश यांनी.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हा खेळ सावलांचा आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी. श्रोतेहो, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगी वादन प्रसारित करीत आहोत. राग मेघ, विलंबित गत 3 तालात, मध्यलयीन गत झप तालात आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची आहे. ऐकूया उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगी वादन राग मेघ.

0: केदार, मला तुला असं विचारायचं आहे की जसं मघाच्या प्रश्नात सुद्धा मी तुला विचारलं की काही रंगभूषा असतात की त्यामधून रंगभूषाकार की त्यांनी केल्यावरच मला खूप छान वाटतं, मला एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास येतो. तर ही जी रंगभूषा तू बालनाट्यची सुद्धा रंगभूषा करतोस, प्राणी वेगवेगळे करत असतोस, परत वेगवेगळे पक्षी असतात, अनेक अनेक झाडं करतोस, त्याची काही वेगळी अशी तयारी असते का तुला आधी सुरुवातीला करायची की मला आता मुलांसाठी हे करायचं आहे म्हणताना त्यांच्या वेशभूषेशी जवळ जाणारा किंवा एकदम ती हुबेहूब दिसणारी जी भूमिका आहे ती साकारायची, त्यासाठी तुझी तयारी कशी असते हे आम्हाला प्रेक्षकांना ऐकायचं आहे आमच्या.
1: हो, रंगभूषा केल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या आत्मविश्वासात खूप फरक पडतो. म्हणजे जी भूमिका तो करणार असतो ती करण्याचा एक आत्मविश्वास त्याला येतो, म्हणजे ती भूमिका आपण खूप चोख वटवू शकतो असा आत्मविश्वास त्याला येतो. हे बालनाट्यात सुद्धा बघायला मिळतं. म्हणजे एखादी मुलगी जर फुलपाखराचा रोल करत असेल तर ती कॉस्च्युम घालून येते, पण तिला मेकअपही हवा असतो. आता मेकअप असा असा ॲज सच काय असतो की दोन गालावर दोन फुलपाखरं काढली तरी ती खुश होते आणि मग त्याचा इफेक्ट नाटकावर होतो. आता तेच जर नाही केलं तर काय होईल, ती भोकाड बसेल, ती काय त्याच्यात लक्ष नाही घालणार अभिनयामध्ये,
0: बरोबर,
1: मग ते नाटक कोलॅप्स होईल, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. आणि काही जणांना तर मेकअप आर्टिस्ट पण तोच पाहिजे की ज्याच्याकडूनच करत, आणि हे लहान मुलांचं पण असतं की लहान मुलांना नाही हा ह्याच दादाकडून करून घ्यायचंय मला,
0: अच्छा,
1: आणि मग त्याने नाही केलं की मग त्यांचा मूड ऑफ होतो आणि मग त्याचा इफेक्ट नाटकावर होतो. म्हणजे बालनाट्याच्या वेळी तर मला पालकांचे फोन येतात की दादा तू आहेस ना, तू नसलास की मग मुलांचा मूड ऑफ होतो. व्यावसायिक नाटकात सुद्धा काही जणांचे मेकअप आर्टिस्ट ठरलेले असतात की मला हाच मेकअप आर्टिस्ट हवा. पूर्वी सख्या सजना नावाचा कथ्थक बेस लावणी प्रोग्राम सुयोग संस्थेने केला होता, त्यात मी मेकअप आर्टिस्ट होतो. त्यात एक छोटी बोरगी पण होती तन्वी शिर्के नावाची, आता ती खूप मोठी झाली, चांगली कोरिओग्राफर झाली, पण त्यावेळी ती लहान असताना

0: नेहमी माझ्याकडून मेकअप करून घ्यायची.
1: अच्छा
0: आता त्यावेळी कसं होतं की दोन मेकअप आर्टिस्ट होते, कारण खूप जणी होत्या, म्हणजे सिंगर्स पण होते, डान्सर्स पण होते, त्याच्यामुळे दोन मेकअप आर्टिस्ट लागायचे. तर एक दिवस काय झालं की मी मेकअप करायच्या आधी त्या मेकअप आर्टिस्टने तिचा मेकअप करायला घेतला. आधी ती गपचूप बसली, मेकअप करून घेतला, आणि नंतर जे भोकाड पसरलं, मला हा मेकअप नको असं म्हणून तिने तो मेकअप पुसून टाकला आणि पुन्हा माझ्याकडून करून घेतला.
1: अच्छा,
0: अशा काही गोष्टी असतात की ते खूप इमोशनली अटॅच असतात लहान मुलं.
1: बरोबर बरोबर.
0: एका माणसाची जर त्याचं जमलं तर त्याच माणसाकडून मेकअप करून घ्यायचं आहे मला, त्याशिवाय मी मेकअप करून घेणार नाही.
1: अच्छा.
0: आणि मग त्यामुळे त्यांचे मूड ऑफ होतात आणि मग त्याचा परिणाम त्या नाटकावर होतो. किंवा कुठलीही कला साकारायची असेल तर त्यासाठी अभ्यास असणं खूप महत्त्वाचं आहे, तसंच रंगभूषेबद्दल सुद्धा आहे. रंगभूषा करताना ज्या व्यक्तीवर आपण रंगभूषा करणार आहोत त्याच्या स्किनचा अभ्यास असायला हवा. जे रंग आपण वापरणार आहोत ते मटेरियल कुठल्या ब्रँडचं आहे, कुठल्या पद्धतीचं आहे ते आपल्याला माहीत असायला हवं. रंगभूषा कुठल्या भूमिकेसाठी आहे त्याचा अभ्यास असायला हवा. रंगभूषा आपण कुठे करणार आहोत, म्हणजे कुठल्या माध्यमासाठी करणार आहोत, स्टेजसाठी करणार आहोत, स्क्रीनसाठी करणार आहोत, आउटडोर शूटिंग आहे की इनडोअर काही कार्यक्रम आहे. समजा जर आपण स्टेजवर आहोत किंवा स्क्रीनवरचं मेकअप करणार आहोत तर तिकडचं बॅकग्राऊंड, तिकडचं नेपथ्य, तिकडचे लाईट्स, परत कॉस्च्युम, हेअर्स, हे सगळंच महत्त्वाचं आहे. बालनाट्यात तर ह्याबरोबर त्या लहान मुलांच्या मानसिकतेचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. म्हणजे कुठला मुलगा कसा वागेल याचा काही भरोसा नसतो. काहींना मेकअपची भीती वाटते, काहींना मेकअपच हवा असतो.
1: अच्छा.
0: बालनाट्यात एक मुलगी होती जी डोळ्याला मेकअपच करून घ्यायला तयार नव्हती.
1: बर.
0: आणि मग तिला जबरदस्ती आईने बसवलं, नाही तू बसच कर, काय नाही होत, मी पाय तर हात पकडून राहते. ती हात पकडून बसायची.
1: अच्छा.
0: आणि मग हळूहळू मग मी पण तिला समजवायचो की बा नाही तर काय नाही होणार तुझ्या डोळ्याला, मी व्यवस्थित करीन, डोळे बंद ठेव, डोळ्यात नाही जाणार. पण तिला डोळे बंद करून मी काजळ लावायचो. आता ती मुलगी बिंदास आईशिवाय कधी पण डोळ्याचा मेकअप करून घ्यायला तयार असते. बालनाट्यात कॅरेक्टर सुद्धा खूप असतात.
1: हो.
0: म्हणजे काही राक्षस असतात, चिटकीण असते, परी असते, चांगली परी पण असते, वाईट परी पण असते. चिटकीण पण चांगली पण असू शकते, वाईट पण असू शकते.
1: बरोबर.
0: राक्षसामध्ये काही कॉमेडी राक्षस असतात, नंतर काही प्राणी असतात, त्याच्यात परत काही चेंजिंग असतं. की समजा एक प्राणी आता आहे आणि तो पुढे जाऊन दुसऱ्या प्रवेशात दुसराच कुठला तरी प्राणी बनणार आहे. मग त्याचा कॉस्च्युम आणि मेकअप ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या आहेत, मग त्यासाठी लागणारा वेळ, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो.
1: बरोबर. तर केदार, आता तुझ्या आवडीचं एक गाणं लावते.

0: केदार, रंगभूषा हे माध्यम हे अगदी अशा पद्धतीचं असतं की जो सामान्यातला सामान्य माणूससुद्धा असतो तोसुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्या मूडमध्ये जातो, एका वेगळ्या आपल्या भूमिकेमध्ये शिरतो, एक वेगळा आत्मविश्वास देऊन जातं ती कलाकृती आपल्याला साकारण्यासाठी. तर हे तू सांगितलंस की तू एक परिस्थिती म्हणून तू याच्यामध्ये आलास. आत्ता जी पिढी आहे, जे तरुण आहेत, जे याच्यामध्ये काम करतायत, त्यांना जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर पुन्हा मी म्हणते की तू काय त्या मुलांना संदेश देशील?
1: हल्ली बरेच तरुण तरुणी मेकअप या विषयात करिअर करताना दिसतात, तर त्यांना मला हेच सांगायचं आहे की तुमची विद्यार्थी दशा सोडू नका, सतत काही ना काही शिकत राहा. आजूबाजूला जे घडतं, आजूबाजूला जी लोक आहेत, जे मेकअप आर्टिस्ट आहेत, जे कलाकार आहेत, त्या सर्वांकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही आत्मसात करा, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. मला थोडंसं आलं की लगेच मी मेकअप आर्टिस्ट झालो या भावनेत कधीही राहू नका.
0: अगदी बरोबर आहे.
1: बघा, मूल जन्माला येतं, त्यानंतर ते शिकायला सुरुवात करतं.
0: हो,
1: ते हळूहळू हातवारे करतं, बोलायला शिकतं, रांगायला शिकतं, चालायला शिकतं, आणि तेव्हा कुठे ते स्वतःच्या पायावर उभं राहतं.
0: बरोबर.
1: त्याचप्रमाणे आपणही आपले विद्यार्थी असे सोडायची नाही. जे लहानपणापासून जे करत आलो, शिकत आलो, तेच आपण मरेपर्यंत करायचं, तरच आपल्याला या करिअरमध्ये यश मिळेल.
0: क्या बात है.
1: सर्व नवीन विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
0: केदार, तू आज आकाशवाणीला सहज संवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झालास, आणि कस्तुरी तू सुद्धा सहभागी झाली आहेस आकाशवाणीच्या सहज संवाद या कार्यक्रमामध्ये. आणि श्रोत्यांना पडद्यामागचे किमयागार काय करतात याच्याबद्दल तुम्ही अतिशय अफाट असं सांगितल्यात गोष्टी, की तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, तुमचं योगदान काय असतं, त्याबद्दल तू आकाशवाणीला आलीस. मी सहज संवाद आणि आकाशवाणी परिवारातर्फे तुझे खूप मनापासून आभार मानते, आणि पुन्हा आपण नक्कीच अशा कार्यक्रमांमध्ये भेटत राहू.
2: नक्कीच. थँक्यू. मी पण थँक्यू म्हणते की खरंच की म्हणजे लहानपणापासून म्हणजे हे आकाशवाणीचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. म्हणजे माझे आजोबा ऑफिसमधून यायचे किंवा ऑफिसला जाताना ते त्यांना पहिल्या ती रेडिओवरच्या बातम्या लागायच्या. मग माझी आई दिवसभर काम करत असताना, घरातलं काम करत असताना तिला कॉन्स्टंट हे बॅकग्राऊंड म्युझिक रेडिओचं तिचं चालू असायचं. मग त्याच्यावरती आरोग्याचा प्रोग्राम असो, तुमचं कुकरी शो असो, किंवा कोणाच्याही मुलाखती असो, आणि ती गाणी आईला एवढं म्हणजे रेडिओ आवडायचं ना, की ते रेडिओचे संस्कार आम्ही लहान असताना आमच्यावरती झालेले आहेत.
0: बरोबर.
2: तर मला आज सकाळी येताना मी इतकी नॉस्टॅल्जिक झाले की म्हणजे की यार, की लहानपणी आपण जे आज ऐकत होतो आकाशवाणी आकाशवाणी, आणि आज आपण तिथे आपल्याला बोलवलं आहे. म्हणजे सो खरंच मला खूपच आनंद झाला याचा, आणि मी आजचा हा इंटरव्ह्यू माझा हा इंटरव्ह्यू आईला माझ्या डेडिकेट करेन, की आई हे तुझ्यासाठी कदाचित डेस्टिनीने ऐकलं असेल युनिव्हर्सने, आणि हे कदाचित साध्यात केलं असेल आकाशवाणीने. सो आकाशवाणीचे मी खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली.

0: याबद्दल. सो थँक्यू सो मच फॉर दिस.
1: धन्यवाद धन्यवाद केदार आणि धन्यवाद कस्तुरी, तुम्ही इथे आलात. तुमचं एक शेवटी तुमच्या दोघांच्याही कार्यकर्तृत्वावर हे म्हणून एक गाणं लावावं असं मला वाटतं, तर ऐका नक्की.

0: आपल्याला खरंच कुणाचीच भीती नसते जेव्हा आपण मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा. आणि सहज संवाद या कार्यक्रमामध्ये असंच वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सहज संवाद हा कार्यक्रम इथेच संपला श्रोते हो. पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एका छानशा विषयासह. नमस्कार.
1: सहज संवाद.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो श्रोते हो, आता आपण ऐकूया निसर्ग याण, सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. माणसाचा सगळ्यात मोठा गुरु हा निसर्ग असतो असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूचक्रात निसर्ग आपलं रूप विविधांगाने पालटत असतो. कधी भरभरून देतो तर कधी अचानक रौद्र रूप धारण करतो. मनुष्य स्वतःच्या उपभोगासाठी निसर्गातील अनेक स्रोतांचा सढळ हस्ते वापर करत असतो आणि याच निसर्गाला परत काहीतरी देण्याची वेळ येते तेव्हा मनुष्य कमीच पडतो. निसर्गायण हा असाच एक पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन यांची सांगड असणारा प्रकल्प. निसर्गायण या आपल्या अद्वितीय प्रकल्पाविषयी बोलण्यासाठी आज आम्ही विद्याधर वालावलकर सर यांना आमंत्रित केले आहे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार.
1: निसर्गायण टिटवाळा हा पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजिल आणि श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा यांनी संयुक्तपणे विकसित करण्यात येत असलेला पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पावर विद्याधर वालावलकर सर गेली 25 वर्ष काम पाहत आहेत. सर, निसर्गायण या आपल्या प्रकल्पाविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर ही संकल्पना कशी काय सुचली?
2: पर्यावरणाकडे चला असं आपण म्हणतो किंवा निसर्गाकडे चला, तर हा निसर्गाकडे जाण्याचा एक मार्ग आहे असं समजू. आणि निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, तर आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे जी ज्या स्थितीला आज आहे त्या स्थितीला, म्हणजे प्रत्येकाचं पर्यावरण वेगवेगळं आहे. म्हणजे तुमच्या घराचं पण पर्यावरण आहे, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता त्या बिल्डिंगचं पर्यावरण आहे, तुमच्या परिसराचं, म्हणजे परिसराचा अभ्यास करून त्या परिसराशी जुळवून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे पर्यावरणाचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. परंतु ते सगळं बघायला आपण ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीपेक्षा निसर्गाकडे वेगळं काय आहे किंवा निसर्गाकडे मूळ काय आहेत, या पण अनेक शहरी विद्यार्थ्यांना गोष्टी मिळत नाहीत बघायला. तर त्या एकत्रितरित्या कुठेतरी बघायला मिळाव्यात. किंवा निसर्गाचं शिक्षण, म्हणजे लोकांना असं वाटतं कचरा निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण, तर कचरा निर्मूलन ही मानवाने निर्माण केलेली समस्या आहे, तिचं निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण नाही, ती माणसाला चांगली राहण्यासाठी केलेली एक प्रकारची सोय आहे. परंतु सगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि झाडं जगणं, त्यांनी योग्य प्रकारे वाढणं, त्यांनी स्वतंत्रपणे वाढणं आणि नीट पद्धतीने त्यांचा सांभाळ होणं, त्याच्यावरची फळं फुलं वगैरे यांचा सगळ्यात चांगल्या प्रकारचा आस्वाद घेता येणं, हा सगळा निसर्ग आहे. आणि याच्यावरती ते सगळे करणारे कोण, तर फक्त माणूस नाही तर सगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना तो आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे जगातली जैवविविधता जी आहे ना, ती जर टिकली तर इतक्या प्रकारे जी निसर्गाने निर्मिती केली आहे ना, त्या सगळ्या प्रकारच्या निर्मितीला काहीतरी न्याय मिळेल आणि त्या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे निसर्गाकडे जाणीवपूर्वक पाहणं.
1: बरोबर.
2: आणि हे करण्यासाठी अशा प्रकारचं एक टूल उभं करावं, म्हणजे सगळ्यांना वर्गामध्ये बसून धाडे शिकवले आणि चांगलं वागा म्हणून सांगितलं, पण ते चांगलं कशासाठी वागा याची प्रेरणा देणारं काहीतरी स्थान असावं. म्हणजे जसं आपल्याला, आपण लहानपणी जर एखाद्या खेडेगावात वाढलं असलो तर खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची परत एकदा आठवण येते आणि तिथे बघितलेले प्राणी, पक्षी, छोटे कीटक यांच्याशी आपलं एक नातं जमलेलं असतं. तशा प्रकारचं

0: नातं जमवण्याचा केलेला छोटा प्रयत्न असं आपण निसर्गायणला म्हणू शकतो.
1: पण मग या निसर्गायणचं काम कशा प्रकारे चालतं?
0: कसं आहे की मधल्या काळात ज्यावेळेला पर्यावरण शिक्षण सुरू झालं ना, तेव्हा त्यांच्या सिलॅबसमध्ये एक गोष्ट अशी आली की तुम्ही निसर्ग सहल नेली पाहिजे. तर आम्ही अभ्यास असा केलात की आम्ही जवळजवळ म्हणजे ज्या दिवशी हे पर्यावरण शिक्षण सुरू झालं त्याच्या अगोदरच आम्ही पर्यावरण शाळा सुरू केलेली होती आणि आम्ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना शिकवायचो. मग त्यावेळेला असं झालं की आम्ही जे शिकवतोय लोकांना किंवा मुलांना किंवा त्या तत्पूर्वी हा विषय पर्यावरण म्हणून कधीच शिकवला गेला नव्हता ना, तर त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की या पर्यावरणात काय असावं म्हणून. त्यामुळे तो सिलॅबस शिकवणं, त्याच्यानंतर जे टीचर्स झाले त्या टीचर्सना शिकवणं की तुम्ही पर्यावरण कसे शिकवा, अशा प्रकारची प्रगती त्याच्यामध्ये झाली. परंतु त्यांना जेव्हा सहलीला न्यायची वेळ आली त्यावेळेला ती कुठे न्यायची सहलीला, कारण तिथे ऑर्गनाईज स्वरूपामध्ये पर्यावरणाची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा उभी पाहिजे ना, ती नेमकी नसल्यामुळे मग त्याच्यात इतकी विकृती आली की पर्यावरणाची सहल म्हणजे ते वॉटर पार्कला जायला लागले का, तर तिथे पाणी आहे म्हणून. म्हणजे स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये कमर्शियल फॉर्मॅटमध्ये जर एखादा माणूस सांगायला लागला की हे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे तर ते बोकाळतं ना, त्याच्या स्वरूपामध्ये झालेलं. जवळजवळ आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेला 100 पैकी 27 किंवा 28 शाळा फक्त वॉटर पार्कमध्ये सहली न्यायच्या आणि त्याला निसर्ग सहल म्हणायच्या. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की नुसतं बोलून नाही चालणार. त्यांनी विचारलं मग कुठे जाऊ आम्ही, तर त्यांना ऑल्टरनेटिव्ह सांगता आला पाहिजे आणि तो आपण उभा केला पाहिजे म्हणून आम्ही ही सगळी चळवळ उभी केली आणि त्यातनं एक निसर्गायण नावाचा प्रकल्प मुरबाड रस्त्यावरती उभा केला. तो साधारणपणे 4 एकरमध्ये होता. त्याच्यामध्ये आमच्या बाजूने वाहणारा एक प्रवाह होता, त्याच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारचे बांध घातले. ते पाणी कसं अडवायचं याच्यामध्ये प्रात्यक्षिक होतं. ते पाणी हळूहळू जात असल्यामुळे त्या मुलांना पाण्याचा प्रत्यक्ष स्पर्श आणि अनुभव आणि पावसाळ्याच्या वेळेला जे खळाळणं असं ते सुद्धा तिथे अनुभवायला मिळालं. आमच्या बाजूला घनदाट जंगल होतं मस्त. त्या जंगलामध्ये आम्ही नेऊन त्यांना केवळ त्या जंगलामध्ये काही स्क्वेअर फीट मध्ये किती बायोडायव्हर्सिटी असते हे त्यांना बघून दाखवलं. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघायला सांगितलं, सगळ्या प्रकारच्या झाडांचा परिचय करून दिला. अगदी रानभाज्या ज्या असतात ना त्या कुठे उगवतात हे पण आम्ही त्यांना दाखवलं. आणि हे बघायला इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जसे यायला लागले तशी मोठी माणसं पण यायला लागली आणि त्यातनं ते निसर्गायण नावाचं केंद्र आमचं उभं राहिलं. परंतु दुर्दैवाने आता जो काय कल्याण मुरबाड नवीन रेल्वे जी येणार आहे ना, त्या रेल्वेमध्ये आमची ती जागा चालली, आमची जागा आमच्या बाजूचं जंगल सगळंच चाललंय त्याच्यामध्ये. आणि तेव्हा आम्ही या अशा स्वरूपाचा काही प्रयत्न करत होतो. दरम्यानच्या काळात
1: कोणत्या वर्षी या प्रकल्पाची मूर्त मेढ रोवली गेली?
0: 6-7 वर्षांपूर्वी त्यांनी ती ऍक्च्युअल जागा डिक्लेअर केली. म्हणजे त्यांनी रस्ता डिक्लेअर केला आणि त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्यांना नोटीसेस दिल्या. कोविडच्या अगोदरच आम्हाला ती नोटीस मिळाली आणि आम्हाला असं सांगितलं की तुमची ही जागा आहे ते अक्वायर करणार आहेत. इव्हन तिथे झाडांवरती त्यांनी नंबर लावलेत आणि ती झाडं आता सगळी जवळजवळ काही हजाराच्या संख्येत ती झाडं आहेत. ती सगळी
1: झाडं
0: ते आपण एवढं निगुतीने ते सगळं उभं केलं आणि आता ते सगळं त्याच्यामध्ये जाणार आहे. पण ठीक आहे, तिथल्या लोकांना ती काय त्यांच्या विकासाची कॉस्ट ती त्यांना द्यायला लागणार असं आहे जवळजवळ. परंतु त्याच वेळेला आम्हाला आम्ही एक रुदना नावाच्या गावाच्या जवळ टिटवाळ्याच्या जवळ सरकारच्या एका प्रकल्पामध्ये 50 एकर जमीन सरकारकडनं घेतलेली आणि त्याच्यावरती आम्ही एक मोठं जंगल उभं केलं. त्याला देवराई असं नाव दिलं आणि त्या देवराई नावाच्या जंगलात 28,000 नवीन झाडं आम्ही लावली आणि जवळजवळ 22,000 जुन्या झाडांना आम्ही तिथे चांगल्या प्रकारचं वातावरण उत्पन्न करून दिलं.
1: कोणत्या प्रकारची झाडं होती
0: ही सगळ्या? म्हणजे जवळजवळ माझ्या मते ती 128 प्रकारची झाडं होती. 128 स्पीसीज. म्हणजे पहिल्यांदा ती झाडं सिलेक्ट करताना सुद्धा आम्ही त्या परिसरात फिरून त्या परिसरामध्ये कुठली कुठली झाडं आहेत त्यांची सगळ्यांची नोंद केली आणि मग त्याच झाडांची बेसिक छोटी छोटी झाडं तयार करण्यासाठी त्याच्या आयदर बिया मिळवणं किंवा त्याच्या फांद्या मिळवणं अशा सगळ्या प्रयोग करून एक नर्सरी उभारली.
1: पण मग या सगळ्याचा तुमचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास होता की?
0: हा, आमच्या बरोबर जवळजवळ 6 जण प्राध्यापक आहेत आमच्या बरोबरचे जे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. म्हणजे केळकर कॉलेजचे डॉक्टर पारटकर आहेत, ठाणा कॉलेजचे नागेश टेकाले सर आहेत, किंवा सोमय्या कॉलेजचे डॉक्टर संजय जोशी आहेत, नंतर झुंझुनवाला कॉलेजचे डॉक्टर काळे आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळ्याचा अभ्यास केला. आमच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या डॉक्टर मानसी जोशी त्या झेवियर कॉलेजला प्राध्यापिका होत्या. तर त्यांनी ठाण्याचा सेन्सस पण केले, ट्री सेन्सस. तर त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला जवळजवळ 128-129 स्पीसीज आम्हाला प्रत्यक्ष अवेलेबल झाल्या आणि त्या सगळ्या स्पीसीज आणून आम्ही त्या सगळ्या झाडांना 2 वर्ष आमच्या नर्सरीमध्ये वाढवलं पहिल्यांदा आणि मग ते झाड जेव्हा स्ट्रॉंग झालं तेव्हा ते उचलून मग नेऊन आम्ही जंगलामध्ये लावलं आणि त्या जंगलामध्ये ती झाडं सगळी जवळजवळ 5 वर्ष आम्ही म्हणजे पहिले 2 वर्ष त्याला पाणी वगैरे द्यायला लागलं नीट आणि नंतर ती आपणहून आपल्या पद्धतीने वाढली. सगळी झाडं प्रचंड, म्हणजे सगळी झाडं आता 18-22 फूट उंच आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 11 का 12 हजार बांबू आहेत नुसते, काळू नदीला लागून आहे ते, किनाराच्या बाजूला धूप होऊ नये म्हणून आम्ही जो बांबू लावला तो 11 का 12 हजार बांबू लावलेत नुसते त्याला, म्हणजे तेवढे बांबू आता तिथे अस्तित्वात आहे. बांबू हे एक झाड कन्सिडर करा का, बाकी सगळी झाडं वेगळीच आहेत 28 हजार, तर बांबू त्यातला एक झाड आहे असं समजा. अशा प्रकारचं एक मोठं जंगल तिथे उभं राहिलंय, घनदाट आहे पूर्ण, म्हणजे आता तर पावसाळ्यात तिथे आत्मे शिरणं अशक्य आहे एवढं तिथे दाट सगळं झालं असेल आत्ता पावसाळ्यात. ते बघून मला टिटवाळ्याच्या गणपती मंदिराने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की त्यांना त्यांची एक 12 एकर जागा जी आहे ना ती अशा प्रकारे डेव्हलप करायची आहे. बहुधा सगळं निसर्गाने घडवून आणलेलं असावं की ज्या वेळेला आम्हाला तसा कॉल मिळाला की ते आमचं निसर्गाड नावाचं केंद्र बंद होणार कदाचित काही वर्षांनी, त्याच वेळेला आम्हाला हे नवीन केंद्र मिळालं. आणि त्यावेळेला गणपती मंदिराच्या डोक्यात अशी कल्पना होती की एक रिक्रिएशन सेंटर उभं करावं म्हणून, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट अशी केली की त्यांना हे निसर्गायण दाखवलं आमचं, आमची संकल्पना सांगितली आणि त्याच्यामधून असं ठरलं की हे निसर्गायण नावाचं निसर्ग शिक्षण संशोधन आणि पर्यटन केंद्र आपण उभं करावं. आणि त्याच्यावरती म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू गणपती मंदिर, त्या सगळ्या लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे त्या जवळजवळ एक 1.5-2 वर्षापूर्वी हे सगळं ठरलं आणि 6-7 महिन्यापूर्वी ॲक्च्युअल त्याच्या बांधकामाला सगळी सुरुवात झाली, सगळ्या प्रकारचे प्लॅन्स मंजूर करून आणि योग्य प्रकारच्या परवानग्या घेऊन. त्याची पहिल्या पायाभरणी समारंभाला तिकडचे महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि आयुक्तसुद्धा आलेले, हे कल्याण टिटवाळा म्हणजे कल्याण महानगरपालिकेत येतात, तर ते प्रत्यक्ष आलेले आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला म्हणजे या प्रकारच्या उभारणीला सुरुवात झाली.
1: मग ही जशी झाडं तुम्ही लावली म्हणतात तसंच भात शेती हा सुद्धा प्रकल्प तुम्ही राबवत आहात.
0: हा म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना पर्यावरण शिक्षण संशोधन आणि पर्यटन, त्यामुळे याच्यातलं संशोधन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जसं इम्पॉर्टंट आहे तसं त्यातलं संशोधन पण इम्पॉर्टंट आहे. आणि पर्यटन हा त्यातला लोकांना खेचून घेणारा भाग आहे की ज्याच्या निमित्ताने लोकांनी तिथे यावं. तर मग या शिक्षणामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण येतं ना, म्हणजे झाड कसं लावावं, म्हणजे कुंडीत झाड कसं लावावं याच्यावरती आम्ही वर्कशॉप घेतो आत्ता आणि वर्गात जाऊन शिकवतो, शाळांमध्ये जाऊन शिकवतो, तर ते तिथे लोकांना बघायला मिळेल, शिकायला मिळेल. तिथपासून ते झाडाची निगा कशी घ्यायची असते, झाड कसं वाढतं तिथपासून सगळं समजावं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी असतात ती प्रत्यक्ष बघता यावीत याकरता आम्ही 2 प्रकारची जंगलं उभारलीत तिकडे. एक प्रकारचं जंगल आहे ते ट्रॅडिशनल जंगल आहे जे आम्ही 4 स्तरावरती उभं करायचं ठरवलंय. त्यातले पहिला स्तर आमचा लावून झाला आता पूर्ण, म्हणजे जी उंच वाढणारी झाडं आहेत ना ती जवळजवळ 10-12 फुटाचं अंतर ठेवून ही उंच वाढणारी झाडं ही साधारणपणे 4 एकरमध्ये आम्ही लावली आहेत तिथे.
1: ट्रॅडिशनल
0: जंगल पारंपरिक, आणि ही सगळी जवळजवळ 82 प्रकारची झाडं आहेत, 82 टाइप्स ऑफ प्लांट. आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षी म्हणजे ती लावून झाल्यानंतर जवळजवळ 6 किंवा 8 महिन्यांनी आम्ही तिथे दुसरी झाडं जी लावायला सुरुवात केली ती बुशेस, म्हणजे तुम्हाला जंगलामध्ये जी छोटी झाडं दिसतात ना मध्ये किंवा त्याला मध्यम आकाराची असं म्हणा,
1: जी साधारण आपल्या कमरे इतकी किंवा त्याच्यापेक्षा
0: मध्यम आकाराची झाडं ती लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही बहुधा सगळ्या प्रकारच्या वेली लावायला सुरुवात करू की ज्या वेली सगळ्या झाडांवरती पसरतील. आणि चौथं वेगवेगळ्या प्रकारचं गवत, असे 4 टाईपचं जंगल म्हणजे 4 स्तर असलेलं जंगल हे लोकांना तिथे अवेलेबल होईल. त्याला साधारणपणे 2 वर्षाचा काळ ह्या सगळ्याला लागेल. तसंच आता नवीन एक मियावाकी पद्धतीचं जंगल आलंय.
1: ते काय
0: ते मियावाकी पद्धतीचं जंगल म्हणजे आता जशी माणसांना गर्दी झाली ना शहरामध्ये तशी झाडांना सुद्धा गर्दी, म्हणजे त्यांना स्पेस कमी मिळायला लागले, तर कमी जागेमध्ये झाडाला वाढायला परवानगी देणं असं जवळजवळ ते मियावाकी, म्हणजे सगळ्या शहरांच्या मध्ये तुम्हाला आता जे मोठ्या मोठ्या संख्येचे प्रोजेक्ट दिसतात की जिथे मोठ्या संख्येने झाडं लावली आहेत हे सगळे मियावाकीचे. मियावाकी हे एक जपानी पद्धत आहे, जपानमध्ये पण लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असल्यामुळे त्यांनी ते डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये झाडाला सगळ्या प्रकारची न्यूट्रियंट्स त्यांच्या मुळाजवळ अवेलेबल करून देतात. म्हणजे जसं आपण कुंडी भरतो की नाही, कुंडीमध्ये सगळं खत बीत भरून तसं सगळी खालची माती काढून घेऊन त्या मातीमध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आणि खतं घालून त्या मातीचा परत एक स्तर निर्माण करतात. तो शक्यतो सपाट असतो आणि त्याच्यावरती लिटरली 1 ते 1.25 फुटावरती एक झाड, इतक्या जवळजवळ झाडं लावली जातात. आणि ही सगळी झाडं जी आहेत ना ही सगळी झाडं त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाकरता सरळ वाढायला सुरुवात करतात.
1: हो, कारण बाजूला वाढायला जागाच नसते, कमी जागा असते
0: आणि एकमेकाशी कॉम्पिटिशन करत असल्यामुळे ती गतीने वाढतात, अधिक गतीने वाढतात आणि त्यातनं ते जंगल लवकर उंच वाढतं असं. अर्थात त्या कॉम्पिटिशनमध्ये काही झाडं जे वीक असतात किंवा काही झाडांना जर वाढता नाही आलं तर ती मरून जातात, पण तरी सुद्धा एक घनदाट जंगल उभं राहतं की ज्याच्यामध्ये आतमध्ये शिरणं सुद्धा अशक्य व्हावं इतकं घनदाट जंगल उभं राहतं. आता हे सगळं यातलं पहिलं स्टेज आम्ही पूर्ण केली आता, म्हणजे जवळजवळ 1 एकरमध्ये 13 हजार झाडं लावली आहेत 1 एकरामध्ये.
1: ती साधारण कोणती झाडं असतात?
0: ती पण तशीच आहेत, 28 प्रकारची झाडं आहेत, म्हणजे तुम्ही आत्मय शिरल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा रस्ता केला, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघत गेलात तर प्रत्येक 3 रांगा वेगवेगळ्या झाडांच्या लावलेल्या आहेत. असं बघून तुम्ही चारही बाजूने त्याला फळझाडं लावली आहेत ज्याच्यामुळे त्याला पक्षी अट्रॅक्ट व्हावेत किंवा त्या झाडांमध्ये यावेत अशा स्वरूपाचं. आणि मध्ये मग बाकी सगळी झाडं जी ट्रॅडिशनल झाडं आहेत आपली ती सगळी मध्ये लावली आहेत, औषधी वगैरे ज्या वनस्पती आहेत त्या. असं करून एक मोठं जंगल तिथे आत्ता उभं केलं आहे की ज्या जंगलामध्ये आतमध्ये शिरायला सुद्धा फक्त 2 रस्ते आहेत की ते जे आम्ही केलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये एक

0: हे शांततेत बसण्यासाठी एक छोटीशी काय म्हणतात ते कुटी तयार केली आहे, ज्याला तुम्ही ध्यानगृह असं म्हणू शकता.
1: बरं.
0: याच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला चारही बाजूने पूर्ण जंगलच सापडेल. आता हे करताना आमची संकल्पना अशी होती की जवळची जी मोठी महाविद्यालय आहेत, म्हणजे बिर्ला महाविद्यालय जवळ किंवा एस एच केळकर महाविद्यालय, ह्या दोन्ही संस्थांशी आम्ही बोललो आणि त्यांचे काही विद्यार्थी आता आमच्याकडे यायला तयार आहेत, जे या दोन्ही जंगलांचं जे आता वाढणं आहे ना, त्या वाढण्याचा अभ्यास करणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती संशोधन करणार आहेत. आणि मग त्याच्यामधून आपल्याला कळेल की अशा प्रकारच्या घनवनाचे, घनवन म्हणजे एकत्रित म्हणजे त्या मियावाकी जे आहे
1: हां.
0: ते घनवनाचे फायदे काय तोटे काय, आणि ओपन जे आपण जंगल बांधतो त्याचे फायदे काय आणि तोटे काय. दोन्ही मॅनमेडच आहेत ना, आत्ता
1: बरोबर.
0: दोन्ही पूर्ण सपाट कोरडी जागा होती ज्याच्यावरती आपण हे सगळं तयार करतोय, त्यामुळे हे दोन्ही मॅनमेडच आहेत. पण अशा प्रकारच्या मॅनमेड जंगलामधला कम्पॅरेटिव्ह अभ्यास करणारी सिस्टीम आम्ही तिथे उभ्या करतोय आत्ता, त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. या सगळ्यांबरोबरच शेती हा पण मूळ त्यातला विषय आहे की नाही. आयडियली शेती जर बघायला गेलं तर मानवाने स्वतःच्या आवश्यकतेकरता निर्माण केलेली गोष्ट आहे, ती
1: उपजीविकेसाठी.
0: काही नैसर्गिक गोष्ट नाही आहे. जंगल नैसर्गिक आहे, शेती
1: बरोबर.
0: नैसर्गिक नाही आहे, शेती अनैसर्गिकच आहे. कारण शेतीमध्ये मोनोकल्चर, एकाच स्वरूपाचे झाडं लावली जातात. परंतु त्याचाही जर आपण पर्यावरणात्मक दृष्टीने अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचं योग्य प्रकारचं, म्हणजे उदाहरणार्थ केमिकल फर्टिलायझर न वापरणं, पेस्टिसाइड न फवारणं, शक्यतो उपलब्ध असलेल्या ऑर्गॅनिक आणि योग्य प्रकारच्या वस्तूंनी ती शेती वाढवणं, असं जर करायचा प्रयत्न केला तर ते असं म्हणणारे ऑर्गॅनिक शेती करणारे असे किती लोक आहेत, तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत आत्ता. परंतु ते कोणीतरी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याच्यातले प्रोसेस समजावून सांगितलं पाहिजे, त्याची आवड निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही तिथे सगळ्या मुलांना बरोबर घेऊन तिथे प्रत्यक्ष तशा स्वरूपाची शेती करायचा प्रयत्न करतोय. त्यातली एक एकर जागा जवळजवळ आम्ही त्या सगळ्या विषयासाठी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आता परवा आमच्या इकडे पहिल्यांदा पेरणी झाली, त्याच्यानंतर रोवणी झाली, म्हणजे ते पूर्ण काढून शेत लावायचा, ते चिखल लण केलेली त्याच्यामध्ये ते शेत लावायला, त्या सगळ्याला विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झालेले. आता हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न आम्ही त्या मुलांच्या सहाय्याने करणार आहोत.
1: कमाल.
0: या सगळ्या विषयावरती एकत्रितरित्या मुलांना संधी मिळवून द्यायची असा आमचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या संधी, म्हणजे हे सगळे कुठे शिकवलं जातं का, तर शिकवणं तसं कठीणच आहे. म्हणजे ग्रामीण विभागातल्या मुलाला ग्रामीण भागामध्ये ते कदाचित शिक्षण मिळत असेल, पण शहरी भागातल्या मुलाला साधं एक्सपोजर सुद्धा मिळत नाही त्याच्यामध्ये. किंबहुना एखादं फळ झाडावर लागतं तर ते कसं लागतं, तो काजू बोंडामध्ये असतो तो कसा असतो, पेरू झाडावर कसा लागतो, इथपर्यंत मुलांना प्रश्न असतात. तर हे सगळे प्रश्न तिथे सोडवावेत अशा स्वरूपाची आमची संकल्पना आहे. म्हणून हे सगळं प्रत्यक्ष त्या मुलांना अनुभवता यावं म्हणून ते तिथे उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळं मिळून 4 आणि 1.5 एकरवरचं मोठं जंगल, 12 एकरातल्या 5 एकरावरती जंगलच आहे नुसतं मोठं. आणि मग याच्यामध्ये मूळ हेतू आहे तो पंचमहाभूतांची ओळख. आपण आपलं नातं आपल्या परिवाराशी कसं जोडलं जातं, तर परिवारातल्या प्रत्येकाशी आपलं वेगवेगळं नातं असतं आणि सगळ्यांचं म्हणून एक नातं तयार होतं ज्याला कुटुंब म्हणतो आपण. तसं आपल्या परिसरातले किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींशी जर आपलं नातं जोडलं गेलं तर आपण त्याला परिवार समजू शकतो. म्हणजे म्हणायला सोपं आहे काय माझा देश माझं घर आहे, पण तो खरंच आहे का? तर ते केव्हा आहे की जेव्हा प्रत्येकाशी माझं नातं आहे तेव्हा आहे. म्हणजे मी अगदी एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारणपणे 25-1 वर्षापूर्वी म्हणजे कंपनी बंद झालेली ना, तेव्हा त्याच्या मागे एक जंगल आहे. जंगलाच्या पाण्याची व्यवस्था जी आहे कंपनीने केलेली आणि त्या कंपनीतलं पाणी उचलून त्या जंगलाला दिलं जायचं. तर वन फाईन मॉर्निंग कंपनीमध्ये टाळेबंदी डिक्लेअर झाली आणि कंपनी बंद झाली आणि वरती जाणारं पाणी बंद झालं आणि ती सगळी झाडं आहेत ती सुकायला लागली. ती लावून काहीच महिने झाल्यामुळे ती झाडं सुकायला लागली सगळी. त्यावेळी तिथल्या मुलांनी थोडंसं म्हणजे तिथल्या शाळा बिळांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि ते आमच्याकडे आलेले. तेव्हा आम्ही त्यांना असं केलं की चला म्हणजे सगळेजण जाऊ. त्यावेळेला रक्षाबंधनाचा दिवस होता, तर ती सगळी मुलं हातात राख्या घेऊन गेली तिकडे आणि सगळ्या झाडांना त्यांनी राख्या बांधल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ते छापून आलं की शाळेतल्या मुलांनी जाऊन वृक्षांना राख्या बांधल्या आणि त्याला वृक्षबंधन असं नाव दिलं. त्या आपल्या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत वीणा गवाणकर, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्यावरती एक लेख लिहिलेला की मुलांनी वृक्षबंधन केलं म्हणून. त्याचा इतका परिणाम झाला त्या वृक्षबंधनाचा की कोर्टाची ऑर्डर सुटली, तिथले तो लॉक उघडलं गेलं, CETP मध्ये गेलेलं नोसीलचं पाणी उलटं यायला लागलं नोसीलमध्ये आणि ते पाणी वरती उचलून परत त्या झाडांना घातलं गेलं आणि ती झाडं जगली सगळी. त्यातनं आम्हाला असं कळलं की म्हणजे जर भावना जोडली गेली ना तर त्यातनं अत्यंत मोठा फरक आढळतो चांगला. आणि म्हणून आम्ही तो जो कार्यक्रम आहे वृक्षबंधन हा संबंध पॉप्युलर केला. तो इतका पॉप्युलर झाला की आता हे ज्या हरित छात्र सेना वगैरे ज्या झालेल ना त्यांचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे वृक्षबंधन असा आहे की ती मुलं जी आहेत ती आपापल्या शाळेत किंवा परिसरात असलेल्या झाडांना जाऊन राख्या बांधतात आणि त्यांच्या मताने ते जोडून घेतात झाडांशी. असंच इतके चांगले अनुभव आम्हाला आलेत की काही वर्षांनी परदेशात गेलेली मुलं जेव्हा शाळेत परत येतात गावात

0: मध्ये त्यावेळेला त्यांच्या भेटीतली सगळ्यात एक भेट नक्की असते की शाळेच्या जवळच्या त्या वृक्षाला भेटून येऊ. त्यामुळे इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर झाडांशी, इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर आपल्या आजूबाजूच्या सर्व नैसर्गिक गोष्टींशी झाली, ती कोणाशी? तर ती पंचमहाभूतांशी. त्यामुळे पंचमहाभूतांशी जर माझं नातं असलं ना, तर मग मी ते खराब नाही करणार, म्हणजे मी ते पोल्यूट नाही करणार असं आपल्याला म्हणता येईल. थोडासा रिमोट किंवा थोडासा दूरवरचा विचार आहे, परंतु तशा स्वरूपाचा विचार आम्ही करायला सुरुवात केला. म्हणजे आता ना आमच्या सगळ्या प्रकल्पाचा मूळ उद्देश तो आहे की पंचमहाभूतांची ओळख करून द्यावी. निसर्गायणमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला पंचमहाभूतांची ओळख करून मिळाली पाहिजे. म्हणजे आमच्या 12 एकर जमिनीला चारही बाजून एक वॉल कंपाऊंड आहे. ते वॉल कंपाऊंड आम्हाला त्या मंदिराने बांधून दिले. या वॉल कंपाऊंडला आतल्या बाजूला जे फेस आहे ना, त्या फेसेसवरती त्याला 6x6 square feet असे मोठे वॉल पॅनल्स आहेत. तर आम्ही त्या 6x6 वॉल पॅनलवरती आतल्या बाजूने असलेल्या रस्त्यावरती, जो बरोबर 1 किलोमीटरचा रस्ता आहे आतल्या बाजूने चारही बाजूला फिरणारा, त्या सगळ्यावरती एक चांगल्या प्रकारची प्रदर्शनी डेव्हलप करतो की ज्याच्यामधून अशा प्रकारे मुलांना पंचमहाभूतांची ओळख होईल. डे टू डे आपल्या संपर्कात कसं येतं, हवा आपल्या संपर्कात कशी येते, पाणी आपल्या संपर्कात कसं येतं, आपलं नातं काय या सगळ्या गोष्टींशी, ऊर्जेशी आवाजा नातं काय, ती कशी डेव्हलप होते, ती मी वेस्ट करतो का वापरतो कशी, पाणी कसं डेव्हलप होतं, कुठून येतं, ते मी वेस्ट करतो का नीट वापरतो, अशा सगळ्या प्रकारची संकल्पना त्याच्यावरती मांडावी अशी आमची एक योजना आहे. आणि त्यातनं त्याला सध्या नवीन टेक्नॉलॉजीला भरपूर वाव आलाय, त्यामुळे त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा बारकोड जर खालच्या बाजूला असला आणि तो स्कॅन केल्यावरती त्याची अधिक माहिती जर त्याच्यावरती मिळत असली, तर सगळ्या जगाची माहिती मला त्या तेवढ्या पॅनलवरती देता येईल. त्या सगळ्या पॅनलवरती साधारणपणे 1 किलोमीटर तुम्हाला सायकलने सुद्धा जाता येईल अशा प्रकारची सोय केली आहे. वापरायचं तर वाहन सायकल वापरायचं, नाही तर चालत जायचं, असं चारही बाजूने चालायला मस्त रस्ता केलेला आहे. हे सगळं त्या मुलांना आवडेल असंच केलेलं आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावरती काहीतरी एक थोडस विश्रांतीचं ठिकाण असेल, तिथेही काही त्यांना वेगळ्या विशेष माहिती मिळेल. त्यांना तिथे आतमध्ये मिळेल तर प्यायला मिळणारं पाणी आहे ना, ते मी शक्यतो रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचा विचार करतोय. म्हणजे शक्यतो त्यांना बाहेरचं पाणी तरी तिथे आणायचं नाही असाही एक प्रयत्न करतोय. सगळ्या प्रकारचे नॉर्म्स आहेत अशा सार्वजनिक ठिकाणी, काही पाण्यावरती काय ते सगळे पाळून सुद्धा अशा प्रकारचा वेगळेपण. म्हणजे त्यांनी बाटली आतमध्ये न्यायचं कारणच नाही ना, पाण्याची प्लॅस्टिकची बाटली, प्लॅस्टिक लागतं कशाला, इथपासून त्याचं सुरुवात आहे. आपण आता जर खरं विचार केला तर प्रत्येक 5वी गोष्ट मी स्पर्श करतो ती प्लॅस्टिकची आहे. आणि प्लॅस्टिकला आपण आपल्या जीवनातनं बाजूला काढू शकत नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या विशेष आवश्यक गोष्टी आहेत त्यातनं जरी प्लॅस्टिकला बाजूला काढलं तरी भरपूर चांगलं होईल. आणि म्हणून आपण प्रयत्न त्याच्यासाठी सगळे, हे सगळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती यावी, अनुभवता यावं, त्यांना त्यातनं वेगळेपण जाणवावं ह्याच्यासाठी करतोय. म्हणजे आता आमच्या सगळ्या प्रकल्पाचा पाण्यामधला एक जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारची विहीर बांधली आहे जी स्टेप वेल आहे, तिला 12 वसं म्हणतात. तर गेल्या 25 वर्षात कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं 12 उभं राहिलेलं नाहीये. हे 25 वर्षात गेल्या अशा प्रकारची 12 इतिहासात उभी राहिली होती. आत्ता एल्फिस्टन कॉलनीने पुण्यामध्ये नवीन 12 बांधली आणि तेच जे डॉक्टर उमेश मुंडले जे त्यांनीच आमच्या इथे येऊन ती 12 सगळं डिझाईन आणि हे सगळं केलं आणि पायऱ्यांची विहीर उभी राहिली आहे चक्क. आणि आमच्या सगळ्या 12 एकरच्या प्रोजेक्टचा पाण्याचा स्रोत म्हणून ती विहीर आहे आता. तेच पाणी आम्ही प्यायला वापरणार आहोत शक्यतो. इतक्या चांगल्या प्रकारे जर ते, म्हणजे एका छोट्या गावाचं सगळ्या प्रकारचं पाण्याची आवश्यकता, शुद्ध हवेची आवश्यकता, त्याला लागणारा ऑक्सिजन, त्याला लागणारी फळफळावळ, हे सगळं जर तिथे डेव्हलप होऊ शकतं तर मग असं स्वयंपूर्ण गाव, अशीच पूर्वी कल्पना होती ना, तर हे स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यासाठी चाललाय. आणि हे प्रत्यक्ष त्या मुलांनी बघावं असं.
1: हो, आणि म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या माणसाने, मुलाने, प्रत्येकाने निसर्गाशी कनेक्ट येईल असा तुमचा खूपच छान प्रयत्न निसर्गायणद्वारे तुम्ही करताय. आणि मग या निसर्गायण या प्रकल्पासाठी तुम्हाला कोणत्या संस्था तुम्हाला प्रत्यक्षात हातभार लावतात का?
0: गणपतीचं जे देऊळ आहे, सिद्धिविनायक मंदिर, त्यांनी तर सगळ्या प्रकारचं सहकार्य, कारण त्यांच्या जागा आहे ती, त्यांच्या ट्रस्टचाच हा प्रकल्प, संयुक्त प्रकल्प आहे आमचा, त्यांनी मदत केली आहे. तिथली महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर सगळे तिथे येऊन गेले. त्यांनी आता आमच्या चारही बाजूचा जो रस्ता आहे ना 1 किलोमीटर, त्याला दोन्ही बाजूने 800 झाडं लावायला, आणि ती सगळी झाडं ते 20-22 फूट उंच झाडं त्यांनी आता आणली आहेत, ती लावायचा प्रयत्न ते करतायत, त्यामुळे ती झाडं त्याच्यावरती लागतील. त्याच्यानंतर आतमध्येच हे जे सगळं काम मी सांगतोय तुम्हाला, त्यातलं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनचं काम असेल ते कदाचित लेबरकडनं मी केलं आहे, परंतु झाडं लावणं, रस्ते बनवणं, खड्डे खणणं हे बहुतांश काम विद्यार्थ्यांनी येऊन केलं आहे. म्हणजे शाळेतली मुलं तिथे उतरतायत, महाविद्यालयीन विद्यार्थी तिथे येत आहेत, सगळ्या प्रकारे आम्ही 8 प्रकारचे प्रकारच्या बागा करतोय तिकडे, त्या 8 प्रकारच्या बागांच्या ज्या बाउंड्रीज आहेत ना त्या आता आम्ही खणून घेतल्या, आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं ही मुलं येऊन लावतात तिकडे. म्हणजे आम्ही जास्वंदाच्या झाडांची फक्त एक बाउंड्री तयार केली आहे, मोगऱ्याच्या झाडाची एक बाउंड्री तयार केली आहे अशा. आणि म्हणजे परदेशातनं आणलेली चित्रविचित्र झाडं लावायच्याऐवजी भारतीय झाडं

0: लावून अशा बाउंड्री तयार करता येतात, अशा प्रकारचं बायफर्केशन करता येतं, हे पण आम्ही तिथे आता
1: पण
0: करतो
1: मग
0: आहे.
1: तुम्ही
0: आम्ही
1: त्या मुलांना अनुभव विचारला का, त्यांना कसं वाटतंय?
0: म्हणजे आमच्यापेक्षा जास्त ते इन्वॉल्व होतात त्याच्यामध्ये,
1: बरोबर.
0: कारण तो म्हणजे काय काय मुलं तर चिखलात उतरलेलीच नसतात कधी. ती परवा जेव्हा ते भात लावायला चिखलात उतरली तेव्हा ती लोळली चिखलामध्ये, कारण त्यांना तशी परवानगी पण घरामध्ये कधी मिळाली नव्हती आयुष्यात, जी परवानगी त्यांना तिथे मिळाली. हा जो आनंद असतो ना, तो आपला बेसिक आनंद आहे ना, आपल्याला आपल्या निसर्गात जे अव्हेलेबल आहे त्याचा अनुभूती आपण घ्यावी, ती तिथे घ्यायला मिळते त्यांना
1: तिकडे, त्यांना
0: मुक्तपणे.
1: डायरेक्ट निसर्गाशी त्यांचं नातं जुळतं.
0: यस. आणि आम्ही आता म्हणजे आमचं जे जुनं निसर्गायण होतं ना, तिथे आमच्या एका प्राध्यापकाने, झुंझुनवाला कॉलेजच्या एका प्राध्यापकाने तिथे बसून रिसर्च केलेला, त्याला जवळजवळ तिथे 60 प्रकारची फुलपाखरं आढळली आणि 32 पक्षी त्याला त्या तिथे ऑब्झर्वेशन, त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याने सगळे गोळा केलेत. तसंच काहीसं इथे होणार आहे. आता हे मॅनमेड आहे, आता आम्ही तयार करतोय, पण आत्ता पण तिथे जवळजवळ 8-12 प्रकारचे पक्षी आणि खेकड्यांचं तर मोठं आतमध्ये म्हणजे प्रचंड खेकडे आहेत किंवा पाण्यातल्या गोष्टी आहेत, आता मासे पण तिथे आहेत. हे सगळं तर आता डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आम्ही तिथे एक म्हणजे भाताची खाचरं आहेत ना, त्यातल्या सगळ्यात शेवटच्या खाचरामध्ये तलाव करायचा पण विचार करतोय. आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की आता या पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांची, आम्ही 300 शाळांशी जोडून घेणार आहोत. आम्ही शाळांच्या पर्यंत चाललोय, शाळेला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की बघा हे एज्युकेशनल टूल आहे ना, याचा उपयोग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तुमच्या विशिष्ट वर्गातली 7वी किंवा 8वी किंवा 9वी किंवा तुम्ही ठरवा, त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आमच्याकडे आणायचं, दरवर्षी आणायचं, म्हणजे मग आपोआप तुमच्याकडची सगळी मुलं माझ्याकडे येऊन जातील आणि त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातला एक चांगला पर्यावरणाचा धडा आम्ही शिकवू शकतो चांगला. आणि तो घेण्यासाठी आमची सगळी टीम आहे तिथे मोठी, तिथे जवळजवळ 20-22 लोक असतील. ज्या वेळेला ही मुलं येतील तेव्हा त्यांना अटेंड करणारी असतील आणि ते त्यांना सगळ्या प्रकारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आत्ता आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना, ते या सगळ्यांच्या सिलेबसचा अभ्यास करतात आणि त्यांच्या सिलेबसमध्ये सध्या पर्यावरण विषय कसा शिकवला जातो माहिती आहे का, त्याला वेगळा विषय नाही आहे पर्यावरण म्हणून. सध्या पर्यावरण विषय शिकवला जातो तो तुम्हाला प्रत्येक विषयात जिथे कुठे त्याचा संदर्भ येईल ना त्याचा, तिथे त्यांना पर्यावरण म्हणून ते म्हणजे भूगोलामध्ये आला, इतिहासामध्ये आला, मराठीमध्ये आला, तर ते समजावून सांगावं असं त्यांना सांगितलं. आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास केला, आम्ही ते सगळे व्ह्यू पॉईंट शोधून काढलेत आणि ते सगळे आमच्या इथे कुठेतरी प्रत्यक्ष बघायला मिळतील अशा प्रकारची सोय आम्ही आता उत्पन्न करतोय. म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये उल्लेख असलेली प्रत्येक गोष्ट आमच्या परिसरात कुठे ना कुठेतरी असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. इवन काही म्हणजे आता बायोडायव्हर्सिटी म्हणून लोक अनेक गोष्टी बघतात, म्हणजे फुलपाखरं बघतात त्यावेळेला फुलपाखरांची होस्ट प्लांट असतात, फुलपाखरांची नेक्टरिंग किंवा त्यांची फूड प्लांट्स असतात, असं बायफर्गेशन माहिती नसतं. त्याच्यावर ते का जातात याचं कार्यकारण माहिती नसतो. फुलपाखराचं त्या झाडावरचं काम काय असतं ते माहिती नसतं. किंवा त्याच्यातनं मोठा तो गुल्ला तयार होतो ना, त्याला लोक घाबरतात, तो त्या फुलपाखराचा अपरूप आहे हेही माहिती नसतं. हे सगळं आमच्या बटरफ्लाय गार्डनमध्ये बघता येईल प्रत्यक्ष. म्हणजे मुलांना त्या नेक्टरिंग प्लांट बघता येतील, मुलांना होस्ट प्लांट बघता येतील, त्याच्यावरती त्यांनी घातलेली अंडी बघता येतील, त्या अंड्यातनं बाहेर येणारी अळी बघता येईल, ती त्या झाडाची पानं कशी खाते ते पण बघता येईल, त्यातनं तो कोष कसा तयार करते आणि कोशातनं जर त्यांचा पेशन्स असेल तर त्या कोशातनं फुलपाखरू कसं बाहेर पडतात ते पण बघता येईल.
1: कमाल.
0: हे बघितल्यानंतर ना निसर्गाबद्दल तुमच्या मनात जे प्रेम निर्माण होईल ना, मग तुम्ही कागदाचा गोळा करून रस्त्यावर टाकणार नाही, सिम्पल. मग तुम्ही प्लास्टिकची पिशवी जाळणार नाही कधी, कधी आगच लावणार नाही कचऱ्याला. हे सगळं समजावून सांगण्याचे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये हा अनुभूती नावाचा जो प्रकार आहे ना निसर्गाची, तो सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे गवतामध्ये जर तुम्ही हातामध्ये एक भिंग घेऊन चिरलात ना आणि गवतामध्ये जरा गवत बाजूला करून बघितलं ना, तर तुम्हाला 1 स्क्वेअर फीटमध्ये 30 ते 40 छोटे मोठे जीव दिसतात. ते जेव्हा दिसतात ना, त्यावेळेला आपल्याला कळतं ते सगळ्या जीवांचं इथलं अस्तित्वाचं महत्व काय ते कळतं. कारण तो प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बघणं असतो, तुम्हाला त्रास द्यायसाठी आलेला नसतो, तो तिथेच असतो आणि तो त्याचं काम आयुष्यभर करत असतो. त्याचा जन्म पण तिथे होतो, त्याचा मृत्यू पण तिथे होतो, पण ते तिथे आहे म्हणून आपण जिवंत आहोत. अशा प्रकारचं रिलेशनशिप मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून. त्यातलं एक मोठं गार्डन जे आहे ते आमचं अशा प्रकारचं गार्डन आहे, ज्याला बटरफ्लाय गार्डन आम्ही म्हणतोय. त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा आनंद मुलांना घेता येईल. आम्ही एक बांबू गार्डन करतोय, बांबूचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही अशा प्रकारचं बांबू आणायचा प्रयत्न करतो की 30-32 प्रकारचे बांबू एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळावेत आणि त्याच्यापासून विविध वस्तू बनवता येतात. तर तसे एक आर्टिस्ट पण आहेत जे स्कूल ऑफ आर्ट्सचे, रमेश दाते म्हणून आहेत, जे बदलापूरमध्ये राहतात, वय वर्ष 78 आहे. ते हाताने अशा प्रकारच्या वस्तू बनवतात त्या बांबूच्या, आणि त्या बांबूच्या वस्तू इतक्या त्यांना राष्ट्रपती पर्यंत त्यांचं नाव त्याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिथे लोकांना ते बनवायला शिकवणार आहोत. आम्ही नारळाच्या करवंटी असते ना, त्याच्यापासून पण नैसर्गिक ज्या वस्तू आहेत ना, त्यांचा उपयोग करून मग त्या फेकल्या गेल्या पाहिजेत किंवा मग त्या सगळ्या जमिनीला मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे आपण शाळेमध्ये जे शिल्ड बक्षीस देतो

0: ते पण आम्ही नारळाच्या करवंटीने करायचा प्रयत्न केला आहे आणि ते आता बहुतेक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण हे जर आपण लोकांना देऊ शकलो तर अशा प्रकारच्या नैसर्गिक वस्तूवरती आणण्याचा म्हणजे ग्रीन शॉपी नावाचा आमचा जो प्रकल्प चालतो ना, आम्ही अशा अनेक ऑर्गॅनिक वस्तू ठिकठिकाणाहून, वाळ्याच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू किंवा डेफ अँड डम स्कूल असतात त्यांनी बनवलेल्या वस्तू, त्या आणून या अशा प्रकारे विकायचा प्रयत्न
1: पण मग
0: करतो.
1: आपल्या या प्रकल्पांविषयी माहिती आपल्याला कुठे मिळेल?
0: हां, www.paryavaran.org नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल.
1: बरं,
0: आणि
1: www.paryavaran.org या वेबसाईटवर या निसर्गायण प्रकल्पाची सगळी माहिती आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे आणि त्याचा अनुभव घेता येणार आहे.
0: बरोबर.
1: आणि आपल्याशी जोडलं जाण्यासाठी काही मार्ग आहे का, ज्यांना आपली शेतीचा अनुभव घ्यायचा आहे, या सगळ्या प्रकल्पाचा अनुभव?
0: त्यामुळे आमचं ठाण्यामध्ये कार्यालय, आमचं डोंबिवलीमध्ये कार्यालय पर्यावरण दक्षता मंडळ नावाने, तुम्ही पर्यावरण दक्षता मंडळ नावाने शोधल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे इंस्टाग्राम हे ते या सगळ्यावरती आमचे अकाउंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती फोन केला तरी चालेल, 8879074505 या नंबरवरती तुम्हाला याच्या संदर्भातली माहिती मिळू शकते. तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता, याच्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला जोडता येईल. आणि अजूनही तुम्ही कधीही टिटवाळ्यात गेलात आणि समजा आमच्या ह्या प्रकल्पावरती पोहोचला तर तुम्हाला प्रत्यक्ष हाताने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो. किमान एक वर्ष अजून तो अवेलेबल आहे, पुढच्या वर्षाच्या एंडपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रकारे या मुलांना आणि या सगळ्यांना उपयोगी पडेल. पण आता तिथे शालेय विद्यार्थी किंवा ग्रुप्स त्यांनी जर आले तर त्यांना साधारणपणे 1 ऑक्टोबरपासून ते 1 मेपर्यंत आम्हाला तलाव खणायला ते मदत करू शकतात. आम्ही ॲक्च्युअल तलाव खणून घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि त्याच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रमदान जर कोणी केलं तर त्यांना किंवा कोणातरी आठवण ठेवण्यासाठी आपण झाड आणून लावू शकता, ते झाडसुद्धा तिथे परमनंट राहील. अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रावरती आपण लावलेलं झाड पुढचे अनेक वर्ष राहणं हे सुद्धा लोकांना इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तशा स्वरूपाचं झाडसुद्धा तिथे लावू शकता. या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, नुसतं भेट देऊ शकता, बघू शकता हे सगळं, त्यामध्ये अनेक सूचना करू शकता, हे सगळ्यासाठी ते ओपन आहे. आणि आपण म्हणजे निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आपण तिथे निश्चितपणे या आणि आमच्या या प्रकल्पाला भेट द्या.
1: नक्कीच, निसर्गाशी नातं जोडत असताना आपल्याबरोबर आपल्यासारख्याच उत्साही समाज घटकांना घेऊन एक अत्यंत प्रभावी असं पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन जनमाणसात पोहोचवण्याचं अनमोल कार्य आपण सगळे करत आहात आणि आपल्या या कार्यासाठी आमच्याकडनं आपल्या सर्व टीमला मनोमन शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणाविषयी तुमच्या निसर्गायण प्रकल्पाविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात निसर्गयाण. सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.

आयुष्यात गुरु हा नेहमी एकच असावा असं आई नेहमी सांगत असे. एकदा आपली गुरुवर नितांत श्रद्धा असली की जगणं सोपं होऊन जातं. कोणत्याही जबाबदारीचं ओझं वाटत नाही. आजी आजोबांपासून ते आईबाबांपर्यंत चालत आलेल्या परंपरा कालानुरूप बदलत गेल्या, पण त्या बदलांचे जुन्या पिढीनेही स्वागतच केलं. कोणतीही प्रथा अर्थासकट एकदा समजली की ती अंधश्रद्धेचं रूप घेतच नाही. त्यामुळे सणांचा आनंद आपल्या पिढीने मनमुराद घेतला. पण आजकाल प्रत्येक सण आला ना की धडकेच भरते, कारण आपले अनेक गुरु आपल्याला सारखे मार्गदर्शन करायला तयार असतात. जणू काही मनातलंच ओळखतात की काय असा प्रश्न पडावा. हे गुरु म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अगदी मकर संक्रांतीपासून ते दत्तजयंतीपर्यंत शुभेच्छा देणारे. या दिवशी काय करावे, याचं महत्त्व काय, काय केलं तर पाप लागतं, काय नाही केलं तर पुण्य मिळतं, म्हणजे यांचं ऐकून वाचून सामान्य गृहिणी गोंधळून जातात. आपल्यावर झालेले संस्कार, माहीत असलेल्या परंपरा चुकीच्या आहेत की काय असं उगीचच आपण आपल्यावर घेतलेला संशय आहे.

ची चावीच या सो कॉल्ड गुरूंना देतो. बरं, हे समाज माध्यमातील गुरु फक्त धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करत नाहीत हा, तर सांस्कृतिक बाबतीत सुद्धा यांचा हस्तक्षेप असतो. मग ते आहारविहाराबाबत सुचवलेली औषधं असो, त्यात आश्चर्य म्हणजे अजूनही या महिला बळी पडत आहेत. त्या दिवशी तर कहरच झाला. माझ्या मैत्रिणीला सांगितले की कारली चिरून त्याच्या रसात पाय बुडवून बसले की मधुमेह नाहीसा होतो. बिचारी, 4 दिवस कारली आणून तिने हा उपाय केला, मधुमेह तेवढाच होता. कारल्याचे पैसे मात्र वाया गेले ना. अहो, अन्न आहे ना ते, मग त्याच्यात पाय. सगळेच उपाय सगळ्यांना पचत नाहीत. उष्ण प्रकृतीच्या तब्येतीला मेथी कशी जमणार? अजून उष्णता वाढेल नाही का? आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही ढिसाळपणा उपयोगाचा नाही. आता तर काय, 5 दिवसात 5 किलो वजन कमी होणार कसं शक्य आहे? जे वजन वाढायला महिना लागतो ते एका गोळीनं 5 दिवसात कमी होणार नाही. खरं तर मी कुठंतरी वाचलं होतं की अन्न सेवनाने 17-18 वर्षापर्यंत शरीर उत्तर दक्षिण वाढते आणि अन्नाच्या अतिसेवनाने मग ते पूर्व पश्चिम वाढते, म्हणजे जाडे होत जाते. हा अतिचा परिणाम आहे म्हणून सांगते माझ्या सख्यांनो, जाग्यावा. कोणीही सांगितलेली सौंदर्य प्रसाधनं वापरू नका, हे खूप नाजूक विषय आहेत. मग कोणत्याही गोष्टीचा शहानिशा न करता अशा सल्लागारांचे ऐकत राहणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. जगभरात जरी क्रांती घडली तरी समाज माध्यमाच्या अतिवापराने मानसिक आरोग्य आणि ताणतणाव वाढतच आहेत. याच्यात चुकीची माहिती, अफवांचे प्रमाण वाढले आहे. वैयक्तिक डेटा चोरी वाढली आहे. सर्वात महत्वाचे तासन तास या स्क्रीनकडे बघून झोपेच्या वेळा बिघडलेल्या आहेत. येत आहे का लक्षात? परवा तर गंमत झाली. मी व माझी बहीण दादरच्या बाजारात असेच हिंडत होतो. कधी कधी ना आपण लहानपणापासून ज्या बाजारात जाऊन रमायचो त्या जागी खूप वर्षांनी जाऊन जुन्या खोण्या शोधायला प्रत्येक बाईला आवडतं. अचानक आमची पावलं चालता चालता थबकली. तेथे चपलांचा स्टॉल होता. त्यात चक्क नथीच्या आकाराच्या चपला होत्या. ताईने तर डोक्यालाच हात लावला. आम्हाला दोघींना आठवलं, माझ्या आईकडे एक नथ होती जी तिला तिच्या पणजीकडून मिळाली होती. आजही नथ हातात घेताना 3 पिढ्यांचं लेणं आणि परंपरेचा वारसा जपण्याचा निखळ आनंद मिळतो. नथीच्या अस्तित्वाने पणजी, आजी, आईचा आशीर्वाद मिळतो. पण आता ही नथ नाकात ऐटीत बसणारी, पायात बसलेली पाहून काय सांगायचे आपल्या तरुणाईला, हा प्रश्नच पडलाय आम्हाला. खरं तर आज प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या जबाबदाऱ्या कुशलतेने हाताळतात. मग स्वतःचे प्रश्न सोडवताना संकोच का? आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल अशा अनोळखी लोकांशी बोलण्यापेक्षा जाणकारांशी बोललं पाहिजे. स्वतःच्या पातळीवर उपाय शोधण्यापेक्षा स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. समाजानेही हे मान्य केलं पाहिजे. चुकीच्या उपायांना विरोध केलाच पाहिजे. भविष्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते, पण त्या नादात कितीतरी लोक आपली सगळी माहिती अशा सो कॉल्ड गुरूंना देतात. लग्न कधी जमेल? नोकरीचं काय? मुलं कधी होतील? अरे काय हे, या सर्व गोष्टी आपल्या प्रयत्नांनीच होणार आहेत ना. आपला प्रत्येक प्रश्न हा सार्वजनिक करायची काही गरज आहे का? आपल्यातला ना संयम संपत चाललाय, म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळवायची सवय लागली आहे. बाजारात नाही का सगळीच फळं 12 महिने मिळतात, त्यामुळे एप्रिल मे मध्ये मिळणाऱ्या आंब्यांचं अप्रूप राहिले नाही, हो ना. आजकाल मला तरुणाईचीही काळजीच वाटते. प्रत्येक गोष्ट आपल्या स्टेटसला व इंस्टाग्रामवर टाकायची स्पर्धा असते, त्यामुळे छोट्या छोट्या आनंदाला ही लोक मुकतात. बघा हं, हॉटेलमध्ये गेल्यावर सुग्रास जेवणाचा आनंद घेण्याऐवजी आधी त्याचा फोटो काढलाच पाहिजे. नुसत्या डोळ्यांनीही आस्वाद घेणारी, ताटामधली रंगसंगती पाहून नाक आणि जिव्हा तृप्त करणारी आमची पिढी या तरुणाईला सांगू इच्छिते, अरे जिथे जाता त्या वातावरणाचा, पदार्थाचा, निसर्गाचा आस्वाद घ्या रे. फोटो काढण्याच्या हव्यासापायी हे सुखद क्षण तुम्हाला मिळतच नाहीत. स्वतः काही फोटो स्टेटसला टाकायचे, मग ते किती लोक बघतात याचा विचार करत बसायचा,

जे बघत नाहीत त्याचा राग करायचा. मला तर हे सगळ्यांचे स्टेटस बघत राहणं म्हणजे दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यासारखं वाटतं. ओळखीच्या लोकांचेही स्टेटस प्रमाणात बघावे. या तरुणाईला सतत गमावण्याची भीती वाटत असते. आभासी प्रोफाईल लोकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण शेअर करण्याची संधी देतात, त्यामुळे अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. एक प्रकारची अस्वस्थता वाढते, चिंता वाढते, नैराश्य वाढतं, स्वतःबद्दलची तुलना आणि अपेक्षा वाढतात. निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो वेगळा येणारा सुवास, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते. आपलं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवा, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता. बघा, हे समजायला थोडं कठीण आहे. भगवद्गीता सांगते की आपण आपल्या मनावर कसा ताबा ठेवावा, तर तीन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एका बाजूला इंद्रिय, मध्ये मन, त्याच्या पुढे बुद्धी. म्हणजे जिभेकडून काही खाण्याची प्रेरणा आली की मन स्वीकारतं. आठवणींच्या मदतीनं त्यावर हो नाही असा शेरा लिहून बुद्धीकडे निर्णयासाठी पाठवतं. मन हा हेड क्लार्क आहे. त्याचा जसा शेरा असेल तसा निर्णय बुद्धी आणि हा साहेब घेणार. पण मनाने जर जिभेची बाजू घेतली तर त्यांची मेजॉरिटी होते, मग बुद्धीचं काही चालत नाही. म्हणजेच प्रत्येक इंद्रियांना मनाची साथ असली तर भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट होते, तिथे आमच्यासारख्या सामान्यांचं काय. पण विचार करा, इंद्रियांवर मनाचा आणि मनावर सतसत विवेक बुद्धीचा लगाम असणं अतिशय आवश्यक आहे. तो जर पॉवरफुल झाला तर ह्या भटकणाऱ्या समाज माध्यमांच्या गुरूंचे काहीही चालणार नाही. माझा एक मित्र एका रिसॉर्टला गेला होता, तर तिथे गेल्या गेल्या मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती, कारण आतला निसर्ग, रंगछटा, झुळझुळणारी नदी, पक्ष्यांचा किलबिलाट हे स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघावं, कॅमेऱ्याच्या लेन्सने नाही, अशी त्यांची इच्छा होती. खरंच असे करण्याची सक्ती करावी लागते, म्हणजे त्याच्या अतिवापराचे परिणाम आहेत. नक्कीच अशा ठिकाणी जाऊन लोक मोकळा आनंद आणि ताजेतवाने होऊन बाहेर येत असतील. मग ही सगळी समाज माध्यमे वाईट आहेत का? तर तसं नाही, बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत तिथे, पण अशा गोष्टी बघितल्याच जात नाहीत. चांगली माहिती असते पण ती शोधली पाहिजे आणि त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. व्यवसाय आणि कलागुण, म्हणजे पाककला, लेखन वगैरे, ह्या सगळ्या जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोचवल्या जातात. अनेक सामाजिक विषयांवर येऊन लोक एकत्र येऊन जनजागृती करू शकतात. चालू घडामोडींची जलद माहिती मिळते. विकासासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. दूर राहणारी अनेक कुटुंब एकमेकांशी यामुळे जोडली जातात. आपण ह्या समाज माध्यमाकरता आहोत की समाज माध्यम आपल्याकरता आहेत, हा ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे विचार केला पाहिजे, हो ना. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. वसंताची चाहूल घ्या, कोकिळेचा मधुर आवाज ऐका, श्रावणातील ऊन पावसाचा आनंद घ्या, आपल्या मनातील उत्सुकता जिवंत ठेवा. निसर्गाकडून येणाऱ्या प्रत्येक आश्चर्याचं आपल्या खुल्या डोळ्यांनी स्वागत करा. मोकळेपणाने श्वास घ्या. पटतंय ना?

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. दुपारचा 1 वाजत आहे. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आत्ताच आपण नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातलं देवकी पंडित यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं. गजेंद्र अहिरे यांची रचना होती आणि संगीत होतं कौशल इनामदार यांचं.

गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शंकर महादेवन यांच्या स्वरात मंगेश कांगणे यांची ही रचना ऐकलीत. संगीत शंकर एहसान लॉय यांचं. चित्रपट होता कट्यार काळजात घुसली.

श्रोते होया, गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:30 होत आहेत. ठीक 1:30 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एमने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या आखाती देशांच्या संघटनेबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे. भारताचे सौदी अरेबियातले राजदूत श्री विपुल आणि GCCचे महासचिव जेसेम मोहम्मद अल्बुदैवी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली. गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारासंबंधी मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. भारताचं ब्रिक्समधलं अग्रस्थान हे माणुसकी प्रथम या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन ब्रिक्सचे शेर्पा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी केलं आहे. लखनौमध्ये 18व्या ब्रिक्सच्या शैक्षणिक चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशभरात 30 ठिकाणी 400 अधिक बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या

या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ सहअधिकारी सहभागी होणार आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवापूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगानं 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा बोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 750 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून 1 बालकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या बालकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईच्या शीव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभागप्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.
ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणे छापे टाकले. सुमारे 9 कोटी 63 लाखांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट

फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, माहे या भागात उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्ह्यात होणार 5,500 कोटींची गुंतवणूक. भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती. शेकापचा 79वा वर्धापन दिन साजरा. मुंबई गोवा महामार्गाचं काम गणपतीपूर्वी युद्ध पातळीवर करण्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे आदेश. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याचे वार्ताहर शोभना देशमुख.
2: राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीस गती देणे, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं अलिबाग येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचे उद्घाटन करताना रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यात 73 उद्योगांबरोबर 5,480 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यात नव्यानं होणाऱ्या गुंतवणुकीमुळे 4,413 तरुणांना नव्यानं रोजगार मिळणार आहेत. जिल्ह्यात गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या प्रकल्पाबरोबरच लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन भक्कम पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अखेर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून घोषणा होताच त्यांचा महाड आणि जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सत्कार करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुंबई गोवा महामार्गाचा विषय मार्गी लावून जनतेला सुखकर प्रवास करता येईल याची काळजी घेणे ही पालकमंत्री म्हणून आपली पहिली जबाबदारी असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. मानगाव बायपासचा एकेरी मार्ग गणपतीपूर्वी पूर्ण होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले. पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याने रायगड जिल्ह्यातील जनतेनं आनंद व्यक्त केला आहे. शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात एका पाठोपाठ एक धक्के बसत गेले. अनेक जुने पदाधिकारी पक्ष सोडून गेले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे मोठेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर साजरा झालेल्या शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याकडे जनतेचे लक्ष होते. खालापूर येथे पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार, पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यास जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित

0: होईलच असे छातीटोकपणे कोणी सांगत नाही. एकीकडे रखडलेली कामं आणि दुसरीकडे रस्त्याची झालेली चाळण यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मानगाव बाजारपेठ आणि इंदापूर येथे दररोज वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यातच आता पळसपे ते इंदापूर या 150 किलोमीटरच्या मार्गात तब्बल 17 ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघाताची ठिकाणं महामार्ग पोलिसांनी निश्चित केले असल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना गणेश भक्तांना काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली 17 वर्षे रखडलेले असल्याने कोकणातील जनतेत मोठी नाराजी आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत उल्हास केणी यांच्या स्वरात कल्याण इनामदार यांची ही रचना. संगीत आहे भूमानंद बोगम यांची.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत मीना कुलकर्णी यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकूयात, ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. सह्याद्रीच्या कडेकपारीत हिरव्या कुरणांवर सोनकीच्या पिवळ्या फुलांचे झेले फुलले आहेत. तेरड्याच्या आणि गोंड्याच्या फुलांचे तुरे हिरव्या गालिच्यातून वर डोकावू लागले आहेत. त्यावर पिवळ्या फुलपाखरांची गुंफण चालू आहे. सूर्याचा लालसर सोनेरी प्रकाश सर्वत्र पसरलाय. आता हे चित्र कुठल्या कवितेचं म्हणावं तर हमखास कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा वाले कविवर्य तांबे आठवतात. संध्याकाळची शोभा म्हणून प्रसिद्ध असलेली ही कविता श्रावणाचेच वर्णन करते हे निश्चितच. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकेस सोनेरी कुर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर चाळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे. हिरव्या गालीच्यानी शेतं अगदी सजली आहेत तर येते श्रावणातली पौर्णिमा. गोकुळाष्टमी इतकाच महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा श्रावणातला सण. आठवतं या दिवशी नारळी पौर्णिमेच्या जत्रा खाडीवर समुद्रावर असत आणि लहान थोर सगळेच जत्रेला जायला उत्सुक असत. कुणी मामा काका सगळ्या भाचरंडांना घेऊन जत्रेला नाही ते उल्या छोट्या प्लॅस्टिक सदृश खेळण्यात पिपाण्यानी परिसर दुमदुमून जाई. अलीकडे कधीतरी गेले होते लहानपणीची आठवण म्हणून, पण फार वेळ रिंगाळता आलं नाही कारण तिथे आलेली माणसंच निराळी होती, त्यांचा रवैया निराळा होता. नारळी पौर्णिमेची ती जुनी जत्रा हरवून गेली असं वाटलं होतं. नारळी पौर्णिमेच्या या दिवसाला नारळाचं खास महत्त्व. या दिवशी पूजा समुद्राची, समुद्राला नारळ अर्पण करावा, समुद्राचीच पूजा आणि त्याला शांत करण्याचा हा दिवस. पावसाचं तहमान सरलं आहे. समुद्र हा धनाचा व्यापाराचा मार्ग. या दिवशी नारळाचेच गोड पदार्थ करावेत, खास करून नारळी भात करून सण साजरा करावा. हाच दिवस राखी पौर्णिमेचा येईल. भावा बहिणीच्या बंधाचा म्हणूनही साजरा व्हावा. छोट्या गेंडेदार राख्यांचं अप्रूप जाऊन आता लफ्फेदार राख्या आल्या आहेत. पण राखण करणारा भाऊच नाही तर जो रक्षण करता त्याला राखी बांधावी. गावागावातून गावच्या मुख्य जमीनदार माणसास राखी बांधण्यासाठी गावातून त्याची कुळे शेतकरी येण्याची प्रथा होती. रक्षक आणि ज्याचे रक्षण करायचे तो यांचे नाते दृढ करणारा हा दिवस महत्त्वाचा सण मानला जातो. काही ठिकाणी तर देवांनाही राखी बांधण्याची प्रथा आहे. जलमार्गाने प्रवास केल्याचे उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी सापडतात. वरुण देवाची सत्ता समुद्रावर आहे असे मानून ते त्याची स्तुती करीत. समुद्रात नाव लोटण्याचा त्या काळी काहीतरी विधीही करत असत. कदाचित त्याचाच धागा आत्ताच्या नारळी पौर्णिमेत येऊन पोचत असेल. हा विधी केल्यानं समुद्रावर सत्ता गाजवणारा वरुणदेव तृप्त होऊन मालाची नियाण करणाऱ्या जहाजास इजा पोचवत नाही अशी समजूत होती. पावसाचा भर आषाढात जास्ती असतो.

0: गलबतं समुद्रात घालत नसत. श्रावण पौर्णिमेपासून जलमार्गाने व्यापाराची सुरुवात होते. पावसाचे मान कमी झाल्यामुळे त्या सुमारास वादळाची भीती कमी होते. समुद्रकाठचे व्यापारी व मच्छीमार आपल्या व्यवसायात सुरुवात करतात. नारळ अर्पण करता करता सोन्याचा गोळा समुद्रात बुडतो. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे. अशी अचल फुल पाखरे फुले साळीस जणू फुलती, साळीवर झोपली जणू ती पाळण्यात झुलती. झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाच फुटूनी पंखची गरगरती. पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. आला श्रावण, उद्याचा श्रावण पिठोरी अमावस्येचा आणि बैलपोळ्याचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके ऐकलात. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, नारळ पिकासाठी जमीन किमान 1 मीटर खोलीपर्यंतची कसदार, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. उत्पादनाच्या दृष्टीनं नारळ लागवडीचं यश बहुतांशी रोपांच्या निवडीवर अवलंबून असतं. रोपं किमान 9 ते 12 महिने वयाची आणि 5 ते 6 पानांची असावीत. पानातील पाती विलग झालेली असावीत. रोपं जोमदार आणि निरोगी असावीत. रोपाचा बुंधा, पानांचा देठ आखूड आणि जाड असावा. कोकणामध्ये नारळाच्या झाडाला माड असंही म्हणतात. नारळाच्या विविध जाती आहेत, त्यामध्ये बाणवली या जातीपासून 80 ते 100 इतकं उत्पन्न मिळतात. आणि याची वैशिष्ट्य म्हणजे याची आयुर्मर्यादा 80 ते 100 वर्ष इतकी असते. 6 ते 8 वर्षापासून फलधारणा होते. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 68% इतकं असतं. प्रताप या जातीपासून 150 नारळ मिळतात. बाणवली हिरवा गोल प्रकारातून निवड पद्धतीनं विकसित केलेली ही जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 68% आहे. T x D या जातीपासून 140 नारळ मिळतात. 4 ते 5 वर्षांनंतर उत्पन्न मिळतं. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 70% इतकं असतं. हे याचं वैशिष्ट्य आहे. लक्षद्वीप ऑर्डिनरी या जातीपासून 150 नारळ मिळतात. उंच वाढणारी जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 72% इतकं असतं. फिलिपिन्स ऑर्डिनरी या जातीपासून 105 नारळ मिळतात. उंच वाढणारी जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 225 ग्रॅम इतकं असतं. D x T 2 या जातीपासून 121 नारळ मिळतात. 4.5 ते 5 वर्षामध्ये उत्पन्न मिळतं. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 67.10% इतकं आहे आणि ही संकरित जात आहे. D x T या जातीपासून 126 नारळांचं उत्पन्न मिळतं आणि 4 ते 5 वर्षात हे उत्पन्न मिळतं. खोबरं 250 ग्रॅम इतकं असतं. तेलाचं प्रमाण हे 68.5% असून ही संकरित जात आहे. ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. नारळाची लागवड ही 2 ओळीत आणि 2 रोपांमध्ये 7.5 मीटर ते 8 मीटर अंतर ठेवून लागवड करावी. याप्रमाणे हेक्टरी 175 माड बसतात. जमिनीची मोजणी करून योग्य अंतरावर आखणी करून रोपं लावण्याच्या जागी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खणावेत. रेताळ जमिनीतील खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोडण्यांचे 3 ते 4 थर दिले तर तळाशी ओलावा टिकून राहायला मदत होते. शेतामध्ये पावसाळ्यात पाणी साचत असेल तर रोपं खोलवर न लावता जमिनीच्या पृष्ठभागाजवळच लावावीत. पाणी जास्त असलेल्या ठिकाणी रोपं लावायच्या जागी 1 ते 2 मीटर रुंदीचे मातीचे ढिगारे करून त्यावर लागवड करावी. तसंच अशा शेतामध्ये नारळाची लागवड जोराचा पाऊस संपल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये करावी. नारळाची रोपं लावल्यानंतर सुरुवातीचं 1 वर्ष काठीचा आधार द्यावा.

0: तसंच कडक उन्हामुळे पानं करपू नयेत म्हणून पहिली 2 वर्ष ऑक्टोबर आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यात रोपांना वरून सावली करणं आवश्यक आहे. नारळाला पाण्याबरोबर पुरेशा प्रमाणात खतं दिल्यास माड लवकर फुलोऱ्यात येऊन नियमित उत्पन्न मिळतं. माडाच्या झाडाला 5व्या वर्षापासून 5 घमेली शेणखत, 2.250 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. लहान माडांना त्यांच्या वयानुसार खताचं प्रमाण कमी करावं. पहिल्या वर्षी बुंध्यापासून 30 सेंटीमीटर अंतरावर सभोवार खतं पसरून द्यावीत आणि वेळ्यानं किंवा कुदळीनं मातीमध्ये पसरवावीत. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मजदुराप्रमाणे 5 ते 10 दिवसातून 1 वेळा पाणी द्यावं. पूर्ण वाढलेल्या एका नारळाच्या झाडाची पाण्याची गरज प्रतिदिन 45 ते 60 लिटर असते.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच DTH उपग्रह वाहिनीवरून 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे, नाते महत्वाचे. नमस्कार श्रोत्याहो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन. अभ्यास नव्हे, नाते महत्वाचे. श्रोते हो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाच्या मागं एवढं धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याचा दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात तेव्हा शिक्षण हा ओझा न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणारी नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे? यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलवून सर्व ठीक आहे ना एवढी विचारपूस करा. पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा गणितात कितीपैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोते हो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी

0: आयुष्यात महत्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. ऐकूयात पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार, याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्ग स्थळाविषयी. ते म्हणजे उदगीरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगीरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगीरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळं आणि शांत वातावरणामुळं विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं. हिरव्यागार गवताचा गालिचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगर रांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात. त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैव विविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव यांचे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात, त्यामुळे मिनी कास पठार म्हणून या पठाराची अलीकडे वेगळी ओळख वाढू लागली आहे. शित्तूर गावापासून नागमोडी वळणं घेत पठाराकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली हिरवीगार शेती, संत वाहणारी वारणा नदी येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर उदगिरीसारखे दुसरे ठिकाण क्वचितच सापडेल. आठवड्याच्या शेवटी आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात, मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत कवन देस गई, द्रुतबंदिशीचे बोल आहेत सुरजाना लुगवाकू. त्यांना तबला साथ आहे प्रसून चटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे अभिषेक काठे यांची. ऐकूयात तर प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती अभिषेक काठे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप्स हे 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 3 वाजता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतींनी होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित वेगवेगळ्या प्रणालींचं एकत्रीकरण करून तयार केलेल्या महा EHRMS प्रणालीचं उद्घाटन आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. एखाद्या कर्मचाऱ्यांच्या निवडीपासून निवृत्तीपर्यंत सर्व माहितीचं संकलन या प्रणालीत आहे. तसंच त्याचं अद्ययावतीकरणही वेळोवेळी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. एखाद्या कर्मचाऱ्याच्या माहितीसोबतच राज्याच्या मनुष्यबळ संसाधनाचं व्यवस्थापन सुरळीतपणे होण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल. महा EHRMS प्रणाली ही प्रशासनाला गतिमान करण्यासाठी उपयोगी पडेल असंही ते म्हणाले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 अर्भकांवर उपचार सुरू असून एका अर्भकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत बाधलेल्या अर्भकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत अर्भकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जीव कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबिन असं होतं. मुंबई शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व

आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंग जयस्वाल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. महाभारत आणि इतर दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातल्या गोधनी गावातल्या वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पात क्लोरीन गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. काल मध्यरात्री 1 च्या सुमारास वायुगळतीमुळे आजूबाजूच्या वस्तीतल्या काही जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि इतर रहिवाशांना बाधित परिसरातून हलवण्यात आलं. प्रकल्पातले कर्मचारी तसंच एनडीआरएफचं पथक आणि अग्निशमन दलातर्फे मदतकार्य सुरू आहे. पहाटे 5:30 च्या सुमाराला वायुगळती कमी झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा ब्रोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासाने प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसंच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान ऑनलाईन कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदाराच्या आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून आधार कार्ड आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरचा तपशील जुळणारा असावा. त्यात तफावत आढळल्यास ती रितसर अर्ज करून दूर करावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. डिजिटल युगात महत्त्व प्राप्त झालेल्या संवाद आणि कनेक्टिव्हिटी या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत 25 ऑगस्टला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सभागृहात कनेक्ट विथ कलेक्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी तरुण तरुणींसह विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी काल 2 जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे. या दोघांना काल मुंबईत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागानं पीएमएलएच्या विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी मूळ गुन्हा गोव्यात दाखल झाल्यानं न्यायालयानं त्यांना पणजी इथं नेण्यासाठी परवानगी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड इथं प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला. सूरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातली शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 नर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सायंकाळी ठीक 4:58 सुरू होईल. तोपर्यंत आपण आमच्यासोबत जोडलेले रहा एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवर.

श्रोतेहो नमस्कार. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कोकण मराठवाड्यात सामान्य स्वरूपाचा पाऊस झाला तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर तसा कमी आहे. येत्या 24 तासात कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस होईल. मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं असेल. हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान 32 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कोकणातील फुलशेती. प्राध्यापक आनंद जाधव यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते रोशन जाधव.

0: नमस्कार श्रोत्यांनो, माझा आवर माझं शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांना संघमित्रा भंडारेचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमामध्ये कोकणातील एक महत्वाचा आणि वेगाने विकसित होणारा विषय घेऊन आलेलो आहोत, फुलशेती. कोकणातील हवामान, मातीची वैशिष्ट्ये, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचा उत्साह यामुळे फुलशेतीचा विस्तार होत आहे. यामध्ये पारंपरिक फुले तसेच मागणी असलेली व्यापारी फुले यांचा समावेश आहे. या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत प्राध्यापक आनंद जाधव सर. हे दांडेकर महाविद्यालयामध्ये हॉर्टिकल्चर विभागामध्ये कार्यरत असून फुलशेती या क्षेत्रामध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन ते करत आलेले आहेत. चला तर जाणून घेऊया कोकणातील फुलशेती स्थिती आणि संधी याविषयी आपण अधिक माहिती करून घेऊया प्राध्यापक आनंद जाधव सर यांच्याकडनं. सर नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम आणि नमस्कार शेतकरी बंधूनो.
0: सर, आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की कोकणातील फुलशेती हा आपला आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे.
1: बरोबर.
0: खरं तर म्हणजे कोकणातील म्हणजे गुलाब, जाई, मोगरा, शेवंती यासारख्या पारंपरिक फुलांबरोबर गेरबेरा, ऑर्किड, लिली यासारख्या आधुनिक जातीच्या लागवडीमध्ये पण आपण बघतो की कोकणामध्ये सुरुवात झालेली आहे. तर या सगळ्यांवरच आपण चर्चा करणारच आहोत. तुमचं मार्गदर्शन आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना तर मिळणारच आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर सर, आपलं जे कोकणातील हवामान आहे आणि जी माती आहे, तर ती फुल शेतीसाठी कितपत अनुकूल आहे?
1: नक्की मॅडम, सर्वसामान्यपणे लक्षात घ्यायचं की फुलांचे जे प्रकार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी फुलं आहेत त्या सगळ्या प्रकारच्या फुलांना जो कॉमन भाग लागतो, हवामान आहे, माती आहे, तर या दोन्ही गोष्टीने कोकण हा समृद्ध आहे. कारण कोकण रायगड रत्नागिरी ठाणे ते सिंधुदुर्ग पर्यंत तुम्ही जर मातीचा प्रकार बघितला तर मध्यम ते हलकी जमीन आहे आणि बहुतेक सर्व प्रकारच्या फुलझाडांना ही माती चालू शकते. उष्ण दमट हवामान आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त जी फुलपिके आहेत ती या हवामानामध्ये सहज येऊ शकतात आणि किफायतशीरपणे येऊ शकतात. त्याच्यामुळे कोकणातील फुलशेती हा खरोखर वाव असणारा शेतकऱ्यांसाठी योग आहे. कोकणातील हवामान हे जास्तीत जास्त फुलपिकांसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे फुलशेतीचा पारंपरिक जो मोगरा असेल, शेवंती असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाला तसं जरबेरा आहे, कार्नेशन आहे, अँथुरियम आहे, ऑर्किड आहे, ही जी फुलझाडं आहेत त्यांना नक्कीच नियंत्रित वातावरणाची गरज असते आणि त्या नियंत्रित वातावरणासाठी सुद्धा कोकण अनुकूल आहे. कारण त्याला काही प्रमाणात कंट्रोल टेम्परेचर ठेवावा लागतो, ह्युमिडिटी कंट्रोल ठेवावी लागते, नाहीतर अनेक प्रकारच्या किडीकीटकांना बळी पडतात. तरी सुद्धा कॉस्टली हे म्हणू पिकं ती सुद्धा शेतकऱ्यांना लाभदायक आहेत.
0: अच्छा. सर, आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की पारंपरिक पद्धतीने होणारी शेती असते आणि मग आजपर्यंत लोक तेच करत आलेले आहेत, असाच एक काहीसा थोडा त्याला अनुसरून एक प्रश्न आहे की जी पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये जी फुलशेती आहे त्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल का वाढलेला दिसतो आपल्याला? आणि दुसरं म्हणजे कोकणात सर्वाधिक कोणती फुलं घेतली जात आहेत? कारण कल वाढला आहे म्हणून ती शेती पण वाढलेली आहे, याविषयी काय सांगा?
1: हो, नक्की कोकण तसा चांगला जागृत झालेला आहे, त्याचं समाधान आहे. ज्या काही निर्यातक्षम ज्या संधी आहेत त्यांचं पण अवेअरनेस शेतकऱ्यांना येऊ लागला. नक्कीच काही वेळा भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतीवर कोकणातला शेतकरी असो, परंतु जो पारंपरिक पीक आहे ह्याच्या पलीकडे शेतकरी अवेअर नव्हता. परंतु पारंपरिक पिकामध्ये काय असतं की एकदा पीक लावल्यानंतर 5 वर्ष 10 वर्ष त्याला वाट बघावी लागायची उत्पादन चालू होण्यासाठी.
0: बरोबर.
1: परंतु आता काय झालं की हे जे शॉर्ट टर्म पिकं आहेत, भाजीपाला असू दे किंवा फुल पिकं असू दे, भाजीपाला पण चालू असतो, परंतु फुल पिकातून वाव आहे. कारण फुल हे स्टार्ट टू एंड माणसाच्या आयुष्यामध्ये गरजेचं आहे. झेंडू सारखं आहे, हार्डी क्रॉप आहे, ऍस्टर आहे, हार्डी क्रॉप आहे, म्हणजे सहज कोकणामध्ये येऊ शकतो. निशिगंध आहे.
0: बरोबर.
1: तर हे सुद्धा सहज येऊ शकतं, कारण निशिगंधाला सुद्धा पाणी जास्त नको आहे, झेंडूला सुद्धा पाणी जास्त नको, पाणी साचलेले असेल तर झेंडू मरतो. ऍस्टरला पाणी जास्त, कारण ते हे जर्मनीचं ओरिजिनल पीक आहे, तरी सुद्धा ते इथं आपल्या कोकणामध्ये सहज घेता येण्यासारखे हे पिकं आहेत. आता फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल का वाढतो, तर त्याचं कारण हे की माहीत झालं उत्पादन. एक हे आहे की झेंडू सारखा जर चांगला हंगाम भेटला शेतकऱ्याला, तर हंगामाच्या नंतर शेतकरी सोनं खरेदी करू शकतो असं झेंडूचं पीक आहे.
0: अच्छा,
1: म्हणजे संकल्पना केवढी आहे की झेंडू म्हटलं तर सगळेजण हे करतात, परंतु त्याचं उत्पादन एवढं हे होतं, 50 रुपयापासून 500 रुपयापर्यंत किलो ने झेंडू जाऊ शकतो आणि वर्षभर सगळ्यांच्या पसंतीचं नियमित मागणी असलेलं पीक आहे ते.
0: म्हणून
1: आणि ही ज्यावेळी शेतकऱ्यांना आता माहीत झालं त्यावेळी शेतकऱ्यांचा कल आता वाढू लागलेला आहे.
0: अच्छा,
1: आणि त्याचबरोबर आधुनिक शेतीकडे पण पॉली हाऊस कडे वळायला लागलाय शेतकरी, नकीच समाधानाची गोष्ट आहे ती.
0: सर, मगाशीच तुम्ही म्हणालात की आपण गेरबेरा, ऑर्किड्स हे जे काही परदेशी पिकं आहेत ते कोकणात अगदी सक्सेसफुली आपण घेऊ शकतो, कारण हा शब्द इथं वापरणं फार गरजेचा
1: वाटतं. शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स,
0: उत्पन्न मिळवून देणारा सुद्धा आहे, म्हणजे झेंडू सोबतच हे पीक सुद्धा उत्पन्न मिळवून देतं आपल्या शेतकरी बंधू भगिनींना. सर, हे जे काही पिकं आहेत म्हणजे आपण ग्रीन हाऊस तंत्रज्ञानाचा आपल्या फुल शेतीला किती टक्के उपयोग होऊ शकतो किंवा किती उपयोगाचा आहे?
1: आम्ही मगाशी सांगितलं जर्बेरा, कार्नेशन, अँथोरियम आहे, ऑर्किड आहे, ही नियंत्रित वातावरणामध्ये पिकं घेतली तर त्याची क्वालिटी, टिकाऊपणा आणि आकर्षकपणा आहे, जो निर्यातक्षम क्वालिटी आपणास पाहिजे ते मिळवता येतं. एक गोष्ट आहे नियंत्रित म्हणजे काय, तर सर्वसामान्यपणे पॉली हाऊसचे इफेक्ट वेगवेगळे हे असतात की जे कॅच करून उत्पादनामध्ये वाढ केलेली आहे. बाहेर टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड असेल तर पॉली हाऊसचा, ग्रीन हाऊसचा जो टेम्परेचर आहे तो 10 सेंटीग्रेडने वाढलेला असतो, तर हा साधारणपणे 30 राहिला पाहिजे दिवसभरात. किंवा रात्रीचा टेम्परेचर 18 डिग्रीच्या वर जाऊ नये अशी काळजी घेणं गरजेचं असतं. हे टेम्परेचर म्हणजे जर्मिनेशन, उगवण आणि फुल धारणा, फुलांची वाढ या दृष्टीने

0: अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून ग्रीन हाऊस हे महत्वाचं ठरतो चांगल्या उत्पादनात, निर्यातक्षम उत्पादन हे करा, ओपन उत्पादन भेटतच भेट.
1: पण त्यामध्ये पर्याय म्हणून आपण ग्रीन हाऊस तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर उत्पादनाची सुद्धा 100% खात्री आपण घेऊ शकतो. त्यामध्ये
0: शेतकऱ्याच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल पारंपरिक फुलशेती करण्यापेक्षा, खर्चिक बाब आहे.
1: बरं सर, आपण सर्व गोष्टी करत असताना खत व्यवस्थापन जे आहे, म्हणजे आपण पीक म्हटलं की खत हे एक समीकरणच आहे, तर यासाठी जे खत व्यवस्थापन आहे, तर यामध्ये जे फुलशेती आपण करत असतो त्याच्यामध्ये ते किती महत्वाचं असतं?
0: फुलशेतीमध्ये शॉर्ट टर्म पीक आहे ते, म्हणजे हंगामी पीक जे म्हणतो, आणि तसंच बहुहंगामी सुद्धा फुलपिकाच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे जमीन भुसभुशीत राहणं गरजेचं असतं. जोमदार जेवढी मुळं तेवढी त्याची वाढ चांगली होईल, ब्रँचिंग चांगली होईल आणि तेवढी फुलं येणार. हे जर समीकरण लक्षात घेतलं तर नांगरणी आणि भुसभुशीत राहण्यासाठी आणि ओलावा राहण्यासाठी तुम्हाला अत्यावश्यक जी गोष्ट आहे ती सेंद्रिय खताची आहे.
1: अच्छा.
0: 15 ते 20 टन म्हणजे कॉमन म्हणून सांगतो, प्रत्येकाची 10 ते 15 टन हेक्टरी शेणखत मिक्स करावं लागतं. बारीक आणि भुसभुशीत जर जमीन असेल तर शेती उत्पादन म्हणजे फुलाचं उत्पादन चांगलं वाढतं. खताच्या बाबतीत लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा सेंद्रिय खताचा मारा, ज्याला आपण भर खत म्हणतो.
1: अच्छा.
0: आणि दोन प्रकारचे भर खत आणि वर खत. भर खतामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत जे वापरणार असाल, शेतकरी साधारणपणे गोबर म्हणतात, जे शेणखत आहे ते साधारणपणे 20 टन प्रति हेक्टर मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर समजा एखादी शेवंती तुम्हाला घ्यायची असेल तर 250-300-300 असा त्याचा डोस आहे, म्हणजे नत्र स्फुरद पालाश. मग काय करायचं आहे तर त्याच्यातला अर्धा नत्र आणि संपूर्ण स्फुरद पालाश पहिल्या पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर लागवडीनंतर 30 दिवसांनी 60 दिवसांनी असे राहिलेला जो अर्धा नत्र आहे तो स्प्लिट करून द्यायचा. परंतु पूर्ण ऑर्गॅनिक वर राहता येत नाही, कारण सप्लिमेंटरी तुम्हाला रासायनिक खताचा वापर करणं गरजेचं भासतं.
1: असं आपण फुलाचं पीक घेत आहे, फुल शेती करत असताना साहजिकच आहे की कीड आणि रोग ह्या दोन्ही गोष्टींची संभावना जी आहे ती 100% म्हणायला हरकत पण नसते.
0: नक्की नक्की
1: ती आहेच, म्हणजे कीड किंवा रोग लागू शकतो. तर ह्याचं जे व्यवस्थापन असतं कीड आणि रोगाचं, तर त्यासाठी कोणती उपाययोजना करायला हवी आपण?
0: फुलशेतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जो फेस करतो तो म्हणजे मावा आणि फुलकिडे, त्याच्यानंतर मिलीबग आहे, त्याच्यानंतर कळ्या पुकरणारी अळी आहे, पानं खाणारी अळी आहे, असे सर्रास म्हणजे कॉमन जे किडी दिसतात ते ह्या प्रकारचे दिसतात. आता मावा फुलकिडे जे आहेत ह्यांचं प्रादुर्भाव कसा होतो, तर हे कवळ्या पालवीतील किंवा फुलकळीतील रस शोषतात.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे ते पानं किंवा कळ्या निस्तेज बनतात. बरं, रस शोषणाऱ्या कीटक आहेत. मग त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोनोक्रोटोफॉस आहे किंवा फॉस्पेमिडॉन आहे, आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणतो, ते साधारणपणे 1 लिटरला 1.5 ml किंवा 1 ml या प्रमाणात शेतीचं क्षेत्र असेल त्यानुसार द्रावण करून, सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड म्हणतो आपण किंवा आंतरप्रवाही कीटकनाशक आहेत यांचा वापर करायचा आहे. म्हणजे पानं खाणारी जशी अळी आहे तशीच कळ्यावर प्रादुर्भाव करणारे कीटक आहे. मग हे जर कीटक वेळीच कंट्रोल झालं नाही तर आपणास बाजारपेठेला एक फुलांचं उत्पादन घेणं कठीण जातं, आणि म्हणून निर्यातक्षम उत्पादन म्हटलं तर कोकणामध्ये जे उष्ण दमट हवामान आहे याचा जास्त उपयोग कीटक करून घेतो आणि कीटक जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतो पिकावर. म्हणून काय करायचं, ते आंतरप्रवाही कीटकनाशकांचं द्रावण करून कीटकांच्या तर ह्या डेन्सिटीनुसार 4 दिवसात 8 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. आता रोगाच्या बाबतीत खूप जपावं लागतं, याचं कारण भरपूर मागणी आहे. निशिगंधा हे एक आकर्षित वैविध्यपूर्ण फुलपीक आहे, सगळ्या सण समारंभासाठी हे चालतं, परंतु त्याची कंदाची लागवड करावी लागते. ग्लॅडिओलस ह्या कंदाची लागवड करावी लागते. मात्र जर समजा पाण्याचा, इथं फक्त पाण्याचा विचार करावा लागतो, पाणी साचलेलं असलं तर मूळकूज आणि खोडकूज हे दोन रोग सर्रास पिकाला प्रादुर्भाव दिसतो, दोन पीक. मग त्याच्यासाठी काय, सर्वसामान्य शेतकऱ्याला माहीत असलेला बोर्ड मिश्रण, 1% बोर्ड मिश्रणाचं द्रावण तयार करून ड्रेंच करा, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड COC म्हणतो त्याला, बाजारामध्ये ब्लायटॉक्स या नावाने उपलब्ध आहे, तर 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये द्रावण करून फवारायचं. त्याच्याशिवाय बीज प्रक्रिया केली, बीज प्रक्रियाचा अर्थ रोप लावण्यापूर्वी किंवा कंद लावण्यापूर्वी ते बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवायचं आणि नंतर ते लावायचं आहे, त्याला बीज प्रक्रिया आपण म्हणतो. की बीज सुद्धा तसंच थायरम वगैरे अॅग्रोसॉन सेरेसॉन ह्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करतो आणि बीज पेरतो. तशी जर केली तर बऱ्याच प्रमाणात याच्यावर आपणास विजय मिळवता येतो. कारण मूळ कूज खोड कूज हा सर्रास फुलपिकांना, कारण फुलपिकं नाजूक आहे. लिली सारखी हे कसे भरपूर

0: पाण्याचं प्रमाण असलेलं म्हणून लगेच कुजतं ते.
1: बरोबर.
0: त्या दृष्टीने बुरशीनाशकाचं द्रावण आणि कीटकनाशकांचं द्रावण यांची नियमित गरजेनुसार फवारणी करणं गरजेचं.
1: बरं सर, आपण ही जी फुलशेती जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी जो लागणारा खर्च असतो म्हणजे प्रारंभिक खर्च म्हणूया, तर साधारण तो किती येतो आपल्याला?
0: गंमत म्हणू शकतो, आकाशपासून मी झेंडूचा उल्लेख करतो, मुद्दाम शेतकऱ्यांना सोपं साधं कमी खर्चाचं पीक झेंडू ॲस्टर. आता ह्याची 10 ग्रॅममध्ये 400 बिया असतात, म्हणजे एका हेक्टरसाठी साधारणपणे 500 ग्रॅम बिया बसवतात. ॲस्टर असू दे किंवा झेंडू असू,
1: झेंडू असू,
0: म्हणजे उदाहरणादाखल निशिगंध आहे तो 1-2 लाख एवढे कंद लागतात. ग्लॅडिओलोसिक तसेच कंदावर काही असं, परंतु खर्च येतो तो लक्षात घ्यायचं. जमिनीचा प्रश्न हे नाही, बी बियाण्यासाठी असणारा खर्च, पूर्व मशागतीसाठी लागणारा खर्च, आंतर मशागत काढणीपर्यंतचा, हा शेतकऱ्याला पूर्णपणे परवडणारा खर्च आहे. आता ह्याची तुलना समजा मी असं सांगितलं की मला फळझाडं लावायची आहेत, एक फळझाड लावण्यासाठी 3x3 खड्डा खोदावा लागतो, मग त्याच्यासाठी 350 ते 500 रुपये प्रति खड्ड्याला खर्च येतो. मला वाटत नाही अशा पद्धतीने याला खर्च येतो. सरीवरंबे किंवा वाफे तयार करण्यासाठी एवढा खर्च येत नाही, म्हणजेच देखभाल आणि प्राथमिक खर्च, पूर्व मशागतीसाठी येणारा खर्च आहे, लागवडीसाठी येणारा खर्च आहे, खतांसाठी येणारा खर्च, सिंचनासाठी येणारा खर्च हा अतिशय परवडण्यासारखा असल्याकारणाने शेतकऱ्याने नक्की फुलशेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे.
1: अच्छा सर, हा जो फुलशेतीचा जो खर्च आहे ते आता तुम्ही सांगितलं. सर, या फुलशेतीतून आपल्या शेतकरी बंधू भगिनींना जे मिळणार नफा आहे तो पारंपरिक शेतीपेक्षा जास्त आहे का? आणि दुसरं असं, ज्या वेळेला आपण फुलांची तोडणी, पॅकिंग आणि वाहतूक करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी?
0: नक्की मॅडम, फुलशेतीतून मिळणारा नफा हा पारंपरिक शेतीपेक्षा जास्त आहे का? तसं बघितलं तर नक्कीच आहे. फक्त शेतकऱ्याने याची काळजी घ्यायची की वर्षभर फुलांचा पुरवठा करण्यासारखी योजना करायला पाहिजे, नाहीतर एका सीझनला जर फुलशेती केली आणि जर नफ्याची तुलना केली तर होणार नाही. याचं कारण असतं, फळझाडांचं उत्पादन वार्षिक असतं, परंतु फुलझाडांचं उत्पादन हे हंगामी आहे. उदाहरणादाखल घ्या की आपल्या निशिगंधाची एक जोडी काही असेल, लग्नसराईमध्ये त्याची जी कॉस्ट असते ही आंब्याला मागे काढते.
1: अच्छा.
0: सर्वसामान्य जो सण असू दे, नाताळ असू दे, दिवाळी असू दे, दसरा असू दे, त्यानुसार जो वाढणारा दर आहे हा, हे जर शेतकऱ्यांनी कॅच केलं तर नक्की असा दावा करेन की पारंपरिक शेतीपेक्षा फुलशेतीपासून नफा जास्त आहे.
1: अच्छा.
0: फक्त नियोजन त्या पद्धतीने करावं लागेल,
1: करता आलं पाहिजे. आणि एक अजून विचारलं की तोडणी आणि पॅकिंग आणि वाहतूक या बाबत काय काळजी घ्यायला हवी?
0: नक्की, कारण उत्पादन झाल्यानंतर त्याची खरी ती काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणतो आपण ज्याला, कारण त्याच्यामध्ये पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायची की काढणी झाली कोणतंही पीक की पहिल्यांदा ते शेडमध्ये आणायचे आहे. म्हणजे काय होतं की आपण त्याचं तापमान उतरवतो.
1: अच्छा.
0: शेतात असल्यानंतर तापमान वाढलेलं असतं, त्याच्यामुळे तापमान कमी करतो, शेडमध्ये आणायचं आणि त्याच्यानंतर चुकूनही काढणी केल्यानंतर फुलावर आहे त्या स्थितीमध्ये पाणी मारायचं नाही.
1: अच्छा.
0: ही एक काळजी घ्यायची, म्हणजे चुकून अशा गोष्टी होऊ शकतात टवटवीत राहण्यासाठी, पण बाहेरचं टेम्परेचर आणि शेडमध्ये आणल्यानंतर पाणी मारल्यानंतर त्याची जी दुष्परिणाम होतात ते पाकळ्या काळे पडणे, तो बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो स्टोरेजमध्ये. हे झालं की तुम्ही काय करायचं आहे, शीतीकरण करावं लागतं.
1: अच्छा.
0: आता हे शीतीकरण प्रत्यक्ष शीतगृहामध्ये नेण्याअगोदर काय करायचं, तर काही जुड्या बांधतात, कट फ्लॉवर आहे किंवा सुटी फुलं आहे तर त्यांना शीतीकरणाची गरज असते. निशिगंध घ्या, निशिगंधाला 2 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये ट्रान्सपोर्ट करावा लागतो, म्हणजे बाहेर काही बाजारात न्यायची आहे तोपर्यंत त्याला हे शीतगृहामध्ये स्टोअर करावं लागतं. झेंडूला जशाच तसं पॅकिंग करायचं नाही.
1: अच्छा.
0: शेतीतला माल आणून त्याला नॉर्मल करणं हे पहिल्यांदा करायचं, कोणतंही हे असू दे, आणि नंतर मग जुड्या बांधणी असेल किंवा ठराविक परडीमध्ये एक ठराविक किलोचा माल हे करून तो पॅक करणे असेल तर शक्यतो फुलं खर्चटणार नाही किंवा पाकळ्या चुरगळल्या जाणार नाही याकडे लक्ष देऊन जर पॅकिंग व्यवस्थित केलं आणि काही वेळा पेपरमध्ये हे करून करोगेटेड बॉक्समध्ये पॅकिंग केलं जातं आणि बाजारपेठेला पाठवलं जातं.
1: सर, हे झालं आपल्याला पॅकिंग, तोडणी आणि वाहतूक या बाबतच्या नियमाविषयी. सर, फुलशेतीमध्ये काही सहकारी संस्था आहेत किंवा गटशेतीचे महत्व या गोष्टी पटवून दिले जातात का, किंवा या गोष्टीचं महत्व कसं आहे याविषयी काय सांगाल?
0: कोकणातील फुलशेती याच्यासाठी सहकारी संस्था आणि गट शेती जी आवश्यक आहे.

0: परंतु थोडीशी दिसत नाही. बरेच शेतकरी त्यावर काम करतात, परंतु आता काही क्लस्टर तयार करून फुलशेतीकडे उत्पादन वाढ किंवा निर्यातीसाठी प्रयत्न जाणीवपूर्वक केलेले असतात. आता या पद्धतीने जर गट शेती केली किंवा सहकारी संस्था केल्या फुलशेतीच्या बाबतीत दिसत नाही आहे, ते जर केल्या तर शेतकरी नक्कीच फायदेशीर शेती करू शकेल. कारण एकदा तुम्हाला एकमेकाचं सहकार्य भेटल्यानंतर अनेक गोष्टी, कारण इंटिग्रेटेड इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल करावं लागतं.
1: अच्छा,
0: माझ्या शेतावर असलेला इन्सेक्ट फवारणी केल्यानंतर दुसऱ्या शेतावर बसतो, तो जर सहकारी तत्वावर हे केलं तर एकाच वेळी ठरलं की एकाच वेळी सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी घ्यायची,
1: एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणा फवारणी
0: मरणारच आहे. माझ्याकडे टोमॅटोचं पीक आहे, टोमॅटोला कीड आहे,
1: बरोबर,
0: मग त्याला ट्रॅप करण्यासाठी फुलशेतीचं झेंडू आहे.
1: अच्छा,
0: झेंडू जर मध्ये लावला तर टोमॅटोवर कीटक झेंडूवर येतो, म्हणजे त्याला आम्ही ट्रॅपिंग म्हणतो, आणि टोमॅटोचं पीक वाचतं.
1: अच्छा,
0: झेंडू मध्ये निमॅटोड मारण्यासाठी जे औषध लागतं ते त्याच्या मुळामध्ये आहे. ज्यावेळी आपण इंटरक्रॉप म्हणून झेंडू घेतो त्यावेळी हे औषध जमिनीमध्ये फैलवून निमॅटोडचा, ज्याला आपण सूत्रकृमी म्हणतो, याचं नियंत्रण करण्यासाठी, म्हणजे असे अनेक प्रकार आहेत. बाकीचे सगळ्या जे उपयोग आहेत, तेल असे सुगंधित द्रव्य असतील, ह्यात होतच आहेत.
1: बर सर, आपला आता कार्यक्रमाचा आपण खरं म्हणजे आता शेवटाकडे जात आहोत, तर जाता जाता आपली जी फुलशेती आहे त्या फुलशेतीला आपण डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाईन या पद्धतीने आपण त्याला विक्रीचं स्थान त्यासाठी मिळवू शकतो का? आणि दुसरं असं की भविष्यात आपल्या कोकणातील जी फुलशेती आहे ती कोणत्या दिशेने जाईल असं तुम्हाला वाटतं? तर ह्या क्षेत्रामध्ये जे काही आपले शेतकरी बंधू भगिनी त्यांना उतरायचं असेल, त्यांची इच्छा असेल की आपण फुलशेतीकडे आता वळूया, तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कार्यक्रमात जाता जाता काय सांगाल?
0: एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की बरेच जे अनुभवी शेतकरी आहेत अनेक प्रकारे प्रयोग करतात, म्हणजे जसं भाजीपाल्यामध्ये जसं त्यांनी प्रयोग केला तसंच शेतीमध्ये सुद्धा हे करतात. मातीविना शेती अंतर्गत बघा, ऑर्किड प्रयोग केला, ऑर्किड नारळाच्या खालीवर होतो त्याला का माती, परंतु शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयोग करायला चालू केले, याचा अर्थ आता जागृती होते आणि तरुण त्याला बाकीच्या गोष्टींबरोबरच जागतिक ज्या गोष्टी आहेत ते त्याच्या हातात आल्या आहेत, आणि एकदा जर त्याला स्पार्क झालं तर नक्की तरुणाला उज्ज्वल भवितव्य स्वतःच घडवू शकेल, कारण त्याच्या आजूबाजूला प्रयोगशील शेतकऱ्यांचं जाळं तयार होत आहे. शेतकरी जे प्रयत्न करतायत त्या दृष्टीने आशादायक वातावरण आहे, तरुण सुद्धा याकडे नक्की लक्ष पुरवेल.
1: तर नक्कीच सर, तुम्ही जी माहिती दिली आहे ती सर्वच जे आपले श्रोते ऐकत आहेत त्यांना सुद्धा आणि आपले जे शेतकरी बंधू भगिनी आहेत ते सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून फुलशेतीकडे वळताना आपल्याला दिसतीलच. तर त्या सर्वांना आपण शुभेच्छा आधीच देऊया की त्यांनी फुलशेतीकडे वळून चांगलं उत्पन्न मिळवावं आणि आपल्या भारत देशाचं नाव निश्चितपणे एक ब्रँड असं ते तयार करू शकतात फुलांच्या माध्यमातून. तर श्रोते हो, आज आपण प्राध्यापक आनंद जाधव सर यांच्याकडून कोकणातील फुलशेतीची माहिती घेतली आणि त्यांचं मार्गदर्शन खरंच आपल्या सर्वांसाठी फारच उपयोगाचं ठरलेलं आहे. फुलशेती ही केवळ सौंदर्य आणि सुगंधाची निर्मिती नसून तर आपल्या शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर आणि रोजगार निर्मिती करणारा पर्याय ठरू शकतो. तर हे आपण पाहिलंच आहे सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे. तर या माहितीपूर्ण संवादासाठी आपले तज्ज्ञ जे आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये लाभले त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद, पुन्हा भेटूया. नमस्कार.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:34 झाली आहेत.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्सवरच्या सर्व गैरसोय

0: सोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:35 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिका ताई तुम्हा सगळ्या बालश्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात बच्चे मंडळी? छान अभ्यास करा, हसत खेळत राहा, आनंदी राहा. आणि आज महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 23 ऑगस्ट आणि आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. बरं का बालदोस्तांनो, 23 ऑगस्ट 2023 इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतल्या विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. आठवतंय ना तुम्हाला? या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. किती अभिमानाची गोष्ट आहे, हो की नाही? चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील 4था देश बनला. आणि चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरलं त्या लँडिंग साईडला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. आणि हा दिवस म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचा उद्देश काय बरं असेल, तर तरुण पिढीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ या संशोधनाबद्दल आवड निर्माण करणं. देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालयं आणि विज्ञान संस्थांमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करतात. स्पर्धा असतात, क्विझ कॉम्पिटिशन्स असतात, खूप काही आयोजित करण्यात येतं. इस्रो आणि शासनातर्फे विविध वैज्ञानिक प्रदर्शनं आणि जनजागृतीपर कार्यक्रमसुद्धा घेतले जातात. तर बरं का बालदोस्तांनो, तुम्हीसुद्धा विज्ञानाविषयी नवनवीन माहिती जाणून घ्यायला उत्सुकच असता नेहमी, नाही का? तेव्हा अशीच उत्सुकता जागृत ठेवा आणि खूप छान नवीन नवीन माहिती मिळवत जा. जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत जा. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाकडे वळण्याची. इंद्रायणी मुळे ही बालमैत्रीण आपल्यासाठी खूप सुंदर असं संतूर वादन सादर करणार आहे. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, माझं नाव इंद्रायणी अभिजित मुळे. मी 9व्या वर्गात शिकते. मी गेल्या 1 वर्षापासून पंडित वाल्मिक धांदे यांच्याकडे संतूर शिकते आहे. आज मी आपल्या सगळ्यांना संतूरवर नटभैरव राग वाजवून दाखवणार आहे.

0: वा क्या बात है, इंद्रायणीमुळे या बालमैत्रिणीचं संतूर वादन अप्रतिमच होतं. तुम्हालासुद्धा ते खूप आवडलं असेल. आणि बच्चे मंडळी, याबरोबरच आजचा गमतजम्मत कार्यक्रम संपण्याची वेळसुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिका ताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, अभ्यास करा, खूप खेळा, मज्जा करा. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण DTH उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात गम्मत जम्मत हा कार्यक्रम ऐकलात बालदोस्तांसाठीचा. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा ऐकू शकता. दुपारचे 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोतेहो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आनंदी गोपाळ या चित्रपटातलं शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. हे वैभव जोशी यांचं गीत होतं. ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं संगीत होतं. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत, लिलाव या चित्रपटातलं. प्रसनजीत कोसंबी आणि रचना आहे कुसुमाग्रज गुरु ठाकूर यांची. श्रीधर फडके यांचं संगीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. राधाचंद्र यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे ओटी कृष्णामाईची.
1: थंडी लई सुटली अन शेकोट

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. अनिल मोहिले यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे माहेरची साडी.

श्रोते होया, गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 4:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 11वा भाग आपण ऐकणार आहोत। दादा कोंडके यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सगळा चमत्कारच होता, कारण यक्षिणीची कांडी फिरावी आणि चंद्रमौळी झोपडीचं रूपांतर भव्य प्रासादात व्हावं तसंच काहीसं दादा कोंडके यांच्या आयुष्यात घडलं होतं। एक लोकनाट्य व्यवस्थितरित्या रंगभूमीवर येतं काय, सगळा कायापालट होतो काय, हे बघितल्यावर खरोखरच चमत्काराचं युग संपलेलं नाही असंच वाटतं। आजवर रंगभूमीवर काही कमी लोकनाट्य झाली का, पण लोकांनी दादांचं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य डोक्यावर घेऊन खरोखरच सगळ्यांची इच्छा तृप्त केली असं म्हणायला हरकत नाही। खरं तर इच्छाबाबतचे सगळेच आराखडे पार चुकत गेले। शाहीर दादा कोंडके आणि पार्टी याची स्थापना झाल्यानंतर लोकांपुढं नवं काहीतरी तातडीनं आणावं म्हणून वसंतराव सबनीसांचा छपरी पलंग हे भगनाट्य त्यांनी निवडलं। त्यावेळेला दादा कोंडके आणि इतर सगळी मंडळी फार नावलौकिक मिळवलेली नव्हती, त्यामुळं विच्छाचे सुरुवातीचे प्रयोग फारसे चालत नव्हते, पण हळूहळू हे लोकनाट्य जोर धरू लागलं। बतावणीला खुद्द सबनीस साहेबच शिरपेचा तुरा खाऊन उभे राहू लागले। विच्छाला त्यामुळं निश्चितच प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि एकदा जो विच्छा मुझी पुरी करानं जोर धरला तो शेवटपर्यंत धरलेलाच होता। मला घेऊन चला हा दादा कोंडके यांचा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला। ज्योती पिक्चर्स या बॅनरखाली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। निर्माता होते विजय कोंडके तर दिग्दर्शक होते दादा कोंडके। या चित्रपटाची पटकथा राजेश मुजुमदार आणि ऋषिकेश परांजपे यांनी लिहिली होती। या चित्रपटाला संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं। या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि मधु कांबीकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या। त्यांच्याशिवाय दिलीप कुलकर्णी, तेजश्री, दीनानाथ टाकळकर, मोहन कोठीवान, राजेश मुजुमदार, सतीश शहा अशा अनेकांच्या भूमिका होत्या। या चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया।

आत्ताचं हे गीत महेंद्र कपूर आणि शैला चिखले यांनी गायलं होतं. एकेका व्यक्तीनं कितीतरी वेळा विच्छा माझी पुरी करायचे प्रयोग पाहिले. ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांचं एक उदाहरण इथं वानगी दाखल देता येईल. त्यांनी मोजून 66 वेळेला विच्छा माझी पुरी करा याचे प्रयोग पाहिले. मुंबईमध्ये विच्छाचा प्रयोग जाहीर झाला की पहिली रांग त्यांच्यासाठी राखून ठेवावीच लागे. अनेक बडे कलाकार, संगीतकार दादा कुंडके यांच्या परिचयाचे झाले ते यामुळेच. आशा भोसले आपल्याबरोबर अनेकांना घेऊन येत, त्यातल्या अनेकांना मराठी भाषेचा गंधही नव्हता. खुद्द आशाताई पहिल्यांदा विच्छा माझी पुरी करा या प्रयोगाला आल्या तेव्हा त्या एका वेगळ्याच तणावाखाली वावरत असाव्यात. कदाचित त्यांची मानसिक अवस्था ठीक नसावी असं दादा कुंडकेंना त्यांच्याकडे बघून वाटलं. त्या दुःखी कष्टी दिसल्या. पण त्या दिवशी विच्छाचा प्रयोग सुरू झाल्यानंतर अक्षरशः 3 तास मनसोक्त त्या हसत होत्या. एका मधुरकंठी थोर कलावंताकडून दादा कोंडके यांना मिळालेली ती एक मोठी पावतीच होती. मला घेऊन चला चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकणार आहोत.

दादा कोंडके यांचा आशा भोसलेंशी त्यावेळेला परिचय नव्हता, पण वसंत सबनीसांना त्या ओळखत होत्या. ज्यावेळेला लोकनाट्याचं मध्यंतर झालं त्यावेळेला आशा भोसले रंगपटामध्ये आल्या आणि त्यावेळेलाच दादा कोंडकेशी आशा भोसले यांचा परिचय झाला. दादा कोंडके यांना खूप आनंद झाला. आशाताई त्यावेळेला म्हणाल्या, खरोखरच आज माझा श्रम परिहार झाला, हा खूपच जबरदस्त कलावंत आहे. तेव्हा एका कलावंताला दुसऱ्याची कदर करायलाच हवी, म्हणूनच मला दादा कोंडके यांना 501 रुपयाचं बक्षीस द्यायचं आहे, असं आशाताई म्हणाल्या. आणि हातातली पर्स उघडत वसंत सबनीसांना म्हणाल्या, मला हे पैसे दादा कोंडकेंना द्यायचे आहेत. तेव्हा वसंत सबनीस म्हणाले, आशाताई, आपली ही सक्रिय शाबासकी आम्ही अवश्य स्वीकारू, पण असं पडद्याआड कशाला? रंगमंचावरच प्रेक्षकांसमोर आपण दादांचा जाहीरपणे सत्कार करूया, त्यांचं कौतुक करूया, आम्हालाही त्यामुळे चांगली प्रसिद्धी मिळेल. वसंत सबनीस हसत हसत म्हणाले.

लगेच आशाताई कबूल झाल्या आणि पडदा उघडताच आशाताईंनी दादा कोंडके यांचं जाहीर कौतुक केलं आणि त्यानंतर तर त्यांनी विच्छामधल्या सगळ्या कलावंतांना सोन्यानं मढवून काढलं. कुणाला मनगटी घड्याळं दिली, कुणाला सोनं दिलं आणि समरसून सगळ्यांचं कौतुकही केलं. मला घेऊन चला चित्रपटातलंच आणखीन एक गाणं आपण ऐकणार आहोत, महेंद्र कपूर आणि शैला चिखले यांच्या आवाजात.

बुधगावच्या राणी लीलाराजे पटवर्धन यांनी आपल्या परिवारासह एकदा विच्छा माझी पुरीकरा हे लोकनाट्य पाहिलं आणि त्या ज्या या लोकनाट्याच्या प्रेमात पडल्या त्या लोकनाट्य संपेपर्यंत या लोकनाट्याच्या प्रेमातच होत्या. 1968 सालची ही गोष्ट असावी. मिरजेला विच्छा माझी पुरीकरा याचा प्रयोग रंगत होता. राणीसाहेबांचे चिरंजीव त्या प्रयोगाला उपस्थित होते. त्यांची तब्येत एकदम खुश झाली होती. त्यांनी आपल्या मातोश्रींजवळ विच्छा माझी पुरीकरा या लोकनाट्याची खूपच प्रशंसा केली. पण राणीसाहेब सहसा घराबाहेर न पडणाऱ्या सांगली मिरजेत तर त्या नाटक पाहायला जाणं टाळतच होत्या. घराबाहेर मुळीच पडत नव्हत्या. पूर्वापार चालत आलेल्या राजघराण्यांच्या संस्काराचा तो प्रभावही असेल, परंतु त्यामुळं त्यांना इच्छा असून देखील विच्छा माझी पुरीकराचा प्रयोग काही पाहता आला नाही. पुढं

पुण्याला त्या आवर्जून दादा कोंडके यांचा प्रयोग पाहायला आल्या आणि मग पुन्हा पुन्हा येतच राहिल्या. पळवा पळवी हा 1990 साली प्रदर्शित झालेला चित्रपट, हा चित्रपट देखील ज्योती पिक्चर्स मुंबई या बॅनरखाली प्रदर्शित झाला होता आणि याचेही निर्माता विजय कोंडके होते आणि दिग्दर्शक दादा कोंडके होते. या चित्रपटाबद्दल बोलूया एका गाण्यानंतर.

ला त्यावेळची एक आठवण दादा कोंडके यांनी एका पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहे. खुल्या नाट्यग्रहामध्ये तो पहिला प्रयोग होता. ढोलकी वाजायला लागली, तुणतुण साथ देऊ लागलं, डफावर थाप पडली आणि त्याचवेळी या वाद्यवृंदाच्या आवाजात आणखीन एका गोड आवाजाची भर पडली. तो आवाज होता कोकिळेचा. ढोलकीची थाप पडली आणि तुणतुण्याने सूर लावला की कुहू कुहू असा आवाज सुरू व्हायचा. अनेकदा या कोकिळेला हकलून लावण्याचा प्रयत्न झाला, पण ती ज्या फांदीवर बसली होती तिथून काही ती हालत नव्हती. काही जणांनी दगड मारून पाहिलं, पण तेवढ्यापुरती ती उठून जायची आणि पुन्हा त्या ठराविक फांदीवरती बसायची आणि कुहू कुहू साथ घालायची. अक्षरशः कोकिळ कंठाचीच साथ लाभत होती विच्छा माझी पुरीकराच्या शुभारंभाच्या प्रयोगाला, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काम करणारे नाट्यकलावंत थोडेफार वैतागून गेले, पण कोकिळा काही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. एवढ्यामध्ये प्रेक्षकातून कुणीतरी येऊन दादा कोंडकेंना सांगू लागलं, दादा अहो तिला हाकलू नका, कोकिळेचं ओरडणं हे शुभशकुनाचं असतं. आणि शेवटी कोकिळेच्या कुंजनासह तो प्रयोग चांगलाच रंगला आणि खरोखरच विच्छा माझी पुरी करा या प्रयोगासाठी ती सुरुवातीच्या प्रयोगाची कोकिळा शुभशकुनाचीच ठरली. पळवा पळवी चित्रपटातली गाणी सध्या आपण ऐकत आहोत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष. हा कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी या प्रसारण सभेतून ऐकत होतात. आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजत आलेत. ऐकूया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या नवीन इमारतीतल्या या विभागात 39 बाळांवर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोवस्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. सायबर फसवणूक आणि डिजिटल अटक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने 2 जणांना अटक केली आहे. या घोटाळ्यात सुमारे 30,000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. पावसामुळं खेळ थांबला तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विनायक प्रभू यांचं शास्त्रीय गायन राग मारवा. विलंबित गत 1 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. बंदिशेचे बोल विलंबित गत पिया मोरे आनत, द्रुतगत बांगरी मोरी मुरक गई हे आहेत. त्यांना तबला साथ केली आहे राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ केली आहे अतुल फडके यांनी. ऐकूया विनायक प्रभू यांचं शास्त्रीय गायन राग मारवा.

मगर जाने दानी रे गामा दादा मगर जाने रे सा धने रे गे जाने धने रे गामा धामा धाधा मा गामा गे जाने धने रे गामा धा गामा धाने धाने मा धाने मानी धा धा मा मा गा गा गे।

Mother is on it,

आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनायक प्रभू यांचं शास्त्रीय गायन ऐकलत, राग मारवा. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ केली होती अतुल फडके यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्स हे 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आजचं काव्यवाचन हे थोडंसं वेगळं आहे. खरं तर काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. मग म्हटलं, आज मी माझ्या कविता का बरं सादर करू नयेत? आणि म्हणूनच मी तुमची मैत्रीण, तुमची सखी मैथिली तुमच्यासाठी आज मी लिहिलेल्या कविता सादर करणार आहे. खरं तर कविता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. कवितेमधला भाव ज्याला उमगला त्याला ती कविता पूर्णपणे भावते. तेव्हा मला वाटलं, अशाच ह्या कवितेवर आपण एखादी कविता केली तर? आणि म्हणूनच त्यासाठी मी सगळ्यात पहिली कविता सादर करतेय, ती म्हणजे कवितेवरचीच कविता. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळख,

म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता, पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. कविता अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कविता म्हणजे अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कचरणाऱ्या मनाच्या क्षणाची असते ती एकमेव साक्षी. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. कविता म्हणजे परिस्थितीमधून आलेल्या मूकपणाचा टाहो. होवो सुखांत वा दुखांत, होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. विचारांच्या गर्द झाडीला भावनेचं अलवार झालर. कारण कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता, पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. मंडळी, तुम्हाला आठवत आहे का की शाळेत असताना जेव्हा एखाद्या वर्गातल्या मित्राने किंवा मैत्रिणीने एखादी वेगळी वस्तू आणली असेल, तर आपल्यालाही वाटायचं की हे माझ्याकडे पण हवंय, किंवा हे मलाही हवंय. किंवा घरात ताईने किंवा दादाने एखादा नवीन ड्रेस आणला, तर अजूनही वाटतं की अरे, ताईला नवीन ड्रेस घेतला, मला पण हवाय. किंवा बऱ्याच असं होतं ना की ही खूप छान गाते, मलाही असं गाता आलं तर. किंवा ही खूपच सुंदर नाचते बाबा, मलाही असं नाचता आलं तर. किंवा ही खूप छान दिसते, मीही इतकीच छान दिसले तर. असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात, अगदी मलाही. आणि तेव्हा कुठे खरं तर पहिला एक प्रश्न माझ्या डोक्यात येतो, तो म्हणजे मी का नसावं. ह्या मी का नसावं ह्या प्रश्नावरून मला सहजच एक कविता सुचली आणि कागद पेन घेऊन मी ती उतरवूनही काढली. तीच कविता तुमच्यासाठी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मी का नसावं. मी का नसावं, म्हटलं विचारांच्या गलबतातून एकदा पाण्यात डोकावून तर पाहावं. तेव्हा कुठे प्रश्न पडला मी का नसावं. समाजाच्या चौकटीतून अलगद बाहेर पडावं. अगदी गुपचूप, ना बंड ना मोर्चा. कुणी हटकलंच तर नजरअंदाज करावं. कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. बाहेर पडलेल्या मी प्रथम स्वतःला सावरावं. भोवतालचा अंदाज घेत दबकच पाऊल टाकावं. मग समरस होताच स्वतःला झोकून द्यावं. कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. परीकथेतील परीसारखं मीही लोभस असावं. तेव्हा लगेच तिजवर भाळलेल्या मनाला मेंदूने भानावर आणावं. कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. काय ग कुठे हरवलीस, काय ग कुठे हरवलीस त्या सुंदर रुपड्यात. चौकट मोडणारी तू पुन्हा होणार का कैद. अगं विसरतो वरचा देखावा अन डोकाव तुझ्या बिलोरी आईण्यात. न्याहाळ स्वतःला हलकच आणि म्हण मीही आरसपानी. जे तिचं ठावे ते मज नव्हे, जे तिचे नाही ते मज सवे. भिन्न दोहोंच्या जीवनगाथा आणि कमजला काय हवे. तेव्हा कुठे गलबत किनाऱ्याला लागलं. कारण मला उमजलं मी का असावं.

मित्रांनो, लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या माणसांना भेटतो. त्यातली अनेक माणसं ही काही ठराविक काळापुरता आपल्यासोबत असतात, तर काहींसोबत

कवितेचं शीर्षक आहे मैत्री. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तुझ्या येण्याने आयुष्याला नवा बहार आला. वरवर पाहता मी खळाळता झरा, तू शांत समुद्र. वरवर पाहता मी खळाळता झरा अन तू शांत समुद्र. पण माझ्यातलं मूकपण आणि तुझ्यातलं वादळ एकमेकींनाच उमगलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं. माहीत नाही कसं, पण हरवलेलं सारच सापडलं. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. तुझ्या मैत्रीच्या प्रकाशाने मात्र धैर्य दिले मोठे. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी, कारण मला माहितीये तू आहेस मला सावरणारी. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री, पण आता कधी नाही जुळलं तरी सोबत असण्याची खात्री. काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. अगं काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. शेवटी एकच म्हणेन, कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. मित्रांनो, मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रेम. आता कवी म्हणाल म्हणजे प्रेमकविता आलीच, त्यामुळे ही प्रेमकविता खास तुमच्यासाठी. कवितेचं नाव आहे स्वामिनी. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते. स्वप्नवत हिंदोळ्यावरी झुलून कशी सुखावते. जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी. जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी. मीनजळी तळमळती केवळ काळजाच्या ठोक्यावरी. एक तू एक मी नाही दुजा सोबती. एक तू एक मी नाही दुजा सोबती. ती पाखरे गुज मनीचे गाणी माझ्या सांगती. ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे. ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे. आरसपानी रूपा पुढे बघ आभाळही ठेंगणे. तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी. तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी. स्पंदने तुझी या हवाली तूच माझी स्वामिनी. स्पंदने तुझी या हवाली तूच माझी स्वामिनी. मित्रांनो, प्रेमात पडलेलं कवी मन हे अगदी मुक्त हस्ताने शब्द सुमन उधळत असतं, पण कुठेतरी केव्हा तरी त्या शब्दांना ठेहराव येतो. तो ठेहराव प्रेमाचा असतो. तो ठेहराव त्या समोरच्या व्यक्तीसाठी असलेल्या आपल्या भावनांचा असतो. आणि इथेच खरं तर लेखणी थांबते. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना ह्या प्रेमापुढे थांबलेल्या लेखणीबद्दलची एक कविता तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे अन खुंटते माझी शाई. तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर. तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर. तू कल्पना मनीची मी तुझा चित्तचोर. जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास. जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास. बघशील वळून कधी ही लागली वेडी आस. ना चाफा ना बकुळी. ना चाफा ना बकुळी सये तू मुक्त पारी जात. ना चाफा ना बकुळी.

कुळी सये तू मुक्त पारिजात, चाहूल तुझी करते सुगंधी माझी रात। दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही, दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही, पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई, पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई। मंडळी, कविता हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय, आणि मला माहितीये तुमच्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारे कविता। भरपूर कविता सादर कराव्याशा वाटतायत, खूप गुजगोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतायत। जे काही लिहिलंय, जे काही लिहायचंय, ते सगळंच अगदी व्यक्त करावंसं वाटतंय, पण आता घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला ह्या काव्य मैफलीत थांबावं लागणार आहे। पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी।

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:59 होत आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

या गीताचे गायक होते शैलेंद्र सिंग, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन पिळगावकर, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर. गीताचे गीतकार शांताराम नांदगावकर होते आणि संगीतकार अरुण पौडवाल होते. यानंतर ऐकूया दुनियादारी चित्रपटातील हे एक गीत.

या गीताचे गायक होते सोनू निगम, गीतकार मंगेश कांगणे आणि संगीतकार पंकज पडघन. आताच आपण मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:19 झाले, 6:20 ऐकूया संस्कृत बातम्या. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण साहित्य क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीशी बातचीत करणार आहोत आणि ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रमोद मुनघाटे। महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता, त्यासोबतच संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे। साहित्य अकादमी दिल्लीचे ते सदस्य आहेत। त्यांची जवळपास 15 पुस्तकं प्रकाशित झाली आहे। लोकसाहित्यावर किंवा आदिवासी मराठी साहित्यावर त्यांचं प्रभुत्व आहे। ते एक संशोधक आहेत, अनेक रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहेत। चला तर त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा साहित्य प्रवास। नमस्कार सर।
1: नमस्कार
0: मुनघाटे सर। आता एकंदरीतच कुठलाही लेखक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा साहित्याची सुरुवात किंवा लेखनाची सुरुवात कधी झाली हा सर्वसामान्यांना एक प्रश्न पडतो असं मला वाटतं, तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असेल?
1: मी सर्वात प्रथम बालसाहित्याच्या लेखनापासून सुरुवात केली। माझे वडील शिक्षक होते आणि माझ्या घरात सर्वत्र पुस्तकं असत आणि लहान मुलांची पुस्तकं वाचताना मला सुद्धा सुरुवातीला छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहाव्यास वाटत होतं आणि मी ती लिहिल्या आणि वर्तमानपत्राच्या रविवार पुरवण्यांमध्ये त्या माझ्या कथा कविता वगैरे प्रसिद्ध झालेल्या होत्या। ते माझं पहिलं लेखन असं म्हणता येईल सुरुवातीचं।
0: मग ही

0: प्रेरणा कुठनं मिळाली? म्हणजे घरी पुस्तकं होती आणि ते वातावरण होतं म्हणून हे शक्य झालं की एक आतून वाटत होतं की नाही काहीतरी लिहायला हवं? काय होतं नेमकं?
1: प्रेरणा माझ्या वडिलांचीच होती. माझे वडील गोणा मुनघाटे हे एक कवी होते आणि युगवाणीपासून सगळ्या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्याशिवाय आमच्या गडचिरोलीमध्ये त्यांनी जिल्हा वाचनालय स्थापन केलेलं होतं आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाचनालयांची साखळी त्यांनी निर्माण केलेली होती. त्या वाचनालयांसाठी जी पुस्तकं यायची ते गठ्ठे आमच्या घरी यायचे सुरुवातीला, आणि त्याचप्रकारे वडिलांना लेखनाचा आणि वाचनाचा नाद होता. आमच्याकडे सत्यकथा, ललित अशी मासिकं यायची, नवनीत मासिक यायचं, ती आम्ही वाचायचो. चांदोबा वगैरे तर होतंच. त्यातून खरी प्रेरणा मिळाली की आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर आपण लिहायला पाहिजे. तर माझी पहिली जी प्रेरणा म्हणता येईल ती माझे वडील गोणा मुनघाटे हेच मला सांगता येईल. त्यानंतर प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्ती आयुष्यामध्ये आल्या. मी विद्यापीठात संशोधन करत असताना डॉक्टर द भी कुलकर्णी हे एक मोठे समीक्षक होते महाराष्ट्रातले, ते माझे गाईड होते, त्यांच्याकडून मिळालं मला. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांच्याशी संपर्क आला. त्यानंतर डॉक्टर गणेश देवी ह्यांच्यामुळे मला आणखी साहित्याच्या समीक्षेतील नवीन नवीन प्रांत जे आहेत ते दिसायला लागले. तर ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि तीच माझी प्रेरणा आहे असं मला सांगता येईल.
0: पहिल्यांदा जे लिखाण केलं ते नेमकं कुठलं होतं?
1: मी सांगितलं की पहिल्यांदा मी काही लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या, पण नंतर खऱ्या अर्थाने उल्लेखनीय साहित्य म्हणून सांगता येईल असा माझा एक संशोधनपर लेख आहे, तो म्हणजे लंकेची पार्वती. आणि पुढे मी माझा मार्ग निवडला. लेखक ललित लेखन करतात, कथा, कादंबरी, कविता, आणि ज्याला आम्ही ललितेतर असं म्हणतो त्याच्यामध्ये समीक्षा असते आणि संशोधनपर लेखन असतं. तर मी माझा मार्ग पुढे संशोधनपर लेखनाकडे वळवला आणि लंकेची पार्वती हा लेख मी प्रथम लिहिला. तो 90s सुमारात महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यावर वाचकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तर त्या लेखाबद्दल मी एक दोन मिनिटात सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना कवी बी यांची माझी कन्या कविता माहिती आहे. ती खूप प्रसिद्ध अशी कविता आहे. एक मुलगी शाळेत जाते आणि तिच्या मैत्रिणी तिला चिडवतात तिच्या अंगावर काही दागिने वगैरे नसतात म्हणून, आणि ती घरी रडत रडत येते वडिलांकडे आणि वडील मग तिला उद्देशून म्हणतात की तू लंकेची पार्वती आहेस. तर लंकेची पार्वती याबद्दल सुप्रसिद्ध समीक्षक राचिम ढेरे यांनी त्यांच्या लौकिक अलौकिक या पुस्तकामध्ये लेख लिहिला, तुम्ही वाचला. त्यांनी त्यात असं लिहिलेलं होतं की लंकेची पार्वती हा जो मराठीतला वाक्प्रचार आहे त्याच्यामध्ये लंका आणि पार्वती यांचा संदर्भ काही लागत नाही. लंका ही रावणाची आणि पार्वती ही शंकराची. त्याच्यामुळं आपल्या पुराणांमध्ये ज्या कथा आहेत त्यामध्ये लंकेची पार्वती हे काही लागत नाही. आणि मी त्यावर विचार करायला लागलो आणि विचार करता करता मी वाचन केलं तर कथा कल्पतरूमध्ये मला अशा कथा सापडल्या आणि म्हणून कवी बी यांनी तो वाक्प्रचार आपल्या त्या माझी कन्या कवितेमध्ये वापरलेला आहे. हे माझं पहिलं लेखन होतं.
0: कधी असं वाटलं नाही की आपण कथेचाच प्रांत निवडावा, कारण आपली सुरुवात तिथं आहे. बरेच लोक कविता लिहितात, कादंबरी लिहितात, पण तुम्ही कादंबरीवर समीक्षण किंवा अभ्यास असं केलं तर मग कधी डोक्यात आलं नाही असं?
1: असं म्हणतात की प्रत्येक लेखक तो कोणताही वाङ्मय प्रकार हाताळत असला तर तो सुरुवातीला कविता लिहितोच, आणि त्यामुळे मी कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत, कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. नागपूरच्या तरुण भारतात माझ्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण पुढे मला असं जाणवलं की हा काही आपला प्रांत नाहीये. प्रत्येक यशस्वी लेखक हा समीक्षक होतो असं गमतीनं आमच्या क्षेत्रात म्हटलं जातं. तसं झालं असेल कदाचित, पण मी मात्र कविता लिहिलेल्या आहेत आणि लोकमतच्या साहित्य जत्रामध्ये माझ्या कविता यायच्या. तेव्हा आजच्यासारखं सोशल मीडिया नव्हतं, आपण खूप महाराष्ट्रभरातून पत्र यायची आणि कविता सुद्धा माझी वाखाणली गेलेली आहे. तर मी कविता आणि कथा लिहिलेल्या आहेत.
0: हा, तर त्या लिहित असताना कम्प्लिटली त्याकडे न जाता आपली आवड आपण जोपासली संशोधनाची.
1: कदाचित माझा चिकित्सकाचा पिंड असल्यामुळे असेल. साधारणतः वाचनामध्ये कथा, कादंबऱ्या हे तर ललित लेखन येतच होतं, पण त्याशिवाय महाराष्ट्रात जे प्रबोधनकार झाले म्हणजे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरकर यांचं लेखन मी विशेष आवडीने वाचत होतो. आणि मी एम एला मग जेव्हा नागपूरला आलो विद्यापीठामध्ये तेव्हा माझ्या गाईडनी मला कादंबरीचा समीक्षेचा विषय दिला. 1857 स्वातंत्र्ययुद्ध किंवा बंड आणि त्यावरील आधारित कादंबऱ्या असा तो विषय होता. आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारावर पुढे मी अधिक संशोधन करायला लागलो. त्याशिवाय आणखी माझा संशोधनाचा जो प्रांत आहे तो आहे आदिवासी साहित्य आणि आमच्या पूर्व विदर्भातील लोककला लोकनाट्य. तर ते झालं असं की मी मूळचा गडचिरोलीचा, तिथं आदिवासी बहुल असा तो आमचा प्रांत आहे. माझे वडील आदिवासी भागात शिक्षक होते, त्यांच्यासोबत मी आदिवासी गावांमध्ये खूप फिरलेलो आहे. आणि त्याशिवाय आमचा जो झाडीपट्टीचा चार जिल्ह्यांचा प्रदेश आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया, तर या आमच्या प्रांतामध्ये उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फार वेगळं असं लोकनाट्य आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जसं तमाशा आहे, तर आमच्याकडे खडीगंमत आहे. आणि बाकी तर पुष्कळ दंडार वगैरे हे लोककला प्रकार आहेत. आणि असं मला वाटायला लागलं की आपण तात्कालिक एखादा समीक्षेचा जर प्रांत निवडला, म्हणजे आधुनिक साहित्यावर एखाद्या लेखकावर जर आपण निवडलं, तर त्याला कुठेतरी मर्यादा येतात. आणि जेव्हा तुम्ही आपल्या प्राचीन मध्ययुगीन लोककला लोकनाट्याचा जेव्हा अभ्यास करता, त्यामध्ये जे एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असतं त्या एकूण समाजाचं, त्यातून काहीतरी संशोधन करायला भरपूर वाव असतो आणि त्याला अजिबात मर्यादा नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी हा एक दुर्लक्षित असा भाग आहे साहित्यातील. नवीन लेखक आदिवासींच्या जीवनावरती, त्यांच्या समस्यावरती कथा कादंबऱ्या लिहितात. माझ्या वडिलांचीच कादंबरी फार प्रसिद्ध आहे, माझी काटेमोडची शाळा, ती खूप प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये. पण आदिवासींच्या ज्या कला आहेत, त्यांची भाषा, त्यांच्या लोककथा, त्यांची लोकनृत्य आणि त्यांच्या ज्या काही कला आहेत, चित्रकला वगैरे, हे मला असं वाटलं की हे इतकं आदिम आहे की आपण जितकं त्यात खोलात शिरू, त्यातून काहीतरी आपल्याला नवीन आधुनिक साहित्याच्या साठी जी काही प्रेरणा असेल तिथून सुद्धा घेता येऊ शकेल. आणि म्हणून माझी काही पुस्तके ही आदिवासी साहित्यावरती आहेत. आणि मी जे काही संशोधन प्रकल्प राबवले, म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मदतीने, नंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा मला दोनदा ते प्रकल्प दिले, तर मी आमच्या झाडीपट्टीतील लोककला हाच विषय निवडला. आणि झाडीपट्टीतील नाटकाची परंपरा हा तर आणखी वेगळा विषय आहेच.
0: आता कथा लिहिताना किंवा कविता लिहिताना आणि संशोधनपर लिखाण करताना काय फरक जाणवतो मुळात?
1: तर कविता ही अल्पाक्षरी असते आणि कवी किंवा कथाकार त्याला जो एक साक्षात्कारासारखा अनुभव येतो, जगताना त्याच्या अवतीभोवती जी माणसं असतात, घटना घडत असतात, त्यातून तो जसंच्या तसं लेखन करत नाही. कारण त्यांनी जर जे काही त्याला दिसतं तसं जसं तसं लिहिलं तर त्याला आपण कलाकृती साहित्यकृती म्हणत नाही, रचना म्हणत नाही. तो त्यामध्ये आपली कल्पना वापरत असतो आणि त्याला वेगळं रूप देत असतो. आणि हे करत असताना जीवनाचं जो एक मूळ रूप आहे त्याकडे तो जातो. शेवटी सगळ्याच कलावंतांचा शोध हे जीवन कसं आहे, माणूस हा असा का वागतो, माणसाच्या ज्या भावभावना आहेत, वासना आहेत, त्या ज्या काही आपल्याला अवतीभोवती दिसतात त्याचा कुठेतरी एक मूळ रूप आहे का, हे कवीला आणि लेखकाला शोधायचं असतं. तर प्रतिभा नावाची गोष्ट असते. केशव सुतांनी फार छान म्हटलेलं आहे कवींबद्दल, आम्ही कोण म्हणून काय पुजता, आम्ही असू देवाचे लाडके. तर सगळ्यांनाच ती प्रतिभा मिळत नाही, पण कवी आणि जे कथाकार लेखक असतात त्यांच्याकडे खरोखरच ही प्रतिभा असते की ते आपल्या कल्पनेनी एक वेगळं विश्व निर्माण करतात. बरेचदा असं म्हणतात लोक की साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं, पण माझं मत वेगळं आहे की ती एक स्वतंत्र निर्मिती असते, ती एक समांतर अशी निर्मिती असते, समांतर असं विश्व करतात. जेव्हा आपण वाचतो समांतर विश्वामध्ये आपण म्हणजे जातो आणि त्याचा आस्वाद घेतो, आनंद घेतो. आणि हे जे साहित्य आहे, ललित साहित्य, कथा कादंबरी नाटक यांची चिकित्सा आम्ही करतो म्हणजे समीक्षेच्या प्रांतामध्ये. तर हा फरक आहे. समीक्षक हा साहित्यकृतीच्या प्रेरणा शोधून काढतो, त्याचवेळी अवतीभोवतीचा जो समाज आहे, जे काही चाललेलं आहेत, ती जीवनमूल्य आहेत, ही मूल्य त्या साहित्यामध्ये कशी प्रतिबिंबित झालेली आहेत, त्या समाजाचा निर्मितीवर काय परिणाम झाला, किंवा काही वाङ्मयीन निर्मितीचा समाजावर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. उदाहरण द्यायचं झालं, साने गुरुजींच्या कथांचा देता येईल, श्यामचे या कादंबरीचं देता येईल, किंवा कशाला आपण जे आयुष्य जगतो ना माणूस म्हणून, तर आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आहेत, पण एवढंच काही आपलं जीवन नाही आहे. आपली मानसिक स्थिती आपण लहानपणापासून ज्या कथा कहाण्या ऐकत असतो त्यांनी बनलेली आहे आणि त्याचा फार मोठा प्रभाव आहे. म्हणजे रामायण महाभारत यांना आपण महाकाव्य म्हणतो, पण त्याचा इतका प्रभाव लोकांच्या नैतिक कल्पनांवरती आहे, सामाजिक सांस्कृतिक जीवनावरती आहे, की तो फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मनुष्य हा केवळ भौतिक गोष्टींच्या आधारे

0: जगत नाही, तर अभौतिक अलौकिक अशा ज्या कथाकहाण्या आहेत त्यांचं मोठं विश्व घेऊन तो जगत असतो, त्या त्याला प्रेरणादायक वाटत असतात.
1: सर, आपलं जे पुस्तक आहे 1857 सत्य आणि कल्पित, याला 1994 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. या पुस्तकात नेमकं काय आहे?
0: आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचं 150-200 वर्ष आपल्या भारतावरती राज्य होतं आणि 47 साली आपण स्वतंत्र झालो, पण 1857 साली त्या काळामध्ये जे काही राजे रजवाडे आणि संस्थानिक होते, विशेषतः दिल्लीला बहादूरशाह जफर होता, उत्तरेमध्ये होते, दक्षिणेमध्ये, आपल्या महाराष्ट्रात त्या काळात होते काही पेशव्यांचे उत्तराधिकारी, आणि या सगळ्यांमध्ये कुठंतरी एक अशी सामूहिक भावना निर्माण झाली की आपल्या देशात हे जे ब्रिटिश आलेले आहेत त्यांच्याशी आपण युद्ध केलं पाहिजे आणि आपला देश स्वतंत्र केला पाहिजे. खरं म्हणजे राष्ट्र किंवा स्वतंत्रता हे शब्दसुद्धा त्या काळात नव्हते, कारण राष्ट्र आपलं नंतर झालं आणि प्रत्येक संस्थान, प्रत्येक राज्याचा जो काही इलाका आहे ते एक स्वतंत्र राष्ट्र होतं. पण अशा काही घटना घडल्या त्या सगळ्यांना माहिती आहेत, आणि या घटनांचा साहित्याशी संबंध असा आहे की आपल्याला माहिती आहे की मराठीतली सगळ्यात पहिली कादंबरी बाबा पद्मनजीची आहे, यमुना पर्यटन, ही 1857 साली प्रसिद्ध झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही देशामध्ये जी काही विद्यापीठे निर्माण झाली, म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, इथं 1857 साली ही विद्यापीठं निर्माण झालेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य लिहिलं जात होतं. चिपळूणकरांपासून अनेक आधीचे काही लेखक होते, त्यांचं लेखन 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू होतं. त्यामुळे हा जो उठाव झाला, बंड झाला, त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने एक कादंबरीची स्पर्धा आयोजित केली होती, दक्षिणा प्राईज कमिटीने, की जो 1857 उठावर उत्कृष्ट कादंबरी लिहिल त्याला पुरस्कार. आणि मग माझ्यासमोर असा प्रश्न होता की त्या काळामध्ये जे काही लेखक होते त्यांनी 1857 ज्या घटनांवरती, कारण त्या फार नरसंहार झाला त्याच्यामध्ये, आणि हिंदू आणि मुसलमान एकत्र आलेले होते, त्यांनी ब्रिटिशांशी युद्ध केलेलं होतं, त्याच्यामध्ये उपकथानक तर खूप आहेत, तर ही प्रेरणादायक अशी व्यक्तिमत्व त्या काळात तयार झाली, तर त्यांच्यावर आधारित कथा कादंबऱ्या कशा असतील असं मला वाटलं आणि त्यावरती मी संशोधन केलं आणि त्यावर आधारित हे पुस्तक आहे.
1: आपण आदिवासी साहित्यावर पण सखोल अभ्यास केलेला आहे आणि बरंच मला वाटतं त्याची पुस्तकं जी आहेत ती बऱ्याच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला देखील लागलेली आहेत, तर त्याविषयी सांगाल.
0: आपल्या मराठी साहित्याकडे जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की सगळ्यात पहिल्यांदा तर फार मोठ्या प्रमाणावर क्रांती केली ती दलित साहित्याने. आदिवासी साहित्य आणि दलित साहित्यात फरक असा आहे की आदिवासींचा जो काही भूतकाळ आहे तो असा विषमतापूर्ण नाही आहे. आपण 1857 बद्दल बोललो तर 1857 आधी आपल्या देशामध्ये जवळजवळ 100 बंड आदिवासींनी केलेली आहेत. इंग्रजांना इथला जो काही कच्चा माल आहे तो युरोपमध्ये न्यायचा होता, त्यांनी रेल्वे लाईन्स टाकल्या जंगलामध्ये, त्यांची सगळ्यात पहिल्यांदा संघर्ष झाला तो आदिवासीचा झाला. बिरसा मुंडाचा जो विद्रोह आहे तिथून सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला हेही माहित आहे की आपल्या मध्य प्रदेशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात तर विदर्भात आणि इतर ठिकाणी कोण राजे होते, म्हणजे आदिवासी हे राजे होते या भूमीचे, ते या भूमीवरचे आदिम रहिवासी होते हे तर आहेच. नंतर मग आपण तो जर आर्य अनार्य हा संघर्ष पाहिला तर आर्य हे बाहेरून आलेले उत्तरेकडून, आणि दक्षिणेचे जे दंडकारण्य प्रांत आहेत तिथले सगळे हे आपले आदिवासी मूळ रहिवासी, पण आर्यांनी अनार्यांना बाहेर काढलं, हुसकावून लावलं आणि त्यांना वनात पाठवलं, असा सगळा इतिहास आपल्याला दिसतो. आणि म्हणून दलित साहित्याच्या प्रेरणा ज्या आहेत आणि आदिवासी साहित्याच्या प्रेरणा आहेत त्यात फरक आहे. आदिवासींची जो काही भूतकाळ आहे तो भूतकाळ हा संपन्न आहे, ते आदिम रहिवासी होते, त्यांच्या कला ज्या आहेत, त्या चित्रकला असतील, नृत्यकला असतील, या इतक्या महत्वाच्या आहेत की जसं युरोपमध्ये संगीतामध्ये जे काही तिथल्या निग्रोंचे जे काही ते तिथल्या फिल्म इंडस्ट्रीने स्वीकारलेले आहेत, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही तत्व जे आहेत, नादो महानोरांनी कादंबऱ्या लिहिल्या, त्याच्यावरती जयत्रजे सिनेमा आला, आणि वारली पेंटिंग जे आहे, वारली पेंटिंग मध्ये जे एक मूलतत्व दिसतं, चित्राची आकृती दिसते, मूलाकृती, त्याच्यात तुम्ही कुठलंही चित्र काढू शकता. तर हा जो सगळा संस्कृतीचा, कलेचा जो भाग आहे हा किती संपन्न आहे. एका बाजूला त्यांचा इतिहास हा राजवंशाचा होता, दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक परंपरा आहेत, तिसऱ्या बाजूला दुर्गा भागवतांनी आदिवासींच्या लोककथांचा अभ्यास केला, आणि समाजशास्त्रज्ञांना जेव्हा कुटुंब संस्था, विवाह संस्था, कशा आहेत, कशा उत्क्रांत झाल्या याचा जर अभ्यास करायचा असेल तर ते आदिवासींच्या कुटुंब संस्थांचा अभ्यास करतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला ज्या काही समस्या जाणवतात सामाजिक जीवनामध्ये, म्हणजे भ्रष्टाचार आहे, विषमता आहे, जातीय विषमता आहे, स्त्रियांवरती बलात्कार होतात, तर आदिवासींची जर जीवनशैली पाहिली या सगळ्यापासून दूर आहे. तिथल्या त्यांच्या संस्कृतीमध्ये बलात्काराला थारा नाही, विषमता नाही, जातीयता नाही, पर्यावरण पूरकता. आज आपण सगळ्यात जर प्रचंड मानव अस्वस्थ असेल जगामध्ये तर पर्यावरणामुळे आहे. पण आदिवासी संस्कृतीची जी काही जीवनशैली आहे आणि जीवनाची मूल्य आहेत ती आधीची अशी आहेत की ती पर्यावरण पूरक आहेत. ते झाडांना देव मानतात आणि ते

0: पेक्षा आणि त्याचं संकलन संपादन त्याची समीक्षा मी केलेली आहे आणि सेमिनार घेतले अनेक त्याच्यावरती. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा सेमिनार मी त्यावरती घेतलेले आहेत आणि म्हणून आता अनेक विद्यापीठांमध्ये ते माझं पुस्तक लागलेलं आहे.
1: संशोधनाचे विविध विषय आपण निवडलेत, मुख्यतः लोककला निवडण्यामागचं कारण काय?
0: लोककला या आपल्या आदिम आणि प्राचीन जगण्यातून उद्भवलेल्या असतात. अलीकडच्या काळामध्ये जी काही मनोरंजनाची इंडस्ट्री आहे ही एक कलावंत आणि प्रेक्षक असा दुभंग असतो आपल्याला. तुम्ही आकाशवाणीवरती काहीतरी सादर करता, दूरदर्शनवरती काहीतरी सादर करतात, म्हणजे तुम्ही कलावंत आहात आणि समोर प्रेक्षक असतात. लोककलेमध्ये हा एक भाग आहे की ती आपली विधिनाट्य आहेत बरीचशी. आपण आपल्या विवाहामध्ये अनेक प्रकारची विधी करतो, त्या विधीतून आलेली आहेत. म्हणजे मग जे काही पूर्वज निधन पावलेले आहेत त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांचं जागरण करण्यासाठी अशा काही आहेत. तुमच्यात गोंधळ असेल, जागरण असेल, तर यातून जे कलाप्रकार निर्माण झाले, ताल निर्माण झाले, सूर निर्माण झाले, तर त्यामध्ये कोणीतरी प्रेक्षक आहे असं नव्हतं. तर एखाद्या छोट्याशा गावातील संपूर्ण समाज त्यामध्ये सहभागी होत होता. आणि जर आपण तमाशासारखा प्रकार पाहिला, लोकनाट्य पाहिलं, तर त्यामध्ये असं दिसतं की आपल्या जगण्यामध्ये ज्या अनेक विसंगती आहेत की ज्या विसंगती थेट जर लोकांना सांगितल्या तर त्या आवडणार नाहीत, पण आपण त्या लोककलेच्या प्रकारातून जर सांगितल्या तर मनुष्य पाहणारा किंवा ऐकणारा मनुष्य हा थोडासा अंतर्मुख होतो. तुम्ही वगनाट्य बघा, वगनाट्यामध्ये लोकांच्या रोजच्या जगण्यापासून राजकीय घडामोडीपर्यंत तो कलावंत, तो तिथला विदूषक असेल किंवा तिथल्या ज्या काही गवळणी, श्रीकृष्ण, पेंड्या यांचा जो संवाद असतो त्यातून ते टीका करतात. आणि हे जे फॉर्म आहेत लोकनाट्याचे, विधी नाट्याचे, हे फॉर्म आधुनिक कलावंतांनी लेखकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे गिरीश कर्नाडांची नाटकं जर बघाल तर ती यातून आलेली आहेत. विजय तेंडुलकरांनी जे नाटक लिहिलेलं आहे घाशीराम कोथवाल त्यातून आलेलं आहे. सतीश आळेकरांचं नाटक आहे महानिर्वाण हे कीर्तनातून आलेलं आहे. म्हणजे लोकनाट्याचा फॉर्म आणि त्यांच्यातली जी लोकतत्व आहे ती इतकी आदिम आहेत की त्याला मर्यादा नाही. म्हणजे आजही आपल्या आजच्या जीवनाला त्या लागू पडतात आणि म्हणून मला असं वाटलं. पण मी जे मघाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या कथा कल्पतरूमधल्या कथा असतील, रामायण महाभारतातील कथा असतील, या आजही आपण वाचतो कारण त्यात काहीतरी जीवनाचं मूलतत्व आढळतं आपल्याला. मानवी सहसंबंध जे आहे, नातेसंबंध आहे, द्रौपदी असेल, कुंती असेल, पार्वती, सीता, तर याला म्हणजे जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत या कथा कहाण्या राहणार आहेत.
1: सर, नवोदित जे लेखक किंवा संशोधक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: बरेचदा ललित साहित्याबद्दल असं आहे की पुष्कळ लेखकांना असं वाटतं आपण जे काही लिहितो आपलं काही सुचतं आणि ते तोच अखेरचा शब्द आहे. एखाद्या साक्षात्कारासारखा एखादा मनात विचार येतो आणि काही शब्द बाहेर पडतात, पण तसं नसतं. शेवटी त्याला रचना असं म्हणतात. रचना ही एक क्राफ्ट देखील असते. म्हणजे 20व्या शतकातील सगळ्यात महत्वाची कविता कोणती? तर T.S. Eliot ची वेस्टलँड. त्याने ती साधारणतः 400-500 ओळींची लिहिली होती आणि मग एझ्रा पाउंड हा त्यांचा जो संपादक होता त्यांनी ती जवळजवळ 100 वेळा त्याचं संपादन केलं आणि मग ती 100 ओळींवरती आणून ठेवली आहे. तर 20व्या शतकातील एक महत्वाची कविता म्हणून ती पाहिली जाते. तर लेखकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे ललित लेखकांनी सुद्धा, की आपल्या मनात काहीतरी कल्पना येते आणि शब्द उमटतात आणि आपण जशा तसं लिहितो तर ती साहित्यकृती रचना म्हणून वाचकांपर्यंत देताना आपण त्यावर काम करायला पाहिजे. असं फार क्वचित होतं की अगदी एका झटक्यामध्ये सुचतं. होतं असं सुद्धा की आपली साहित्यकृती ही एक कलाकृती आहे आणि कलाकृती ही घडवावी लागते. जसं एखादा चांगला शिल्पकार नको असलेला भाग काढून टाकतो तसं शब्दांचं सुद्धा करावं लागतं. अर्थात असं म्हणत नाही मी, कारण तुकारामासारखे किंवा अनेक संतकवी जे आहेत त्यांच्या रचना कदाचित त्यांच्या ओठातून बाहेर आल्या आणि त्यांनी साहित्यकृतीचं रूपांतर घेतलं, ते सुद्धा आहेच. पण नव्याने लेखकांना मला आणखी एक गोष्ट सांगायची की आपण हे वाचलं पाहिजे. असं वाटतं की आता खूप प्रवाह बदललेले आहेत. आता अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, आधुनिकतावाद आणि मॉडर्निझम वगैरे वगैरे, पण आपण ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीच्या एखाद्या झाडाला जसं जीवनरस मिळतो, प्राणवायू आणि सगळे प्रकाश हवा तो झाड घेतो, हा मनुष्य सुद्धा झाडासारखाच आहे. आपण ज्या भूमीमध्ये श्वास घेतो, जगतो, लहानाचे मोठे होतो, तिथलं जे काही साहित्य असेल, तिथल्या जे काही लोकसाहित्य असेल, तिथले जे काही संत साहित्य असेल, त्याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण शेवटी तुमच्याकडे भांडवल भाषा आहे आणि भाषा

0: काहीतरी घडण करायची असेल रचनात्मक, तर आधीच्या लेखकांनी लिहिलेलं मी वाचलं तर खरोखरच तुम्हाला काहीतरी चांगलं सुचतं असं मला वाटतं, हे त्यांना सांगा असं वाटतं.
1: सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि एकंदरीतच आपला साहित्य प्रवास आमच्या सर्व श्रोत्यांसमोर उलगडला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध समीक्षक, लेखक आणि संशोधक डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्यविषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. संध्याकाळचे 6:54 झालेत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूयात काही संदेश.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेला.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. ऐकूया काही संदेश.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्ती ही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।
2: बाबा आणा 3,000।
3: ते कशाला?
2: माझा पॉकेट मनी।
3: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत।
2: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा।
3: है?
2: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे।
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा।
2: तुमचा मोबाईल द्या,
3: घे घे। भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव. 9-5 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळा तिथल्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाईल. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानुसार जागतिक विद्यापीठस्तरीय खेळांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्णपदकासाठी 10 लाख, रौप्य पदकासाठी 7 लाख तर कांस्य पदकासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्णपदकासाठी 7 लाख, रौप्य पदकासाठी 5 लाख तर कांस्य पदकासाठी 3 लाख रुपये मिळतील. यूथ ऑलिम्पिक आणि यूथ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतल्या विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्णपदकासाठी 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्यसाठी 15 लाखांवरून 30 लाख तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखांवरून 20 लाख अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील खाजगी विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सांगली जिल्ह्यात जत नगर परिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दिवाणी न्यायालयांची स्थापना होणार असून त्यासाठीची पदं आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्टला 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचं वितरण केलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेल्या ऋषभ पंतला आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावा केल्या. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं जर्मनीच्या वादिम पेट्रोस वी याला हंगेरीच्या कनिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
6: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: अमृत कलश.
6: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
5: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
6: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
7: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
5: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
6: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
5: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
6: अमृत कलश.
8: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
9: 1864 तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
8: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
9: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्या

0: असून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
2: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: एका मागून एक वाहन चालवा,
4: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
3: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
4: आपोआप प्रदूषण कमी कराल,
3: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
4: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
3: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिक्षक हा केवळ वर्गात पुस्तकी ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा, त्यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडं खुली करणारा आणि संपूर्ण शाळेचा कायापलट करणारा शिल्पकार असतो. अशा ध्येयवेड्या उपक्रमशील शिक्षकांचा भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील बीड, नाशिक, लातूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाचा या राष्ट्रीय सन्मानात समावेश आहे. त्या शिक्षकांपैकीच एक नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली इथल्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार बच्छाव मॅडम, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद मॅम.
1: मॅडम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची जेव्हा घोषणा झाली आणि त्यामध्ये तुमचं नाव जाहीर झालं, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
2: खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी अगदी शब्दांच्या पलीकडचा होता मॅम. काही क्षणाचे असतात जेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात आणि मनात गेल्या अनेक वर्षाचा प्रवास असा चित्रपटासारखा उभा राहतो. अगदी तसंच झालं माझ्यासाठी. माझ्या विद्यार्थ्यांचे चेहरे, त्यांच्या छोट्या छोट्या यशासाठी घेतलेले प्रयत्न, पालकांचा विश्वास आणि माझ्या सहकारी शिक्षकांची साथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाने मला वेळोवेळी दिलेला हात, हे सगळं मला अगदी एका क्षणात डोळ्यासमोर आलं. माझ्यासाठी हा पुरस्कार मला सन्मान वाटला नाही, तर तो माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, शाळेच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि सरकारी शाळेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पालकाचा सन्मान वाटला.
1: नक्कीच. आणि केंद्र सरकारनं तुमच्या ज्या उल्लेखनीय प्रयोगांची दखल घेतलेली, अनेक प्रयोग तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवताय, तर त्यातील एक आम्ही पाहिलं की ई ट्विनिंग हे जे आहे, ज्याद्वारे नाशिकच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेतील शाळांमधील मुलांशी संवाद साधलाय. ई ट्विनिंग संकल्पना नेमकी काय आहे आणि ती सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि तुम्ही हे कसं शक्य करून दाखवलं?
2: माझे विद्यार्थी हे महानगरपालिकेतील शाळेतील आहे. त्यांचं परिवार, त्यांचं विश्व हे फक्त त्यांच्या परिवारापुरतं किंवा शाळेपुरतं राहू नये, तर माझ्या दृष्टीने पूर्ण जग हेच आपल्या आजच्या मुलांची वर्गखोली बनावी असं वाटत होतं. आणि त्यामुळे म्हणजे मुलं हे केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटायचं. आणि त्यांनी जग समजून घ्यावं, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्याव्यात, आत्मविश्वासाने जगाशी संवाद साधावा. म्हणून मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकते ह्या विचारातूनच ई ट्विनिंग या उपक्रमाचा प्रयोग मी साकारला. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून माझ्या नाशिकमधील विद्यार्थ्यांना मी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी, तिथल्या शिक्षकांशी संवाद साधण्याची एक अंतिम उपलब्ध करून दिली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला ऑनलाईन व्हर्च्युअल आणि आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, तसंच आपल्या देशातील सण परंपरांबद्दल एकमेकांना माहिती दिली आणि एकमेकांच्या जगाचा त्यांनी परिचय करून घेतला. आणि विशेष म्हणजे ज्या मुलांना कदाचित भविष्यात विमानाने अमेरिकेत जातील किंवा नाही जातील तो प्रश्न पुढचा आहे, परंतु त्यांच्यासाठी आजच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अमेरिकेची दारं त्यांच्यासाठी वर्गखोलीतच उघडून टाकली. त्याच्यामुळे तंत्रज्ञान मुलांच्या हातात देऊन फक्त स्क्रीन देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वप्नांना एक आकाश देण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला.
1: तुम्ही ही जी ई ट्विनिंगची संकल्पना आहे म्हणजे ही कशी राबवली?
2: अमेरिकेतील जे ग्वाटेमाला देश आहे तिथल्या शिक्षकांशी संवाद साधला, त्यांना अशी संकल्पना समजावली. त्यांनाही खूप आवडली की आपण कल्चरल एक्सचेंज करू आणि किंवा जागतिक समस्यांवर चर्चा होऊ शकते विद्यार्थ्यांशी. आणि मग झूम मिटिंगच्या माध्यमातून त्यांचा आणि आपल्या वेळेचा डिफरन्स होता, तर आम्ही त्यांच्याकडे जो दिवस राहायचा तेव्हा आपल्याकडे रात्र राहायची, तर आम्ही रात्री झूमचा प्रोग्राम करून विद्यार्थ्यांशी एकमेकांशी संवाद साधायचो. आणि आठवड्यातून काही दिवस आम्ही ठरवून घेतलेले होते, तर एका मिटिंग मध्ये पूर्ण प्रेझेंटेशन आपल्या शाळेचं, आपल्या इंडियाकडून राहणार असं, आणि एक मिटिंग मध्ये त्यांच्याकडचं प्रेझेंटेशन असं होतं. त्याच्यामुळे खूप छान तो उपक्रम आमच्याकडे झाला. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकले. इंग्लिश तर राहायचंच, पण स्पॅनिश मध्ये त्यांचे काही संवाद होण्यासाठी जे अगदी बेसिक लेवलचं ते स्पॅनिश विद्यार्थी स्वतः शिकले गुगलवरून सगळं घेऊन, आणि तो संवाद खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. जो
1: आणि मुलांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
2: खरंच तर म्हणजे महानगरपालिकेतील विद्यार्थी आमचे सगळे एक स्लम एरियातील मुलं आहेत मॅम. त्यांच्या घरातून शिक्षणाचं असं काही वातावरण नाही आहे आणि त्यामध्ये असं आपण फॉरेनर्सशी आपण बोलतोय त्या गोष्टीचे मुलांना खूप वेगळं असं कुतूहल वाटत होतं. त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामुळे निर्माण झाला.
1: आता पाहतो मॅडम की आता डिजिटल आहे सगळं, सोशल मीडियाचं जग आहे आणि लहान मुलांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आपल्याकडे असावा आणि त्यांच्याकडे असतो, तर म्हटलं जातं की मोबाईलची सवय मुलांना लागली असं म्हटलं जातं, तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जसं मिशन मोबाईल फ्री अंतर्गत ज्ञान भिंत म्हणा किंवा आनंदवली शिक्षण कट्टा हे असे उपक्रम तुम्ही राबवताय, तर हे उपक्रम काय आहेत आणि या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक स्तरावर त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे? तुम्हाला ही संकल्पना का सुरू करावीशी वाटली?
2: मोबाईल आज गरजेचा आहे, परंतु मोबाईल हा मुलांच्या हातातील साधन आहे, तो त्यांच्या आयुष्याचा मालक होऊ नये असं मला वाटतं. मुलांना मोबाईलचं महत्व आणि गरज किती आहे हे समजवता यावं आणि त्याच्या पलीकडे पण जग आहे काही, याच्यासाठी मी मिशन मोबाईल मुक्ती हा उपक्रम शाळेत सुरू केला. मला खरं तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं नव्हतं, तर रिकामी जागा ही रिकामी राहत नाही, मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांच्या हाती मला पुस्तक, खेळ, कला, संगीत, संवाद अशा आणि कुतूहल हे आणणं गरजेचं वाटलं आणि ते मी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञान भिंती याच्या माध्यमातून मुलांचं मोबाईलचं व्यसन कमी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मी काय केलं, गावातील मुलं शाळेतून घरी गेल्यावर बऱ्याच वेळेस मुलांना प्रश्न विचारले की हा तुम्ही आता घरी जाऊन काय करणार, तर मुलं सांगतात मोबाईलवर गेम खेळणार. तर मग मी एकदा म्हटली थांबा, म्हटलं तुमच्या मम्मी पप्पांना सांगते मी तुम्ही मोबाईलवर गेम खेळतात, तर मला ते कुठेतरी खूप असं वेगळं वाटलं आणि म्हणून मी गावातील ज्या भिंती आहेत तर त्यांच्या घरांच्या भिंती ह्या रंगवल्या, मॅचच्या ट्रिक्स, वेगवेगळे पझल, शब्द कोडे, वेगवेगळे शब्द आणि काढ्यांचे वेगवेगळ्या ट्रिक्स, अशाने मी गावातल्या 30-35 भिंती त्यांच्या घरांजवळच्या पूर्ण असे छान छान रंगाने रंगवून टाकल्या. माझ्या मैत्रिणी सहकारी शिक्षकांची त्याच्यासाठी मदत घेतली, विद्यार्थ्यांची घेतली, तर मुलांना म्हणजे शाळा सुटल्यानंतर मी त्यांना तो अभ्यास देऊ लागले की आज तुम्ही काय वाचणार आहे त्या भिंतींवरचं, आणि मुलांना इतकं छान वाटलं ते त्याच्यावरचे पझल्स ते करून आणायला लागले दुसऱ्या दिवशी जे भिंतींवर दिलेल्या, त्याच्यावरचे जे पाड्यांची पद्धती त्या करून आणायला लागले, म्हणजे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही त्याच्यात इन्वॉल्व्ह झाले, म्हणजे एक कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट मला याच्यामुळे मिळाला, त्यांचे पालकही मोबाईल पासून दूर झाले,
1: पालकांचा सहभाग वाढला,
2: सहभाग वाढला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी मी गावात आनंदवलीच्या परिसरात माझी शाळा आहे आनंदवली गाव म्हणून, त्या आनंदवली कामगार वस्ती आणि संत कबीर नगर एक वस्ती आहे कामगार वस्ती, तर तिथं मी सुमारे 2000 अवंतर वाचनाच्या पुस्तकांचं खुलं वाचनालय सुरू केलं दोन्ही ठिकाणी मोठे मोठे मारुती मंदिरात. तर पालक येता जाता म्हणजे मंदिरात आले, मुलं खेळायला आले की ते तिथं पुस्तकं इतकी छान छान पुस्तकं लावले, ते पूर्ण लोकसहभागातून मिळाले मला, तर ते सहज बसून वाचू लागले, त्यांचे पालक वाचू लागले, मुलं वाचू लागले आणि साहजिकच पुस्तक हातात आलं की मोबाईल दूर होतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मुक्ती करण्यासाठी मला ह्या ज्ञान भिंती आणि हे जे खुले वाचनालय आणि आनंदवले शिक्षण कट्टा म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अधिकारी, वेगवेगळे यशस्वी पुरुष, यशस्वी व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थी स्वतः या अधिकाऱ्यांच्या, यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतील, त्याच्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली, प्रश्न काढण्यासाठी सांगितले, म्हणजे त्या मोबाईल व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या चांगल्या कामांमध्ये गुंतवलं, जेणेकरून त्यांचं मोबाईलचं व्यसन तर दूर होईल पण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला ह्या गोष्टींची मदत घेता आली.
1: तुम्ही जे ज्ञानभिंती आणि आनंदवली शिक्षण कट्टा हा उपक्रम सुरू केला, याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतोय?
2: चांगला प्रतिसाद मिळाला मॅम. जे आधी मी आनंदवली परिसरात हे वाचनालय सुरू केलं, खुले वाचनालय, बरेच दिवस त्याला महिना झाल्यानंतर पालक खूप चांगला त्यांचा रिप्लाय आला, तर संत कबीरनगर भागातले पालक स्वतः माझ्याकडे आले की मॅम तुम्ही आमच्या भागात का असं वाचनालय सुरू केलं, नाही आमच्या मुलांनाही आणि आम्हालाही गरज आहे अशा पुस्तकांची, आमचेही मुलं खूप वेळ मोबाईलमध्ये राहतात घरी आल्यावर, तर आमच्याकडे पण सुरू करा. अगदी पालकांच्या हट्टामुळे मी संत कबीरनगर परिसरामध्ये हे खुले वाचनालय सुरू केलं, म्हणजे समाज सुद्धा बदलायची त्यांची तयारी आहे, त्यांना फक्त चांगल्या गोष्टी, चांगली प्रेरणा मिळणं गरजेची, त्यांनी स्वतःहून बदलाची ही तयारी दाखवली, हे ते मिशन मोबाईल उपक्रमाचे मोठे यश म्हणावे लागेल.
1: तर माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्या शाळेत तुम्ही लोकसहभागातून कौशल्य प्रयोगशाळा म्हणजे स्किल लॅब आहे, ध्वनी मुद्रण आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि कला शिक्षणासाठी QR कोडची निर्मिती केली, आणि एका सरकारी शाळेत हे तंत्रज्ञान आणताना म्हणजे 3D प्रिंटिंग म्हणा, रोबोटिक्स म्हणा, लोकसहभाग कसा मिळाला, काही अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्यावर तुम्ही कशी मात केली?
2: अडचणी तर नक्कीच आल्या, कारण कसं आहे मोठं स्वप्न बघितलं की त्याचा मार्ग नेहमीच सोपा असतो असं नाहीये.
1: नक्की.
2: तर माझं खरं तर एक विश्वास आहे की सरकारी शाळेकडे निधी कमी असू शकतो पण तिच्याकडे लोकांचा विश्वास आणि शिक्षकांची इच्छाशक्ती असेल तर तिच्या शक्यता नक्कीच मर्यादा असतात. मी लोकांना केवळ मदत करा असं सांगितलं नाही तर त्यांना माझ्या विद्यार्थ्यांची स्वप्न दाखवली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी जे राबवलेले उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून पालकांचा, लोकांचा, समाजाचा माझ्या शाळेवर आधीच खूप विश्वास आम्ही शिक्षकांनी गेन केलेला होता, आणि त्या माध्यमातून पालक आणि समाज मला पुस्तकं, उपकरणं, तांत्रिक मार्गदर्शन, आर्थिक मदत करू लागले आणि त्या माध्यमातून असंख्य हातांनी आमच्या शाळेची ही स्वप्न पूर्ण केली. जसे स्किल लॅब आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओ मधले वेगवेगळे जे 3D प्रिंटर वगैरे हे सगळे साहित्य. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 वेळेस विमानाने सहल काढली. पहिली विधान भवन मुंबई आणि दुसरी इस्रो सेंटर. त्याच्यासाठी लागणारा 8 लाख रुपये निधी सुद्धा लोकसहभागातून पूर्ण 100% मिळाला आणि त्या 100% निधीतून मुलांचं विमानात बसण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. म्हणजे हा पूर्ण समाजाचा आणि लोकांचा, आमच्या शाळेवरचा, आमच्या शिक्षकांच्या कामावरचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्तीसाठी हा विश्वासच म्हणावा लागेल मॅम.
1: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आता तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. तर भविष्यात आपल्या शाळेतील किंवा शिक्षण पद्धतीला आणखीन पुढे नेण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत?
2: हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंदापेक्षा पण जबाबदारीची जाणीव जास्त तीव्र झाली. खरं म्हणजे आता माझं एक स्वप्न फक्त माझ्या शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये मॅम. नाशिक महानगरपालिकेची शाळा ही केवळ एक सरकारी शाळा म्हणून नव्हे तर एक गुणवत्तापूर्ण, एक आधुनिक आणि संवेदनशील शिक्षणाचं आदर्श मॉडेल म्हणून मी देशासमोर उभी राहावी ही माझी शाळा, असं माझी आता इच्छा आहे. तो विश्वास तर ह्या पुरस्काराने दिलाच आहे. आमच्या शाळेत आता कौशल्याधारित शिक्षण आहे, स्टेम, रोबोटिक्स, AI VR आहे, अनुभवात्मक शिक्षण, डिजिटल साधनं सगळं आहे. आणि त्याचा मात्र आता मला विस्तार करायचा आहे. तो केवळ एका वर्गापुरता न राहता, एका शाळेपुरता न राहता, तो पूर्ण नाशिक महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल मॅम. हा प्रयोग माझ्या पुरता मर्यादित राहू नये असं मला वाटतं. एक शिक्षक बदलला तर एक वर्ग बदलतो, पण अनेक शिक्षक यातून प्रेरित व्हावे. कारण अनेक शिक्षक प्रेरित झाले तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलू शकते. म्हणून भविष्यातलं माझं काम, मी काय केलं यापेक्षा माझ्या कामातून मी आणखी किती शिक्षक, किती मुलं प्रेरित झाली यावर मोजलं जावं, हीच माझी आता इच्छा आहे मॅम.
1: राज्यातील शिक्षकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
2: संदेश देण्याची मी मोठी नाही मॅम, कारण प्रत्येक शिक्षक हा त्याच्या जागी काम करतो आहे. तमाम शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार घ्यायला जाणार आहे की देशभरातील माझ्या ज्या शिक्षक बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण शिकवत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा केवळ आजचा विद्यार्थी नसतो, तो उद्याचा आपला भारताचा नागरिक बनणार आहे आणि तो नागरिक जबाबदार बनावा यासाठी आपल्याला एक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो विद्यार्थ्यांना मोबाईल उघडला की ज्ञान लगेच भेटत आहे. ज्ञानासाठी त्यांना काहीच कमी नाही, साधने भरपूर आहेत, पण त्यांना संस्कारांची खूप गरज आहे. आज त्यांना चांगलं नैतिकता शिकवण्याची खूप गरज आहे. दुसरं म्हणजे परिस्थिती कोणती असो, साधनं कमी असो, अडचणी मोठ्या असो, पण शिक्षकाची कल्पकता, त्याची संवेदनशीलता आणि जिद्द यांना मर्यादा नसतात. आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, त्यांच्या क्षमतेला ओळखा, तंत्रज्ञानाला स्वीकारा, पण माणुसकीला मात्र कधीच हारू नका, विसरू नका. शिक्षणाला तंत्रज्ञान आधुनिक बनवतं पण संवेदनशीलता त्याला अर्थपूर्ण बनवते. म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती संवेदनशीलता जागृत करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल मॅडम की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, तर तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमचं भविष्य ठरवते ते तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमची हार न मानण्याची वृत्ती. तर प्रत्येक विद्यार्थ्याने हे मनात जपायला पाहिजे. मोठी मोठी स्वप्न पहा, खूप प्रश्न विचारा तुमच्या शिक्षकांना, चुका करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि स्वतःसोबत इतरांनाही, तुमच्या मित्र परिवारालाही पुढे घेऊन चला. माझ्या दृष्टीने असं आहे मॅम की शिक्षणाचा अंतिम उद्देश हा केवळ यशस्वी विद्यार्थी घडवणे नाहीये, तर एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक घडवणे आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या पालकांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील त्या असंख्य हातांना सांगू इच्छिते की ज्यांनी ज्यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, ज्यांनी माझ्या एका छोट्याशा महापालिका शाळेच्या स्वप्नांना एक राष्ट्रीय क्षितिजापर्यंत पोहोचवलं, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद मानेल. मी सर्व शिक्षकांना सांगेल की आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा.
1: नक्कीच बच्चा मॅडम, एक संवेदनशील शिक्षिका, शिक्षक कसे असावेत हे तुम्ही अगदी छान तऱ्हेने आमच्या सगळे श्रोते त्यांना सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

प्रसार भारती आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद शके 1948, दिनांक 24 ऑगस्ट 2026. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी निहास लोखंडे आपणा सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026. कास्तकार बांधवांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील एक उत्तम पर्याय याविषयी डॉक्टर मुकुंद कदम यांनी दिलेली माहिती त्यांच्या या मुलाखतीतून. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहात. आणि ही माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित आहेत पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथले प्राध्यापक डॉक्टर मुकुंद कदम सर. सर, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद. नमस्कार.
1: सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की जैव सुरक्षा म्हणजे काय?
2: जैव सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि विशेषतः कुक्कुटपालनामध्ये. वातावरणामध्ये प्राण्यांना, मनुष्याला किंवा पर्यावरणाला हानी करणारे काही एक विषाणू म्हणू आपण त्याला, किंवा जीवाणू किंवा सूक्ष्मजीव प्राणी आहेत ज्यांच्यामुळं ह्या सगळ्याला पर्यावरणाला धोका असतो. तर असे जे हानी करणारे जे विषाणू जीवाणू आहेत यांना आपण जेव्हा एक प्रतिबंधित करतो किंवा प्रतिबंध करण्यासाठी जे काही आपण कार्यवाही करतो

0: त्याला आपण जैवसुरक्षा असे म्हणत असतो.
1: सर, मग कुक्कुटपालनात जैवसुरक्षा या बाबतीत याचं महत्त्व किती आहे?
0: जसं आपण बघतो की पशूंमध्ये किंवा माणसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, तसे कुक्कुटपालन करत असताना कोंबड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार येण्याची शक्यता असते.
1: बरोबर.
0: आणि हे आजार जे येतात हे काही विषाणू किंवा जीवाणूमुळे होतात. आणि अनेकदा असं होतं की जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर जैविक सुरक्षा केली नाही तर हे जे धोकादायक जे विषाणू किंवा जीवाणू आहेत हे आपल्या पक्ष्यांमध्ये रोगराई पसरवू शकतात आणि त्याच्यामुळं आपल्या कष्टकऱ्याला किंवा शेतकरी बंधूंना त्याच्या नुकसानाला सामोरं जावं लागतं. आणि हे नुकसान शेतकऱ्याचं कुक्कुटपालन व्यवसायामध्ये होऊ नये याकरिता जैविक सुरक्षा जर आपण व्यवस्थित पद्धतीने फॉलो केली तर मला वाटतं कदाचित कष्टकऱ्यांचं नुकसान याच्यामधनं होणार नाही.
1: कदम साहेब, जैवसुरक्षा करताना याचे काही प्रकार आहेत का जे आपण आपल्या कष्टकर बांधवांना सांगू शकाल?
0: हो, निश्चित. कारण जेव्हा आपण फक्त जैवसुरक्षा असं म्हणत असतो तर ह्या जैवसुरक्षेला आपण वैज्ञानिक पद्धतीनं तीन भागामध्ये आपण त्याला डिवाइड करतो. त्यामधली पहिली जी जैवसुरक्षा आहे त्याला आपण कन्सेप्च्युअल असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो जैवसुरक्षा. दुसऱ्या प्रकारची जी जैवसुरक्षा आहे ती स्ट्रक्चरल जैवसुरक्षा असं आपण म्हणत असतो. आणि तिसरी आणि महत्वाची जैवसुरक्षा म्हणजे ती आहे प्रोसिजरल जैवसुरक्षा. अशा तीन पद्धतीमध्ये आपण त्याला डिवाइड करतो.
1: तर या ज्या आपण तीन पद्धती सांगितल्या आहेत, हे प्रकार जे सांगितले आहेत जैवसुरक्षेचे, तर याबद्दल आपण सविस्तर माहिती आमच्या कास्तकार बांधवांना द्यावी.
0: हो, बिलकुल. जेव्हा आता आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगितले की कन्सेप्च्युअल जैवसुरक्षा काय होतं की जेव्हा कास्तकार बंधू त्यांना एखादं कोंबड्यांचं शेड बांधायचं असतं तर ह्या कन्सेप्च्युअल मध्ये नेमकं हे शेड कुठं बांधायचं, म्हणजे हा कन्सेप्ट आपला शेडचा नेमका कुठं रुजवायचा हे माहिती असणं आवश्यक आहे. जसं की गावापासून साधारण अर्धा ते एक किलोमीटर दूर, म्हणजे लोकवस्तीपासून अर्धा ते एक किलोमीटर दूर पोल्ट्रीचं शेड बांधणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आजूबाजूला थोडीशी ग्रीनरी, ज्याला आपण तो हिरवळ असणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवा खिळती असणं आवश्यक आहे, जे पक्ष्यांना अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, जेव्हा आपण शेड बांधतो कोंबड्यांचं तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पाणी म्हणा किंवा असं त्या ठिकाणी जमा झालं नाही पाहिजे. तर असं याला म्हणतो की कन्सेप्च्युअल, म्हणजेच लोकेशन, तुम्ही नेमकं शेड कुठं बांधावं याला आधी प्रायोरिटी देणं आवश्यक आहे, ज्याला आपण कन्सेप्च्युअलमध्ये आपण ग्राह्य धरत असतो.
1: बरोबर.
0: एकदा तुमची जागेची निवड झाली की बाबा आपल्याला आता या ठिकाणी शेड बांधायचं आहे, तर मग आपण दुसरी जैवसुरक्षा, ज्याला आम्ही आत्ताच बोललो की स्ट्रक्चरल जैवसुरक्षा, म्हणजे आपण स्ट्रक्चरल जैवसुरक्षा असं संबोधतो, म्हणजे नेमकं शेड बांधत असताना कोंबड्यांचं काय काळजी घ्यायची. मग शेड बांधत असताना त्याची जी दिशा आहे शेडची, जसं की पूर्व पश्चिम या दिशेमध्ये आपण कोंबड्यांचं शेड बांधत असतो.
1: बरोबर.
0: कारण आपण राहतो ज्या भागामध्ये, नागपूर सारख्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणायला हरकत नाही, तर ऊन आपल्याकडे एप्रिल मे मध्ये फार उन्हाळा तगडक पडतो, त्यामुळं शेडचं जे डायरेक्शन आहे, जी दिशा आहे, ही पूर्व पश्चिम ही शेडची दिशा असली पाहिजे. साधारण त्याची रुंदी जी आहे शेडची ही साधारण 30 ते 35 फुटाच्या वरते नकोय. मध्य उंची ही 10 ते 12 फुटापर्यंत हवी आहे. साईडची भिंत ही साधारण 7 फुटापर्यंत हवी आहे. साईडची वॉल भिंत ही साधारण 1 फूट आपल्याला हवी आहे. बाकी पूर्ण जाळीनं पॅक असावा. आणि शेडमध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेरचा प्राणी, जसं मुंगूस आहे, साप आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, तर असे कुठलेही प्राणी शेडमध्ये गेले नाही पाहिजे, हे आपल्या स्ट्रक्चरल बायोसिक्युरिटीमध्ये आपल्या ग्राह्य धरणं आवश्यक आहे. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे मी जे बोललो की प्रोसिजर, एकदा तुम्ही जर शेड बांधलं तर शेड बांधल्यानंतर त्या शेडमध्ये कुठल्याही प्रकारचे रोग रिवाणी येऊ नये याच्यासाठी जी काही काळजी घेऊ त्याला आपण प्रोसिजर म्हणतो. म्हणजेच शेडच्या बाहेर आपल्याला चुना ठेवणं आहे, ज्याचं चुनामध्ये पाय डूप करूनच लोक बाहेर मध्ये जातील, किंवा आपण पोटॅशियम परमँगनेटचं पाणी करणे, त्यामध्ये पाय डीप करून ठेवणे, त्या ठिकाणी स्लीपर चप्पल व्यवस्थित वेगळ्या ठेवणे, जे लोकांसाठी त्याच चप्पल वापरतील, या शेडमधनं त्या शेडमध्ये जात असताना घ्यायची काळजी म्हणा, शेडच्या वरती उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन करणे, स्प्रिंकलर लावणे, फॉर्मेलिनचा स्प्रे करणे, तर याला मी म्हणतो प्रोसिजर, म्हणजे जेणेकरून रेग्युलर पद्धतीमध्ये ही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये SOP म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ही आपल्याला फॉलो करता आली पाहिजे, जी याला आपण प्रोसिजरमध्ये घेतो. तर ह्या आपण जेव्हा तिन्ही पद्धती जेव्हा आपण अवलंब करतो तर मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्याकडे जैवसुरक्षेचं पालन होत आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: कदम साहेब, जसं आपण ICU गोष्ट करतो, आपल्या कोणी आजारी आपला व्यक्ती असेल तर त्याच्या तिथे जाताना आपल्याला खूप काळजी घ्यायला लावतात हॉस्पिटल्समध्ये, तसंच आपण याच्या बाबतीतही सांगत. तर तिन्ही प्रकार अवलंब केला तर आजार येत नाहीत का, आणि मग आजार होऊ

0: म्हणून आणखी काय करता येईल?
1: हो, आपण जैवसुरक्षा जेव्हा असं म्हणतो की निश्चितपणे हा आपण एक त्याला आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो की काळजी घेणं हे आपल्या अत्यंत महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: मग आपण ही जैवसुरक्षा पूर्ण काळजी घेतली म्हणजे मॅक्झिमम चान्सेस म्हणजे 99% चान्सेस आहेत की आपल्याकडं कुठल्या प्रकारचा आजार येणार नाही.
0: बरोबर.
1: पण तरीही 1% आपण जे ठेवलेला आहे किंवा काही प्रकार असे असतात की होऊ शकते की तुमच्याकडे जैवसुरक्षा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे परंतु इतर कास्तकार कोणी असतील आजूबाजूला की ज्यांच्याकडे कुठला तरी आजार आलेला आहे तर तो आजार हवेतनं सुद्धा आपल्याकडे पसरू शकतो किंवा तिथला कोणी माणूस आपल्याकडे आला तर तिथनं येऊ शकतो. तर हे आजार आल्यानंतर आपल्या पक्ष्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही चांगली राहावी याकरिता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हॅक्सिनेशन किंवा मराठीत आपण त्याला म्हणतो लसीकरण.
0: लसीकरण
1: तर हे आपल्याला लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर जैवसुरक्षेमध्ये जसं मी तुम्हाला आत्ता वरचे 3 प्रकार सांगितले कॉन्सेप्च्युअल प्रोसिजरल आणि स्ट्रक्चरल त्या पद्धतीनं चौथं आणि ते म्हणजे लसीकरण हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि लसीकरण जर केलात तर मला वाटतं कदाचित तुमच्या पक्ष्यांचं चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन होऊ शकतं.
0: नक्कीच कदम साहेब. मग जैवसुरक्षा चांगली व्हावी याकरिता काही वेगळी आपण पक्षी पाळण्याची पद्धत आमच्या कास्तकार बांधवांना सांगाल का?
1: हो, बऱ्याच वेळेला बघितलं की गाव पातळीवर काय होतं की आपण आपल्या ज्या काही कोंबड्या आहेत ते ह्या कोंबड्या मी बघितलं की दिवसभर हे पक्षी साधारण बाहेर फिरत असतात आणि यांच्यावर कुठल्याच प्रकारचं बंधन नसतं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मोकाट पद्धतीने ह्या कोंबड्या फिरत असतात. तर अनेकदा काय होतं की आपल्या कोंबड्या दुसऱ्यांच्या शेजाऱ्यांच्या कोंबड्यांसोबत म्हणा किंवा गावातले काही रोगराई आहे ही त्या कोंबड्यांपर्यंत पसरते आणि ही रोगराई पसरली की मग आपल्याकडचे पक्षी जे आहेत आजारी होण्याची शक्यता असते. म्हणजे ती पद्धत आहे मोकाट पद्धत म्हणतो किंवा अत्यंत व्यवस्थित म्हणलं तर मुक्त
0: संचार
1: पद्धत.
0: बरोबर.
1: ही झाली. तर या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त आजार होण्याची शक्यता जास्त आहे. याला दुसरी पद्धत आहे त्याला आपण म्हणतो अर्ध बंदिस्त पद्धत. अर्धबंदिस्त पद्धत म्हणजे या पद्धतीमध्ये काय होतं की पक्ष्यांना आपण बाहेर सोडतो परंतु एका लिमिटेड जागेमध्येच ते पक्षी आपले फिरत असतात.
0: बरोबर.
1: म्हणजेच काय झालं की पक्ष्यांच्या मुवमेंटवर आपण त्यांना प्रतिबंधी आणलेली आहे. एका स्पेसिफिक एरियामध्येच पक्षी फिरत असतात. रात्र झाली की आपण त्या पक्ष्यांना आपल्या शेडमध्ये घेत असतो आणि जेव्हा केव्हा वातावरण चांगलं असेल किंवा व्यवस्थित असेल तेव्हा आपले पक्षी बाहेर फिरतात. म्हणजे ह्या पद्धतीनं काय होतं अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये तुमची जैवसुरक्षा अत्यंत व्यवस्थित मेंटेन केली जाते. तुम्हाला पक्ष्यांवर निगराणी ठेवता येतं आणि खास करून गावातले हे जे रंगीन बेरंगीन पक्षी असतात यांच्यावर तुम्हाला पाळत ठेवायला ते सोपं पडतं.
0: सोपं पडतं.
1: याच्यामध्येच अजून एक तिसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो की इंटेन्सिव्ह सिस्टीम. इंटेन्सिव्ह म्हणजे पूर्ण बंदिस्त पद्धत. म्हणजेच त्या पक्ष्यांना बाहेर सोडायचंच नाही. दिवस रात्र हे पक्षी तुमच्या शेडमध्येच असतील. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण व्यवसायाचा विचार करतो तर ही जी इंटेन्सिव्ह पद्धत आहे ज्याला आपण बंदिस्त पद्धत म्हणतो ही मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबिली जाते. यामध्ये पक्ष्यांचं खाद्य असो पाणी असो लसीकरण असो ही जैवसुरक्षा असो ही पूर्णतः 24/7 ही आपण त्याला शेडमध्येच करत असतो. आणि या केसमध्ये सगळ्यात जास्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जैवसुरक्षा मेंटेन राहू शकते.
0: म्हणजे आपण विचार केला तर हे ब्रॉयलर किंवा कॉकरेल हे सगळं त्याच पद्धतीत केलेलं असतं आणि सोबत त्यांच्या शेडमध्ये ते एसी वगैरे पण लावतात म्हणजे वातावरण मेंटेन राहायला पाहिजे.
1: तुम्ही फार महत्वाचा विषय सांगितला कारण आता मी बघतोय की जे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे कोणी व्यावसायिक आहेत खास करून ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये जे येत आहेत तर यांनी आता ज्याला आपण म्हणतो ईसी शेड म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल शेड म्हणजे पक्ष्यांना लागणारं जे वातावरण आहे आपण त्या ईसी शेडमध्ये मेंटेन करतो.
0: बरोबर.
1: आणि त्यावेळेलाच हे जैवसुरक्षा ही अत्यंत अजून चांगल्या पद्धतीनं आपण ह्या शेडमध्ये आपण मेंटेन करू शकतो.
0: कदम साहेब, लसीकरण सगळ्या पक्ष्यांमध्ये सारखे असते का?
1: नाही. अनेकदा काय होतं की शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम आहे की बाबा हाच लसीकरण सगळ्या कोंबड्यांना लागू होतं का? नाही. जसं मी म्हणतो की कॉकरेल हा पक्षी वेगळा आहे, ब्रॉयलर पक्षी वेगळा, अंड्याच्या पांढऱ्या कोंबड्या वेगळ्या आणि गावात फिरणाऱ्या रंगीन कोंबड्या वेगळ्या. तर जरी साधारण माणसासाठी कोंबड्या ह्या एकत्र सगळ्या सारख्या असल्या तरी जेव्हा आपण व्यवसायाने विचार करतो तर व्यवसायाने विचार करत असताना ब्रॉयलर कोंबड्यांचं लसीकरण हे टोटली वेगळं आहे, अंड्या देणाऱ्या कोंबड्यांचं लसीकरण वेगळं आहे आणि कास्तकार कॉकरेल जे फार्मिंग करतात यांचंही लसीकरण वेगळं आहे. आणि गावामध्ये जे आपण 25-30-100 कोंबड्या ठेवतो तर ह्या कोंबड्यांचं सुद्धा लसीकरण वेगळं असतं. आणि त्यातल्या त्यात एक राणीखेत डिसीज म्हणून एक आजार आहे ज्याला मानमुडी असं म्हणतो आपण मराठीमध्ये. तर हा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्या इथं घातक आजार मानला जातो जो विषाणूपासून होतो. तर ह्याचं एक लसीकरण अत्यंत आवश्यक आहे आणि याबाबत बाकीचे पण काही आजार आहे त्याचं लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.
0: मग जैव सुरक्षा ठेवल्यावरही काही आजार येतात, तर मग या वेळेत आपल्या कास्तकार बांधवांनी काय करायला हवं?
1: हो, हा फार महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय होतं की आपण

0: एवढं सगळं केल्यानंतरही काही कारणास्तव आपल्या पक्ष्यांमध्ये आजार येतात. तर आजार आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आजाराची लक्षणं, पक्षी काय लक्षण दाखवतोय, समजा असं समजा की पक्षी तोंड उघडून श्वास घेतोय, तर हे इंडिकेट करते की त्याला काहीतरी श्वास घ्यायला, म्हणजे रेस्पायटरी सिस्टम कुठेतरी त्याची अफेक्टेड आहे. किंवा समजा पक्ष्यांची जी संडास आहे ही हिरवी होते, पातळ होते, याचा अर्थ असा झाला की त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम कुठेतरी खराब झालेली आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं अपेक्षित आहे. शक्य असेल तुमच्या भागात जर कोणी जवळपास डॉक्टर असतील तर त्यांचा सल्ला घेणं एकदम बेस्ट. परंतु घरगुती उपाय जर आपल्याला काही करायचे असतील तर जसं आपण म्हणतो की अद्रक आहे, लसूण आहे, काळे मिरे आहेत, तर याचा काढा समजा आपण जर करून पक्ष्यांना दिला, खास करून जेव्हा पक्ष्यांना श्वास घ्यायला त्रास आहे, ज्याला आपण रेस्पायरेटरी इन्फेक्शन म्हणतो, तर अशा वेळेला मला वाटतं असे घरगुती उपाय जरी आपण केले तर बऱ्यापैकी आम्ही बघितले की त्या पक्ष्यांमध्ये रिझल्ट आपल्याला मिळतात.
1: जसं आपण माणसांच्या बाबतीत करतो, त्यांना जर खोकला सर्दी झाली तर आपण घरच्या घरी हे उपाय करू शकतो.
0: येस, अगदी मी तुम्ही जर म्हणाला तसंच, म्हणजे जे माणसाची जे काही समजा जी लक्षणं आहेत, साधारण जसं आपल्या हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त रेस्पायरेटरी प्रॉब्लेम येतात श्वासाची, तर कोंबड्यांमध्ये सुद्धा हे आजार तेव्हाच जास्त येतात. जसं पावसाळ्यामध्ये माणसांना संडास लागण्याचे जास्त चान्स आहेत, तसं कोंबड्यांमध्ये सुद्धा संडासचे प्रॉब्लेम तुम्हाला पावसाळ्यात येतात. तर सीझननुसार इथं सुद्धा आजार बदलतात, त्यामुळे सीझननुसार तुम्हाला त्यांचं जे ट्रीटमेंट आहे किंवा त्यांना जे काळजी घेणं ते तुम्हाला बदलावी लागेल.
1: म्हणजेच व्यावसायिक म्हणून तुम्हाला या सगळ्या बाबतींकडे लक्ष तेवढंच गांभीर्याने महत्त्वाचं आहे. आणि मग यावरून एक असा प्रश्न आहे की कुक्कुटपालन प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे, तर मग हे आपल्या जैवसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्यामुळे हे आपल्याला कुठे मिळेल आमच्या कास्तकार बांधवांना? हो,
0: हा पण खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण मी बऱ्याच वेळा बघितलं की बरेचसे कास्तकार बंधू आहेत किंवा बरेचसे लोक आहेत, आणि खास करून आता जो हा तरुण वर्ग येतोय, तर हा तरुण वर्ग इंटरनेट म्हणा
1: सोशल मीडियावरनं
0: ते माहिती घेतात, आणि सोशल मीडियावरच्या माहितीवरनं मग ते व्यवसायामध्ये ह्या उडी घेतात. आणि मग हे जे आता जे काही बारकावे आपण बोललो ते हे बारकावे त्यांना माहिती नसतात, आणि हे बारकावे माहीत नसल्यामुळे काय होतं की अनेकदा मग त्यांना कुठल्या तरी समस्येला पुढे जावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि मग त्यांना व्यवसायामध्ये नुकसानीला भर पडावं लागतं. तर अशा वेळी मी माझं सांगणं असतं की जर तुम्ही या कुक्कुटपालनाचा असू द्या किंवा कुठल्याही इतर व्यवसायाचा असो लाईव्ह स्टॉकच्या, तर तुम्ही एक छोटंसं प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आणि ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला लसीकरण म्हणे, ब्रॉयलर, कॉकरेल ही सगळी इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळते. आणि असं प्रशिक्षण लकीली आपल्या भागात म्हणजे नागपूरमध्ये, या ठिकाणी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय जे आहे ते हे प्रशिक्षण अशा प्रकारचं घेत असतं. जसं आता सांगायचं तर पुढचं प्रशिक्षण आमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये 26 तारखेला महाविद्यालयाने प्रायोजित केलेलं आहे. तर दर 2 महिन्याला एकदा हे प्रशिक्षण देतो, आणि हे प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला इत्यंभूत माहिती, जैवसुरक्षा, खाद्य, कोंबड्या सगळी माहिती आम्ही देत असतो.
1: नक्कीच. तर या प्रशिक्षणाचा आमचे श्रोते नक्कीच वापर करून घेतील. सर, एक शेवटचा प्रश्न असा जे साधारण माणसांमध्ये पसरलेला आहे की जे काही वॅक्सिनेशन होतात किंवा आपण जे लसीकरण करतो ते झाल्यावर, जसं चिकन खाणारे जे लोक आहेत त्यांना हा संभ्रम आहे की त्याच्यामुळे आपल्या शरीरावर, माणसाच्या प्रकृतीवर आजार, याबाबत आपण काय सांगाल
0: तुम्ही? हा जो प्रश्न, कारण जनसामान्यांमध्ये हा फार मोठा गैरसमज आहे की कोंबड्यांमधले कुठलेही आजार हे आजच्या घडीला तरी कुठलाही आजार असा माणसामध्ये झालेला आहे असं काही दिसून आलेलं नाही. त्यामुळे आम्ही म्हणत असतो की जर तुम्ही लसीकरण आणि हे जर सगळं व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित जर तुम्ही त्या कोंबड्यांचं पालन पोषण केलं, तर ह्या कोंबड्या आपण खाल्ल्या तर त्याच्यापासून माणसाला तरी आणखीन कुठला आजार होतोय असं दिसून आलेलं नाहीये. आणि आपली जी भारतीय पद्धत आहे, आपण शक्यतोवर जे आहे हे उकडून म्हणा किंवा बॉईल करून आपण चिकन असो, कांडे असो, हे खातो. त्यामुळं त्याच्यामध्ये समजा या उपरांत काही त्यामध्ये काही इन्फेक्शन असेल असं आपण समजू, तर हे सगळे बॅक्टेरिया, व्हायरस सगळे त्यामध्ये जीवाणू त्यातच मरून जातात. त्यामुळं आपल्या जी खाण्याची जी पद्धत आहे, त्यामुळं आपल्याला तरी आटलेस आजच्या घडीला तरी काळजी करण्याची गरज नाही.
1: म्हणजे याच्यात एकच प्रश्न असा की जी वॅक्सिनेशन आपण या कोंबड्यांना देतो, तर त्या वॅक्सिनेशनचा काही प्रभाव आपल्या शरीरावर पडतं का?
0: नाही. बिलकुल, आपण जे वॅक्सिनेशन करतो ते ह्या वॅक्सिनेशनमुळं आपल्या माणसाच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा याचा निगेटिव्ह इफेक्ट असा कुठलाच नाही आहे. उलट हे पक्ष्यांचं प्रोटेक्शन करतं, पण तसे पक्षी, वॅक्सिन केलेले पक्षी आपण जर खाल्ले त्याच्यामुळं आपल्या माणसाला कुठेतरी अजून कुठल्याही प्रकारचा आजार होतो असं काही दिसून आलेलं नाही आहे.
1: तर एकूणच जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील हा जो उत्तम पर्याय जो आपण आता याविषयी कदम साहेब आपण इथे माहिती दिली, ही माहिती नक्कीच आमच्या कास्तकार बांधवांना उपयोगाची ठरेल. ती या माहितीचा उत्तमभूत चांगला उपयोग आपल्या व्यवसायात करतील अशी आशा करतो. आपण इथे आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.

0: अच्छा
1: मुक्काम बिना संगम तालुका कामठी जिल्हा नागपूर।
0: अच्छा अच्छा सचिन जी, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। सचिन जी आपण काय व्यवसाय करता, आपल्याकडे शेती आहे की व्यवसाय काय करता आपण?
1: सर माझ्याकडे डेअरी फार्मिंगचा व्यवसाय आहे।
0: अच्छा डेअरी फार्मिंग, तर त्याबद्दल थोडं सांगा, या फार्मिंगकडे कसे काय वळला तुम्ही आणि तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय?
1: सर माझं शिक्षण झालंय इंजिनिअरिंग मध्ये झालंय माझं शिक्षण।
0: अच्छा तुमचं इंजिनिअरिंग मध्ये झाल्यावर तुम्ही डेअरी फार्मिंग कडे कसे काय वळला त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा।
1: डेअरी फार्मिंग कर वळण्याचे एकच कारण होतं, मला व्यवसायामध्ये यायचं होतं आणि आपल्याकडे ऑलरेडी शेती होती आणि लहानपणापासून आपण जनावर किंवा शेतीबद्दल माहिती होती आपल्याकडे, तर यामध्येच अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल, यातूनच कसं उत्पन्न रोजगार अधिक करता येईल आपल्याला, याकडे जास्त लक्ष होतं सर आपलं, त्यामुळे आपण या क्षेत्र निवडण्यात आलं।
0: अच्छा अच्छा, आता तुमच्याकडे शेती आहे म्हणता, तर किती एकर शेती आहे तुमच्याकडे?
1: आमच्याकडे सर 8 एकर शेती आहे।
0: आणि कोणतं मुख्य पीक म्हणून काय घेता तुम्ही?
1: कापूस होते आणि वाचलेल्या क्षेत्रामध्ये आपण जनावरांसाठी चाऱ्याची लागवड करतो सर, चाऱ्यामध्ये विशेषतः मका ज्वारी ह्या इत्यादी प्रकारे होते सर।
0: अच्छा तुमचा व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय असल्यामुळे तुमच्याकडे मग पशुधन किती आहे?
1: सर आमच्याकडे 35 गायी आहे आणि 5 म्हशी आहे।
0: अच्छा
1: एवढ्या सगळ्या जनावरांमध्ये आपल्याला 325 लिटर पर्यंत दूध होते।
0: या व्यवसायाला सुरू करून किती वर्ष झाले तुम्हाला?
1: मला या व्यवसायात जवळपास 7 वर्ष झाली।
0: तर सुरुवातीला किती पशुधन होतं तुमच्याकडे?
1: सुरुवातीला मी 2 गायी पासून सुरुवात केली सर।
0: अच्छा
1: अगोदर मी 2 गायी घेतल्या, तर त्यानंतर मग हळूहळू ते वाढत गेलं।
0: अच्छा तर कोणत्या जातीच्या गायी आहेत तुमच्याकडे?
1: आमच्याकडे गायवाल, जर्सी, याच्या मुर्रा जातीच्या म्हशी।
0: अच्छा आता मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 300 च्या वर लिटरचं दर दिवशी तुम्हाला त्याचं उत्पादन मिळतं बरोबर?
1: हो सर हो।
0: दुधाचं, तर मग आता तुम्ही सांगितलं तुमचं डेअरी फार्मिंग आहे, तर स्वतःच तुमचं डेअरी आहे की तुम्ही लोकांना पण विक?
1: नाही सर आमचं दूध इथं डेअरीला जाते, आपल्या इथं कलेक्शन संकलन केंद्र आहे।
0: हा हा
1: तिथे आपलं दूध जाते।
0: अच्छा तर म्हणजे तुम्ही मग स्वतः नाही विकत, तुम्ही फक्त डेअरीला नेऊन देऊन देता आणि तुम्ही त्याच्यातच आपलं उत्पादन मिळवता बरोबर?
1: हो सर हो।
0: गावातच आहे की बाहेर आहे ते?
1: गावात, आपल्या डेअरी फार्म पासून डेअरी आपली 1 किलोमीटरच्या आतमध्ये।
0: अच्छा तर तुम्ही तुमच्या डेअरीवरती काही वस्तूंवर प्रक्रिया वगैरे करून काम नाही करत का?
1: नाही सर सध्या नाही आहे। सध्या
0: नाही,
1: सध्या पशूंवर मॅनेजमेंट कसं प्रकारे होईल म्हणजे नेमकं आमचं दूध निर्मितीवरच जास्त लक्ष आहे।
0: अच्छा आता तुमच्याकडे जे काही पशुधन आहे त्याच्यासाठी गोठा बांधणी केली असेल तुम्ही?
1: हो सर।
0: तर ते कुठे केली आहे आणि किती त्याला खर्च लागला थोडं सविस्तर सांगा।
1: सर गोठा बांधणी केली हे आम्ही थोडं जुन्या पद्धतीनेच केली आहे, त्यांना फारसा खर्च नाही आला।
0: अच्छा
1: पण जे आमचं समोरचं नेक्स्ट लेवलचं मॅनेजमेंट आहे ते मुक्त गोठा पद्धतीचे आहे।
0: मुक्त गोठा पद्धती,
1: त्याच्यामुळे त्याला जास्त खर्च येत नाही।
0: तुमचा गोठा आहे तो कुठे आहे, तुमच्या शेतीवर आहे की तुमच्या आणखी कुठे जागा आहे तिथे आहे?
1: आमचा गोठा सर आमच्या शेतीवर आहे, जिथे आमचे शेत आहे।
0: अच्छा मग या गोठ्याचं संगोपन आणि त्याची देखरेख करायसाठी तुम्ही स्वतः तिथे राहता की काही मजूर वर्ग ठेवलेला
1: आहे? हा सर माझ्याकडे 2 मजूर आहेत, मी आणि माझा परिवार असे सगळे मिळून तो गोठा सांभाळत।
0: अच्छा अच्छा तर हे मजूर जे आहेत ते पूर्ण हंगामासाठी राहतात म्हणजे पूर्ण वर्षभर असतात ते?
1: वर्षभरासाठी।
0: तर या गोठ्याच्या मध्ये जे काही पशुधन आहे आपल्याकडे त्याची स्वच्छता कशी काय राखतात, साफसफाई याबद्दल थोडं सांगा।
1: सर आता मॅनेजमेंटचा विचार केला तर स्वच्छता खूप मोठ्या जास्त लक्ष देऊन करावी लागते, त्यासाठी आम्ही मुक्त गोठा पद्धत हे जे अवलंबली आहे त्याच्यामध्ये सर काय होते आपण सर्व जनावर मोकळे करून ठेवतो। हा तर ते आपल्या मन मोकळेपणाने आपल्या दिलेल्या क्षेत्रामध्ये वावरतात, त्यामुळे ते स्वतःला स्वच्छ ठेवतात सर।
0: स्वतःला स्वच्छ ठेवतात, अरे वा छान छान।
1: हा त्याच्यामुळे आमच्या जे माणसाच्या लागणारी मेहनत आहे लागणारा वेळ आहे ते सगळं त्यामुळे शिल्लक वाचते सर, तेवढी मेहनत घ्या नाही लागत।
0: अच्छा या गोठ्यामध्ये मग स्वच्छतेवर इतकं लक्ष देता, सोबतच मग यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता, मग लसीकरण वगैरे बरोबर करता तुम्ही?
1: हा सर सगळं आमचं टाइम टेबल नुसार दर 3 महिन्यांनी त्यांना जंतनाशक झालं किंवा हर 6-6 महिन्यांनी FMD लसीकरण झालं, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो
0: म्हणजे डॉक्टरांना भेटी वगैरे देत असतात।
1: हा हा बरोबर।
0: अच्छा तुम्ही

0: त्यांना खाद्यान्न म्हणून चारा व्यवस्थापन कसं केलं आणि कोणकोणत्या पिकांची लागवड केली आहे, किती एकरवर केली आहे याबद्दल सांगा.
1: हा सर, आमच्याकडे हिरव्या चाऱ्यामध्ये नेपियर आहे सर, मका आहे, मेगा स्वीट नावाची एक अडवंटा कंपनीचं ज्वारी आहे, हे सगळं आमचं 3.5 एकर मध्ये आहे सर.
0: अच्छा, 3.5 एकर.
1: त्याच्यामधून आपल्याला जनावरांना लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याची पूर्णता होऊन जाते आणि वारलेला चारा आम्ही बाहेरून मागवतो. पशु खाद्यामध्ये आम्ही पॅलेटचा उपयोग करतो.
0: अच्छा, आता एक सांगा की तुम्ही मग याचा आता जे काही गोमूत्र शेणखत आहे याचा काही वापर करता का शेतीमध्ये तुम्ही?
1: हा, शेतीमध्ये जे आमचं हिरव्या चाराला लागणारा जे खत आहे ते बाहेरून आम्ही केमिकल फर्टिलायझर नाही वापरत, हे सगळं शेणखतावरच आम्ही. आणि मेन म्हणजे आपल्याकडे सर 2 एकर मध्ये सीताफळाची बाग आहे.
0: अच्छा अच्छा.
1: हा, त्या बागेसाठी आम्ही शेणखताचा वापर करतो.
0: अच्छा, रासायनिक खतांचा वापर न करता तुम्ही शेणखताचा आणि गोमूत्राचा वापर करता, म्हणजे त्याच्याने मग चांगली पिकांची उत्पादकता वाढत असेल. अच्छा, तुम्ही सांगितलं 300 लिटरचं उत्पादन म्हणजे दुधाचं उत्पादन तुम्हाला होत असतं, खर्च वजा करता तुम्हाला नफ्याचा काय दर येतो दर महिन्याला म्हणा किंवा मग एका वर्षाचा जर विचार केला तर?
1: सर, व्यवसाय म्हटला की नफा आणि तोटा चालूच असतो, तरी आम्हाला जवळपास 60-65% हा खर्च असतो आणि 30-35% म्हणजे शिल्लक वाचतो.
0: अच्छा अच्छा अच्छा. आता एक सांगा, उत्पादन घेता व्यवसाय करता याबद्दल काही मार्गदर्शन तुम्ही कोणाकडून घेतलंय का त्याबद्दल सांगा?
1: मार्गदर्शनाखाली सर आम्ही हा मुक्त गोठा सुरू केलाय. लांडगे सर आहेत सर, त्याच्यानंतर आपले बिकाने सर आहेत जे पशु विस्तार शिक्षण अधिकारी होते, त्यांच्याकडून. आणि आपले एक सचिन संगपाल म्हणून एक सर आहेत आपले एनपीडीबीचे, त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.
0: मार्गदर्शन, त्यांच्याच मार्गदर्शनावर तुम्ही हा व्यवसाय समोर वाढवत आहात बरोबर?
1: वाढवत
0: आहे. अच्छा, आता मग आणखी काही उपक्रम तुम्ही करता का की काही जे काही आता नवी डेअरी फार्मर्स म्हणा किंवा शेतकरी तुमच्याकडे येत असतील तर अशा बद्दल काही उपक्रम ठेवता का तुम्ही की त्यांना काही मार्गदर्शन देणं वगैरे याबद्दल सांगा थोडं?
1: हो सर, आपल्याकडे मायक्रो ट्रेनिंग सेंटर असा उपक्रम चालू असते.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये जसे आपले एरियातले दूध संघांना जे शेतकरी दूध टाकतात ते जर बॅच करून असे एकत्रित आपले इथं गोळा झाले तर आपण त्यांना दिवसभराचं एक ट्रेनिंग सेशन चालवतो. त्याच्यामध्ये सगळ्या ज्या ज्या गोष्टीची गरज असते त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो. जसं आपलं चारा व्यवस्थापन झालं, पशुखाद्याचं व्यवस्थापन झालं, मुक्त गोठ्याबद्दल माहिती झाली, मिल्किंग मशीनचा वापर कसा केला पाहिजे गोठ्यामध्ये.
0: अच्छा.
1: हा, ह्या सगळ्या गोष्टीचे आपण सर त्यांना
0: ट्रेनिंग देतात. मग याच्यासाठी काही चार्ज करता तुम्ही की ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट काय आहे
1: ते? आता सध्या तो आपला मापसू आणि एनडीडीबी ह्या तिघाईच्या संयुक्त मानाने एक सध्या उपक्रम चालू आहे तो.
0: अच्छा.
1: हा, त्याच्या अंतर्गत सध्या आता शेतकऱ्यांना ते फ्री मध्ये मिळत आहे. हा, पण तो जास्त दिवसापर्यंत फ्री नसणार आहे, मार्च बहुतेक तेव्हापर्यंत आहे तो फ्री.
0: मार्च पर्यंत म्हणजे जर कोणा आपल्या शेतकरी बांधवांना किंवा कास्तकार बांधवांना जे डेअरी फार्मिंग करू इच्छितात त्यांनी या ट्रेनिंगचा लाभ घेता येईल म्हणजे मार्च पर्यंत
1: घेता येईल
0: फ्री ऑफ कॉस्ट.
1: फ्री
0: तर हा एक दिवसीय असतो की काय?
1: एक दिवसीय असतो सर.
0: एक दिवसीय असतो. अच्छा, तुमच्याकडे जे काही आता दूध संकलन करायच्या काही मशीन्स वगैरे तुम्ही घेतले असाल त्याबद्दल सांगा, किती कॉस्ट पडला आणि काय त्याचं फायदा काय होतो?
1: हा सर, दूध संकलन होतं सर आपल्याकडे, जवळपास चिलिंग सेंटर आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये जवळपास दर दिवशी 2000 लिटर पर्यंत दूध संकलन होतं. हे सगळं संकलन केलेलं दूध 4 डिग्री पर्यंत थंड करून आपण मदर डेअरीला देतो सर.
0: अच्छा, म्हणजे दुसरीकडे तुम्ही विकता. हा, आता एक सांगा, या चिलिंग सेंटर्स सोबतच आणखी काही आहे का तुमच्याकडे मशीनरीज ज्याच्यामुळे तुम्ही दुधाचं संकलन करता, दूध काढता वगैरे त्याबद्दल सांगा?
1: संकलन करण्यासाठी जे फॅट SNF चेक करायची मशीन असते बस तेवढंच, मग बाकी इतर काही नाही.
0: बाकी काही नाही. ओके, आता समोर भविष्यात तुम्हाला तुमच्या काय योजना आहेत, तुम्हाला या व्यवसायात आणखी काय काय करायचं आहे त्याबद्दल थोडं सांगा.
1: हा सर, भविष्यामध्ये चांगल्या जातीच्या गायी आपल्या गोठ्यात तयार करून दूध वाढवण्याचा संकल्प आहे सर. आणि हे जे उत्पादन झालेलं दूध आहे याचं स्वतः प्रोसेसिंग करून मार्केटात विकणे हा एक संकल्प आहे सर.
0: बरोबर बरोबर, छान. कारण जर आपण दुधाचं इतकं उत्पादन घेतोय तर आपण त्याच्यावर प्रक्रिया काही केलं तर त्याच्यावरून नवीन एक व्यवसाय आणि त्याला त्या मालाला भावही छान मिळत असेल. हा, म्हणजे जर घरीच आपलं लोणी तूप या सगळ्या गोष्टी तयार केल्या पनीर तर आपल्याला छान भाव मिळू शकतो. बरोबर, तर याबद्दल काही ट्रेनिंग वगैरे घेण्याचा विचार आहे तुमचा?
1: हो सर, याबद्दल ट्रेनिंग घ्यायचा विचार राहील आपला.
0: अच्छा, तुम्हाला मग तुम्ही हे जे काही दुधाचं उत्पादन घेता याला काय भाव आहे, तुम्हाला काय लिटर प्रमाणे तुम्ही विकता?
1: हा, सध्या आपल्याकडे जे दूध तयार होते त्याला फॅट एसएमनुसार भाव मिळतो, तर सध्या आपला भाव 38-38 रुपयापर्यंत जातो सर गाई.
0: अच्छा अच्छा, छान छान. आणि गाई मशीनचं सेमच आहे की वेगवेगळं?
1: नाही, मशीनचं वेगळं आहे, मशीनचा जवळपास 55-56 रुपयापर्यंत जातो.
0: अच्छा अच्छा, छान छान. तर सचिन चिकनकरजी, खरंच खूप छान माहिती तुम्ही तुमच्या या व्यवसायाबद्दल दिली. नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद सर.
0: कास्तकार बंधूंनो, आताच आपण शेताच्या बांधावर ह्या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर, तहसील कामठी, जिल्हा नागपूर यांच्या डेअरी फार्मिंग या व्यवसायावर आधारित निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तर मंडळी, आजच्या आपल्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया नवीन विषयासह माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात. तोपर्यंत निहास लोखंडेला द्या रजा, शुभरात्री. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, निवेदन होतं निहास लोखंडे यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती होती.
2: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचे महत्व, आणि संध्याकाळी 7:30 ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम किसनवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा श्रोते हो, आता मला कांचन सामंतला निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:00 ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
5: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
6: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: अमृत कलश.
6: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
5: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
6: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
7: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
8: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
6: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्ष

0: रिपीट करतील
1: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
0: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
0: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: प्रायोजक
3: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू, राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश। भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-3 धावांवर घोषित, श्रीलंकेच्या दिवसअखेर 2-8 धावा। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेतल्या 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे। रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बाळांवर उपचार सुरू होते। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे। विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे। महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत। बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात। पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार आहे। या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा, तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे। भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं. ते सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची क्रेमलिन इथं भेट घेतली. भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीत त्यांनी पुतीन यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश आणि शुभेच्छा सुपूर्द केल्या. व्यापार, ऊर्जा, खतं आणि आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांमधलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं असून द्विपक्षीय बैठकीचं फलित सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत येत्या 2 महिन्यात आपल्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करणार असून विदेशी कंपन्यांच्या गरजेनुसार नवे नियमही लागू करणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानमधल्या टोकियो इथं सांगितलं. गोयल सध्या भारतीय उद्योजकांच्या 200+ व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी 2 मोठ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. यातली एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर उपकरण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहे, तर दुसरी कंपनी ऑटोमोबाईल सुट्ट्या भागांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपन्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या योग्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जपानी कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. व्यावसायिकांमध्ये सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, पोलाद, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिकेकडून आज रात्री जाहीर होणाऱ्या संभाव्य नव्या निर्बंधांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. अमेरिका जर निर्बंध वाढवणार असेल तर इराण त्याला तीव्र विरोध करेल, असंही बघाई म्हणाले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणनं युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझचा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये अमेरिकेनं सागरी नाकेबंदी उठवावी, या भागातून आपलं लष्कर मागं घ्यावं आणि संघर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत इराणनं ओमानसोबत स्वतंत्र चर्चाही केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मीन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मीन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या 2ऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 2ऱ्या दिवसाखेर भारताची स्थिती मजबूत झाली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या, तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावांची खेळी केली. त्यामुळं भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद केले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8 अशी झाली आहे. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. हंगेरीच्या नागी काणिजा इथं झालेल्या कणिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशनं जर्मनीच्या वादिम पेट्रोस विस्कीचा पराभव केला आणि स्पर्धेत 7 गुण मिळवले. अंतिम फेरीनंतर इस्रायलचा ओर ब्रॉन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई ओलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमण हे 3 खेळाडूही प्रत्येकी 7 गुणांसह अव्वल स्थानावर होते. यामुळे या खेळाडूंमध्ये टाय झाला होता. मात्र सरस टायब्रेक गुणांच्या जोरावर प्रणेशनं या सर्वांना मागं टाकून विजेतेपद पटकावलं. हंगेरीमधल्या स्थानिक वेळेनुसार काल रविवारी या स्पर्धेची 9वी आणि

0: अंतिम फेरी झाली. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्या त्या देशातल्या तळागाळातल्या लोकांशी संवाद वाढवून स्थानिक समुदायांशी भारताचे संबंध अधिक दृढ करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2025 तुकडीतल्या 50 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रभावी संवादाचा वापर करून भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यावर भर दिला. भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य जगासमोर मांडून देशाला जागतिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसाखेर 2-8 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता ऐकूया लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात ऐकूया सोमा बाबू पुजारी यांनी सादर केलेली धनगरी ओवी.
2: सुंबागरा नुया मांडारा, सुंबागरा नुया मांडारा.

Viva la

0: पहिल्या सत्ययोगाला
1: आणि घडलेला प्रकार असायला आणि त्याच दरम्यान आणि कैलासाच्या गादीला
0: भोळा देव लागला शंकर राज्य करायला
1: आणि हे भोळा देव शंकर आणि त्याची राणी पार्वती मृगा
0: राज करीत होती कैलासाला
1: आणि त्या वेळाला
0: श्री शंकराचा नेम कुठला
1: असायला
0: नित्य नियमाने सखाच्या पाऱ्याला
1: आणि अंघोळ चौळ करून संध्या चौळ करून निघून जात होता कुठल्या जाग्याला
0: पशु पक्ष्याला गो ब्राह्मणाला
1: अन्न लागलं अन्न जात होता घालायला
0: भोजनाला घालायला भोजनाला

0: खायच्या पारी
1: आणि तुम्ही बर का अंघोळ चौळे करून जा
0: नित्रेमान 12 वाजता
1: येथाय बर का
0: तुम्ही कुठल्या कामाला जाता
1: असं पार्वती लागले होते विचारायला
0: देवा काय म्हणतोय पार्वतीला आपल्या
1: काय लागलं होतं बर का बोलायला
0: पार्वते मी म्हणला जगाचा देव
1: आहे बर का
0: पशु पक्ष्याला किड्या मुंग्याला
1: आणि सर्वांना भोजनाला घातल्याशिवाय बर
0: मला जेवायला परवानगी नसायला
1: असं लागला होता बर का बोलायला
0: तर त्या टाइमला पार्वतीनं विचार
1: केला म्हणाला
0: आता विचार केला वा म्हणाला विचार केला वा म्हणाला
2: विचार केला वा म्हणाला विचार केला या म्हणाला
0: आजच्या गामा गया दिवसाला आजच्या गामा गया दिवसाला पार्वतीने काय केलं बापू
1: आणि विचार केला म्हणाला
0: आता देव सगळ्याला जेवायला कसा घालतो
1: बघायचं आहे बर का मला
0: म्हणून त्या टाइमला पार्वतीनं
1: आणि काय केलं होतं त्या वेळाला
0: आपल्या घरवाडीला
1: आणि एक कुकवाचा करंट घ्यायला
0: आणि त्या 12 मुंग्या गोळा करून
1: घालायला
0: आणि झाकून ठेवायला
1: आणि ठेवलं होतं एका दिवळीला
0: आणि त्या टाइमला कुठला प्रकार झाला
1: आणि त्याच वेळेला भोळा देवशंकर निघून यायला
0: देवा आलाय

0: देवा तुम्ही सगळ्याला जेवण खाणं घातला
1: हो हो भोजनाला घालून आलो बरं का
0: देव शंकर काय म्हणतोय राणीला
1: काय लागला होता बोलायला
0: राणे
1: हो हो
0: माझा नित्तीचा क्रमच आहे
1: आई बरं का नित्तीने म्हणत चालू असणार बरं का या जागेला
0: तर त्या टाइमाला देवाच्या राणीनं पार्वतीनं
1: काय लागली होती बरं का बोलायला आणि आपल्या तिरुपती देवाला
0: देवा कोण तर चुकला असेल बघा जगा दुनव्यात
1: असे लागली होती बरं का विचारायला
0: तर त्या टाइमाला देव म्हणतो पार्वतीला
1: काय लागला होता बरं का सांगायला
0: कोणा नाही चुकणारा कोणा नाही।

0: सगळ्याला जेवायला घातला होय, तर मला या कुकवाच्या कर्णात मी मुंग्या कुंडून घातल्या
1: असं पार्वती लागली होती दाखवायला,
0: तर त्या टाइमला देव काय म्हणतोय राणीला
1: काय लागला होता बोलायला, कुकवाच करंडाच तोफान काढायला,
0: तोफान तेवढं काढून बघ म्हणजे तुला कळेल
1: त्याच वेळाला,
0: तर त्या टाइमला देवाच्या राणीला आता टोपानच वडा काढायला, टोपानच वडा काढायला,

0: ಚಕ್ರವೂತಿ ಗಾಡ್ಲ ಚಕ್ರವೂತಿ ಗಾಡ್ಲ
1: ಚಕ್ರವೂತಿ ಗಾಡ್ಲ ಚಕ್ರವೂತಿ ಗಾಡ್ಲ
0: ಧೋರ್ ದೇವಾನ ಸಾಂಗಿತ್ಲ ಪಾರ್ವತಿಲಾ ರಾಣೆ
2: आणि ते कर्णाचं टोपण उघडून बघ म्हणजे कळेल तुला.
0: फार त्या टाइमला देवाच्या राणीने कुकवाचा करण उघडला
2: आणि त्याच वेळेला त्या कर्णामध्ये साखर होती. त्या वेळेला
0: मुंग्या साखर लागल्यात खायला,
2: ते पार्वती लागले होते बघायला.
0: अन्य तीर्ण देवा म्हणला तुझ्या विना जगात
2: कोणी नाही बरी का,
0: तुमच्या सारखं मोठ कोण
2: नाही बरी का.
0: आता कोण नाही वन चला कोण नाही.

0: राणे माझ्या परास अनेक जण थोर आहे.
1: बरे का
0: अधिक गाचा उद्गार
1: माझ्यापेक्षा थोर असायला
0: अधिक हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर त्या टाइमाला श्री शंकराला असं बोलताना
1: त्याच वेळेला पार्वती मनाचा विचार करत होती त्या जागेला.
0: देवा तो कोण अधिक आहे तो
1: तू मला दाखवला पाहिजे या वेळेला
0: असं म्हणताना हा देवाच्या राणीनं श्री शंकरानं शंकर काय म्हणतो
1: आपल्या तर राणीला
0: चल दावतो तुम्हाला
1: आणि मान्य उखंडाला
0: असं म्हणून त्या उभाय जोडीनं
1: काय केलेलं होत त्या वेळेला
0: आता नंदीव केला तयारा नंदीव केला तयारा
1: नंदीव केला.

0: श्री शंकराचा
1: आर्य शंकर पार्वतीचा आनंद निघून गेला बरं का मान्यव खंडाला
0: आणि आज समिंद्र दरव्याला
1: आणि दरव्याच्या काठाला
0: तर त्या थैमाला का श्री शंकरानं पार्वतीला
1: काय लागलं होतं ब्रिका सांगायला
0: तर तो स्वतःला काठाला उतरला नंदीवर बसला आणि नंदी पाण्यात त्यानं सोडला
1: आणि त्याच वेळाला
0: नंदी लागला बुडायला नंदी लागला बुडायला कोड पडाला कुणाला देवा।

0: और त्या टाइमला श्री शंकरना अधिकाला बोलून घेतलं अधिकाने देवाचा नंदी तरीवला
1: आणि त्या वेळेला
0: और त्या टाइमला पार्वती काय म्हणती अधिकाला
1: आणि काय लागली होती बर का बोलायला
0: तू जर खरा अधिक असतील तर इच्छिल माझ्या पोटाला म्हणून वचन दे मला
1: आणि त्याच वेळेला वचन दिलं होते त्या जाग्याला
0: हा समुद्र दरम्याला ध्वनी उठायला आणि आकाशवाणीनं सांगितलं
1: आणि त्या वेळेला
0: मी येतो तुझ्या योग्य वेळी वद्राला
1: आणि तुझ्या पोटाला
0: असं म्हणून वचन दिलं अधिकाने पार्वतीला
1: आणि ह्या देवाच्या राणीला
0: आता चुंबकार हनुमानाला चुंबकार हनुमानाला
2: हनुमानाला
0: कोल्हापूर जिल्ह्याला छत्रपती किल्ल्याला

0: मंगेश्वरा देवाला
1: आणि माझ्या गावाला मंगेश्वरा देवाला
0: साडे तीन रे गाता कमळा माझ्या गुरुला
1: साडे तीन रे गाता कमळा माझ्या गुरुला
0: तेच गुरु आम्हाला तेच गुरु

आताच आपण ऐकलात लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या वीएस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजतायत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शारदा रानडे यांनी गायलेलं बजरंग सरोदे यांचं हे भावगीत.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

रात्रीचे 8:43 झाली आहेत. ठीक 8:45 आपण ऐकणार आहोत समाचार संध्या. 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म या कार्यक्रमात सत्यनारायण शर्मा यांचं व्हायोलिन वादन ऐकलत. राग श्यामकल्याण आलाप, त्यांना तबला साथ केली होती भूषण परचुरे यांनी.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
3: एका मागून एक वाहन चालवा,
4: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
3: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
4: आपोआप प्रदूषण कमी कराल,
3: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
4: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात,
3: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।

0: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
2: प्रसार भारतीच्या बीएफ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए

आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया आरती अंकलेकर यांचं शास्त्रीय गायन राग जोग कंस. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत ओ सुधार बरपिया. द्रुतगत 3 तालात निबद्ध असून बोल आहेत पीरपराई. त्यानंतर राग केदार. बंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत कान्हारे नंदन नंदन. त्यांना तबला साथ केली आहे ओंकार गुलबडी यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे गोविंदराव पटवर्धन यांनी. तर आता ऐकूया विदुषी आरती अंकलेकर यांचं शास्त्रीय गायन. सुरुवातीला ऐकूया राग जोग कंस, त्यानंतर राग केदार.

AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी रात्रीचे 11:11 होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ येथे 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 26 आणि सांताक्रूझ येथे 25 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 78% आणि सांताक्रूझ येथे 82% नोंदवण्यात आली. पाऊस सरासरी सांताक्रूझ येथे 1.9 mm एवढा नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ असेल, तसंच पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:12 आणि 11 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात महालक्ष्मी अय्यर आणि श्रीधर फडके यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

राधा मंगेशकर, मकरंद सर देशमुख आणि सहकार्याने गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. भावधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात स्वप्नील बांदोडकर आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

सुदेश भोसले आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीधर फडके. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीसाठी 11:31 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित उल्हास बापट यांचं संतूरवादन. ऐकूया राग मारू बिहाग. मध्यलयगात रूपक तालात आणि द्रुतकात 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे जयेश रेगे यांनी. ऐकूया पंडित उल्हास बापट यांचं संतूरवादन राग मारू बिहाग.

0: नादप्रमय या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित उल्हास बापट यांचं संतुरवादन. आपण ऐकल्यात राग मारू बिहार. नादप्रमय हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजत आहे. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. वारस होऊ अभिमन्यूचे या कार्यक्रमालिकेचा भाग 8 आज आपण ऐकणार आहात. लेखिका अनुराधा गोडे, सादरकर्त्या नेहा खरे.
1: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस होऊ अभिमन्यूचे. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवार. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 8.
2: वारस होऊ अभिमन्यूचे.

0: उंच अशा पहाडातून ना झाडं उगवतात, ना गवत उगवतं, ना झुडपं उगवतात, पण केवळ तिथं बर्फ जमतं। ते प्रेतवस्त्रासारखं शुभ्र आणि मृत्यूसारखं थंडगार असतं। खळखळणारी सरिता जणू त्यांच्यासाठी अश्रू ढाळते।
1: मुश्को, द्रास, बटालिक, कारगिल हे असं वर्णन केल्यासारखं। अशा वातावरणात स्वातंत्र्यावर घाला येताच सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली। सारे विस्मयचकित झाले, सांगत होते, क्रोधानल

0: आणि शिवनेत्रीचा भस्म करू शके विश्व ही सगळे, की डमरूचा प्रलय ध्वनी मी संहाराचे नृत्य आगळे, रणचंडीची अपुरी तृष्णा वा दुर्गेचे विकट हास्य मी, यमगृहीचे मीच निमंत्रण स्मशानातला धूम लोट मी, मग अंतरीच्या ज्वालेने जर अग्नी दिला जगताला मी तर, थरथर कापे धरणी सागर स्थिरचर सारे कसला विस्मय।
1: अशांपैकीच एकाचं नाव 13 जम्मू अँड काश्मीर रायफल्सचे परमवीर चक्र विजेते रायफलमन संजय कुमार, विक्रम बात्रा आणि हे एकाच युनिटचे, यांनाही पॉईंट 4875 टॉप म्हणजेच माथा काबीज करताना दाखवलेल्या शौर्याबद्दल पुरस्कार देण्यात आला। स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच असं घडत होतं।
0: सहा भावंडातले संजय कुमार सर्वात धाकटे, त्यांचे काका 1965 युद्धात शहीद झाले, म्हणून लहान वयातच त्यांनी आर्मीत दाखल व्हायचं ठरवलं। त्यांचे दोघे मोठे भाऊ इंडो तिबेट बॉर्डर पोलीसमध्ये आहेत, तर हे इंडियन आर्मीत।
1: 4 जुलै 1999 .4875 दिशेने निघालेल्या भारतीय सेनेला पुढे सरकणं कठीण होत होतं। माथ्यावरच्या संगरमधून युनिव्हर्सल मशीन गन्स आग ओकत होत्या, त्या बंद पाडण्याची जबाबदारी संजय कुमारांनी स्वीकारली। वरून बरसणाऱ्या गोळ्यांची पर्वा न करता ते माथ्यावर पोहोचले। तिथल्या संगरमध्ये त्यांनी उडी मारली, तिथल्या 3 सैनिकांना त्यांनी हँड टू हँड फाईट करून मारलं। UMG बंद पडली, त्यांनाही जखमा झाल्या होत्या। तिकडे दुर्लक्ष करत ते दुसऱ्या संगरकडे वळले। तिथले घुसखोर संजय कुमारांना पाहूनच घाबरले, त्यांनी पळ काढला। त्याच UMG वर ताबा मिळवत त्यांनी पळणाऱ्या घुसखोरांवर मारा केली। पहिल्या बंद पडलेल्या UMG मुळे त्यांच्या साथीदारांना माथ्यावर पोहोचणं शक्य झालं होतं। आता फ्लॅट टॉप आपल्या ताब्यात आला।
0: आसिलता, तुला माहित आहे का की कारगिल थांबलं, ऑपरेशन विजय यशस्वी झालं। खूप दीर्घकाळ चाललेला हा संघर्ष देशात देशप्रेमाची नवी लहर तरंग उर्मी निर्माण करून गेला। IMA म्हणजेच इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून याचे कमांडंट लेफ्टनंट जनरल युवराज मेहता यांनी सांगितलं की जवळजवळ 8 ते 10% जास्त युवक अकॅडमीत दाखल झाले। स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त म्हणजे 803 एवढे युवक जेंटलमॅन कॅडेट म्हणून दाखल झाले।
1: आपल्या मुंबईत नोकरी व्यवसायाच्या असंख्य संधी, तरी सुद्धा कारगिल संघर्षानंतर आर्मीकडे युवकांचा ओढा वाढला। त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कॅप्टन वंजारी यांच्याशी आपण गप्पा मारूया। नमस्कार कॅप्टन साहेब, आपण एक ध्यास म्हणून सैन्य दलात युवकांनी जावं म्हणून काम करता, आपल्या अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन आतापर्यंत किती जणांनी आर्मीत प्रवेश घेतला?
2: 48 विद्यार्थी आहेत, त्यामध्ये जवळजवळ 48 विद्यार्थिनी आहेत, त्यातल्या जवळजवळ 7 विद्यार्थिनी या एफोर्स करता फ्लाइंग करता रेकमेंड झाल्या होत्या। हा एक छंद आहे, या छंदातूनच ही निर्मिती आहे, आणि आज मला कौतुक वाटतं की आपण बरेचसे महाराष्ट्रीयन मुलं मुली आज सेनादलाकडे आकर्षित झालेले आहेत। त्यांचा पेस्केल चांगला आहे, त्यांना मिळणारे बेनिफिट चांगले आहेत। आज जर आपण विचार केला तर आता व्हेरी रिसेंटली सुप्रीम कोर्ट जजमेंट आले मुलींच्या बाबतीमध्ये की शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणून त्यांना आतापर्यंत दिलं जात होतं, तर त्यांना सुद्धा परमनंट कमिशन द्यावं अशा रीतीचं सुप्रीम कोर्टाचे आदेश आलेले आहेत। त्यामुळे मुलींनी या क्षेत्राकडे बघताना जरूर चांगलं बघा, हे एक उत्तम क्षेत्र आहे। या क्षेत्रामध्ये आपण सैन्य दलाचा अधिकारी सुद्धा आपला जीवनसाथी निवडला तर जीवन आणखीन सुखी होतं, आणि बरेचशा माझ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं सेना दलाचे जीवनसाथी निवडलेत, अँड दे आर लिव्हिंग गुड हॅपी लाईफ आहे, मॅरिड लाईफ आहे। आणि एक क्षेत्र एक म्हणजे जरूर मला असं मनास सांगावंसं वाटेल की ते मुलींना आणि मुलांना एक सिक्युअर करिअर आहे, उत्तम पगार आहे, उत्तम सुविधा आहेत।
1: सर, आज कित्येक हजार सैन्य अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत।
2: बेसिकली सेना दलाविषयी आपण अनभिज्ञच आहे महाराष्ट्रामध्ये। सेनादल सगळ्या संस्था आहे महाराष्ट्रात आहेत, NDA, त्याचप्रमाणे आमचं मेडिकल कॉलेज, CME दापोडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किंवा आणि शिवाजी नेव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे सगळं महाराष्ट्रामध्ये आहे। पण महाराष्ट्र प्रोग्रेशन तिथे दिसत नव्हता, पण आज ती परिस्थिती बदलली आहे। तर जवळजवळ 1932 ही जी IMA निघाली, त्यातून जेवढे म्हणून कमिशन ऑफिसर झाले त्या जवळजवळ 750 का 766 फक्त ऑफिसर शहीद झालेले आहेत। म्हणजे असं की नाही की सेना दलात म्हणजे मरण येतं। आता आपल्या अकॅडमीतून दरवर्षी 30-35 विद्यार्थी 50 एकदा तर मजल 56 झाले कारगिल वॉर नंतर। म्हणजे डेफिनेटली की मुलं किंवा मुली आज सेना दलामध्ये। आज मी साधंच उदाहरण दिलं की 1995 साली माझी एक विद्यार्थिनी गेली, आज आता ह्या जानेवारी महिन्यामध्ये 5 मुलं रेकमेंड झाल्यात. इंडियामध्ये आज 4 मुलं सिलेक्ट झाल्यात या महिन्यामध्ये. म्हणजे पीपल आर गोईंग बिकॉज इट इज वन ऑफ द सिक्युअर्ड करिअर आहे. त्यांचं सॅलरी स्ट्रक्चर पाहा, त्यांना मिळणारे बेनिफिट पाहिले आणि एक सिक्युअर्ड करिअर म्हणून पाहिलं तर नथिंग टू बीट दिस करिअर. आता विद्यार्थ्यांना किंवा पालकांना युद्धाची म्हणून अशी भीती वाटत नाही. मरण येतं तर कुठे येतं? ही सायकोलॉजी डेफिनेटली डेव्हलप झालेली आहे. आणि सेना दलामध्ये असलेल्या आकर्षक संधी यांचं मार्गदर्शन शाळेपासून जर झालं तर आणखीन विद्यार्थ्यांना फायदा होईल, यात काही शंकाच नाही आहे. आता आपल्याही गरजेमुळे असतो, मी ज्यावेळेस तरुण होतो त्यावेळेस पालकांना वाटायचं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा का डॉक्टर व्हावा. मी ज्यावेळेस मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो, माझा थोरला मी मेडिकल कॉलेजमध्ये गेला, तो काळ असा होता की इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज इथे ऍडमिशन मिळाली की मुलींच्या आईवडील चक्का टाकायचे. आज ती परिस्थिती नाही आहे. मी ज्यावेळेस इंजिनियर झालो त्यावेळेस 460 इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट व्हायचे. आज जवळजवळ 58,000 इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स होत आहे. ही जी सायकोलॉजी होती की इंजिनियर झाला किंवा डॉक्टर झाला म्हणजे नोकरी पक्की झाली, मुलीला 2 वेळचं जेवण मिळेल, आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट देर आर सो मेनी अव्हेन्यूज आर ओपन फॉर विद्यार्थ्यांना. सेनादल हे एक अव्हेन्यू आहे, त्याचप्रमाणे पुष्कळ अव्हेन्यूज आहेत. आर्ट, सायन्स, कॉमर्स प्रत्येक फील्डमध्ये आज एक सिक्युअर करीची संधी उपलब्ध आहे. पण त्याचा जर विचार केला गेला तर सेनादलामध्ये जर आपण गेलो आपल्याला डॉक्टर फ्री ऑफ कॉस्ट बनता येतं, इंजिनियर फ्री ऑफ कॉस्ट बनता येतं, पायलट फ्री ऑफ कॉस्ट बनता येतं आणि ऑफिसरही फ्री ऑफ कॉस्ट बनता येतं. हे सगळे जे ऑफिसर्स असतात सरकार जवळ या कोर्सेसमध्ये 4 वर्ष, 4.5 वर्ष आणि 5 वर्षाचे कोर्सेस आहेत. या कोर्सेसमध्ये सरकार प्रत्येक कॅडेटमध्ये 18 ते 20 लाख खर्च करतं आणि त्यांना ऑफिसर बनवतं. मला सांग या सिव्हिल लाईफमध्ये किंवा इतर आपल्या खाजगी जीवनामध्ये एवढे पैसे खर्च करून एक सिक्युअर करिअर कोणी देतं का आपल्याला? आज पायलट जरी बनलो आपण तरी 22 लाख रुपये खर्च होतो आणि पायलट्स आर नॉट म्हणजे नोकऱ्या अव्हेलेबल नाही आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी जर राईट हँड प्लॅन केलं तर एक सिक्युअर करिअर आहे. आज उत्तम सॅलरी आहे, उत्तम सुविधा आहेत आणि ज्यांना हौशी जीवनाची एक लाईफस्टाईलची आवड आहे, धाडसी जीवनाची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांना एक उत्तम करिअर आहे. पण हे करिअर प्लॅन करताना 10वीपासूनच प्लॅन करा. आपण डॉक्टर बनायचं का इंजिनियर बनायचं हे पालक लहानपणापासून कधी बिंबत असतात. पण आज पालकांना सुद्धा मला सांगावं असं वाटतं. आता काही पालक आहेत तसे की त्या चोजन द डिफेन्स एज अ करिअर त्यांच्या चिरंजीवांच्या करता आणि उत्तम अकॅडमिक रेकॉर्ड असलेली मुलं सेनादलामध्ये उत्तम अधिकारी म्हणून आपल्या अकॅडमीतून निर्माण झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या करता आता नुकतीच 10वीची परीक्षा झालेली आहे. आता ह्या 10वीच्या परीक्षेपासूनच आत्ताच्या सुट्टीमध्ये हे 2.5 महिने मिळतात, उत्तम अभ्यास होतो. त्यांना सेनादलामध्ये जाण्याकरता 12वी पास होतं, ऑफिसर्स ग्रेडर बनण्याकरता. आणि त्यांच्या विरेच परीक्षा असतात. मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करू असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला काही माहिती पाहिजे असेल जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी आपल्या सेवेला हजर असतो.
1: धन्यवाद वंजारी सर, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली.
3: थोडक्यात आपल्या सर्वांचं, खास करून शाळा कॉलेजचं कर्तव्य बनतं असं वातावरण तयार करण्याचं.
1: चितेवरी वीरांनो अपुली जरी शरीरे भस्म जाहली, झळकत येईल या अग्नीतून समराचेच निशाण, स्फुरेल ह्यातून घोष उद्याचा, माय देश हा जित्या जीवांचा, कोट्यावधी देहाचे नाही केवळ दहनस्थान, हे व्यर्थ न हो बलिदान, हे व्यर्थ न हो बलिदान. प्रत्यक्ष कारगिलच्या संघर्षात भाग घेणारे महाराष्ट्रातले अनेक जण होतेच. गोपनीयतेमुळे त्या साऱ्यांची नावं मिळणं कठीण. बऱ्याच वेळा गंमत अशी असते की सेवेत असताना समाज त्यांची दखल घेतोच असं नाही, मृत्यूनं गाठलं की मग मात्र अमर रहेच्या घोषणा दिल्या जातात. अर्थात तो आपला विषय नाही, पण MVLV या अंधेरीच्या कॉलेजचे अनेक जण आज सैन्य दलात आहेत. हे सारे जण त्यांच्या देसाई सरांचा म्हणजेच कॅप्टन देसाई यांचा आवर्जून उल्लेख करतात. लेफ्टनंट नवांग कापडिया, कॅप्टन सुब्रमण्यम यांना NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या भेटीने सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली. मंदार खांबेटे यांना लोणावळ्याच्या नेव्ही प्रशिक्षण केंद्रातून प्रेरणा मिळाली. तर मेजर पितांबरे सांगतात, एकदा वर्गात जोगबाई आल्या, त्यांचा मुलगा नेव्हीमध्ये होता, त्यांनी तिकडच्या गोष्टी सांगितल्या आणि आपण सैन्यात जायचंच असा मी निश्चय केला.
3: थोडक्यात शिक्षक, शाळा, कॉलेज मुलांच्या मनात सैन्य दलाविषयी ओढ, आकर्षण निर्माण करू शकतात. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, असं म्हणत अनेक जण सैन्यात दाखल होतात. सेनेतली सारी वर्ष सीमेवर खडा पहारा देण्यात जातात. शत्रूशी 4 हात करणं, आतंकवादी, घुसखोर, फुटीरतावादी, बंडखोर यांना नेस्तनाबूत करताना जीवन आणि मरण

0: यात केवळ एका श्वासाचं अंतर हे जाणवतं. काही वेळा गोळ्यात शरीराची चाळण करतात, स्लिंटर अंगात घुसतात, तरी जीवन रेषा मजबूत असते.
1: काही वेळा मात्र कामावर असतानाच अपघाती मरण येतं. कधी दरड कोसळते, लष्कराच्या वाहनाला टार्गेट केलं जातं, तर कधी आणखी काही होतं. सुरुंग निकामी करताना तर कित्येकांना मृत्यू गाठतो. काही वेळा मृत्यू नेमका का आला हे सुद्धा घरच्यांना समजत नाही. शेवटचं दर्शनही होत नाही. थोड्या अस्थी आणि सामान तेवढं घरी येतं. आपलं माणूस आता आपल्यात नाहीच याची कटू जाणीव होते.
0: गोरेगावचे मंदार खांबेटे यांच्यापैकीच एक. त्यांचं जीवन म्हणजे जणू कादंबरी. कोणीतरी मोठं बनायचंय या प्रेरणेने ते सैन्यात दाखल झाले. प्रथम बेळगाव, मग आसाम, परत बेळगाव, जम्मू काश्मीर अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं. कारगिल संघर्षाच्या वेळी त्यांचं युनिट जम्मूत होतं. प्रत्यक्ष संघर्षाच्या वेळी त्यांची एअरमॅनची ड्युटी होती, त्यावेळी ते वाचले. मात्र कारगिल संघर्ष संपला तरी भारतात घुसलेले आतंकवादी घुसखोर यांना शोधून त्यांचा समाचार घेणं गरजेचं होतं. त्यासाठी आर्मीने हाती घेतलं ऑपरेशन मेघदूत.
1: याच ऑपरेशन दरम्यान त्यांच्या युनिटवर हल्ला झाला. लांबूनच बॉम्ब भिरकावले गेले. प्रत्युत्तर देण्यापूर्वीच एकाच युनिटमधले अनेक जण जखमी झाले, कुणी मारलं गेलं. मंदार यांच्या डोक्यात अनेक स्लिंटर घुसले, ते तत्काळ जमिनीवर कोसळले. ती तारीख होती 5 जानेवारी 2000. त्यात सुमारास टीव्ही स्क्रीनवर एक पट्टी सरकत होती. अतिरेक्यांशी लढता लढता गोरेगावचे मंदार खांबेटे शहीद. घरी बातमी समजेपर्यंत उजाडला 8 जानेवारी आणि प्रत्यक्ष त्यांना घरी आणायला उजाडली 15 तारीख. गोरेगाव वासियांनी मंदार खांबेटे अमर रहे म्हणत साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला. याच वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आणखी काही शवपेटिका मुंबई विमानतळावर अवतरल्या. शेजारच्याच उपनगरात राहणारे निलेश सावंत यांची कथा सुद्धा अशीच. हौतात्म्य दिन 3 जून 2000. म्हणजेच मंदार खांबेटे अमर रहे, भारत माता की जय या घोषणा विरून जाण्यापूर्वीच केवळ 6 महिन्यात मुंबईने आपला दुसरा सुपुत्र गमावला ऑपरेशन रक्षक मध्ये. परत एकदा मुंबईत गर्जना झाली, इसका बदला हम लेके रहेंगे. पण कैसे ह्याचं उत्तर कोणापाशीच नव्हतं.
0: त्याचं झालं होतं असं. पीर पंजालचा डोंगराळ भाग, असंख्य डोंगर रांगा, उघड्या बोडक्या, मधूनच पुंजक्यासारखी खेडी दुर्गम भागात. त्यांच्यापर्यंत सहजपणे पोचणं अशक्य. अशा खेड्यातून घुसखोर लपून बसले होते. ऑपरेशन रक्षक अंतर्गत शोध मोहीम सुरू होती. साधारण 13,500 फुटापेक्षा जास्त उंचीचा हा प्रदेश, रस्त्याचं जाळं नावालाच 17 RR, म्हणजे 17 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना विशिष्ट खेड्यात अतिरेक्यांचा तळ असल्याची बातमी मिळाली. लगेचच एक तुकडी त्या दिशेनं निघाली. ऑपरेशनच्या दरम्यान मुंबईचे निलेश सावंत यांच्या दंडात गोळी लागली. बंदुकीवरची पकड जराही ढिली न होता ते ठामपणे उभे होते.
1: थांबायला वेळच नव्हता, कारवाई सुरूच होती. आता दुसरी गोळी आली, ती थेट मस्तकात घुसली. निलेशांचा तोल गेला. 13,500 फुटांवरून ते खालच्या दरीत कोसळले. त्यांना सावरायलाही कोणाला सवड नव्हती. ऑपरेशन फत्ते झालं आणि आपल्या सहकार्याचा शोधही.
0: 6 दिवसांनी त्यांचा शोध लागला. अंगावरील बॅच आणि नेमप्लेट एवढीच ओळख दाखवण्याची निशाणी. तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. घरी पोचल्या केवळ अस्थी. त्यांनाच श्रद्धांजली वाहण्यात आली.
1: अजिंक्य, अरे निलेश सावंत यांच्या आजोळी सैन्यात जाण्याची परंपराच होती. म्हणूनच 10वी 12वी झाल्यानंतर काय हा प्रश्न त्यांच्यासमोर नव्हताच. अरविंद गंडभीर या शाळेचे ते विद्यार्थी, उत्तम खेळाडू आणि एक चांगला विद्यार्थी. नंतर पाटकर महाविद्यालयात 12वी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण, नोकरी आणि सैन्य भरती परीक्षेचा सराव सुरू होता. एकूण 8 वर्ष त्यांनी सैन्यात सेवा केली. एक मराठा हे त्यांचं युनिट. त्यातूनच त्यांची राष्ट्रीय रायफल्समध्ये निवड झाली. त्यांचा सारा काळ सीमावर्ती भागात गेला. सतत झुंज, ताणतणाव, तरी सुद्धा घरी आले की ते आनंदी असत.
0: त्यांची पत्नी आणि आई यांना अजूनही आशा आहे. न जाणो त्या अस्थी त्याच्या नसतील. जसा तो अचानक गायब झाला तसा तो अचानक प्रकट होईल. समृद्धी त्यांची पत्नी सांगते, माझ्या मुलाला

आत्ताच आपण ऐकत होतात वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 8. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी, निर्मिती सहाय्य उमेश बगाडे, सादरकर्त्या नेहा।

0: श्रोता, आपण ऐकत होता तर वारस होऊ अभिमन्यूचा या कार्यक्रम मालिकेचा भाग आठवा. आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेस कोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रम

0: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे ठीक 12:30 होत आहेत. सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात बेला शेंडे यांनी गायलेले हे गीत. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील सतीश राजवाडे यांचं हे गीत आहे. संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं.

जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेले हे गीत आपण ऐकत होतात. डबल सीट या चित्रपटातील हे गीत होतं. स्पृहा जोशी यांचं, संगीत होतं ऋषिकेश सौरव आणि जसराज यांचं.

केतकी माटेगावकर आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या टाइमपास या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार चिनार आणि महेश. श्रोते आपण ऐकत आहे चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया येळकोट येळकोट जय मल्हार या चित्रपटातील गीत देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. गीतकार जगदीश केबुळकर आहेत, संगीत आहे अच्युत ठाकूर यांचं.

अभिजित सावंत आणि बेला शिंदे यांनी गायलेलं मंगलाष्टकं वन्स मोर या चित्रपटातील गीतं ऐकलं. गुरु ठाकूर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरगिरी यांनी. या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पौर्णिमा चौधरी यांचं उपशास्त्रीय गायन. आपण ऐकूया खमाज ठुमरी, मिश्र खमाज होरी आणि कजरी.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पूर्णिमा चौधरी यांचं उपशास्त्रीय गायन. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:30 आणि 50 सेकंद होत आहेत. ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष. लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 68 आज आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 12वा भाग आपण ऐकणार आहोत। विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे जे अनेक किस्से सांगितले जातात त्यातला एक किस्सा असा आहे, एका प्रयोगाला विच्छा माझी पुरी कराची जी पार्श्वगायिका होती ती उपस्थित झाली नाही। रंगमंचावर नीलांबरी म्हणून जी नृत्य करत होती त्यावेळेला फैयाज त्यांचा आवाज त्यांना द्यायचा आणि त्याचवेळेला त्या प्रभाकर पणशीकर यांच्या नाटकातूनही कामं करत होत्या। त्या दिवशी घोटाळा झाला, दोन्ही नाटकांचा प्रयोग एकाच दिवशी ठरला आणि एकाच वेळेला होता। मग आली का पंचायत, आयत्या वेळी गाण्यासाठी दुसरी गायिका कोण आणणार आणि दोन्ही प्रयोग रद्द करणं देखील शक्य नव्हतं। शेवटी दादा कोंडकेंनी ही अडचण प्रेक्षकांना सांगितली आणि त्यावेळेला त्यांचे संगीत दिग्दर्शक होते तुकाराम शिंदे आणि त्याचवेळेला दादा कोंडके असंही म्हणाले की यातल्या ज्या दोन लावण्या आहेत ते तुकाराम शिंदेच गातील। लोक म्हणाले चालेल चालेल, विच्छाला सुरुवात झाली आणि त्या दिवशी तुकाराम शिंदे चांगलेच फॉर्मात होते। प्रत्येक गाण्याला त्यामुळंच समरसून टाळी पडत होती। पाडायला पिकलाय आंबा आणि राया मला पावसाते नेऊ नका या दोन्ही लावण्या तुकाराम शिंदे यांनी इतक्या समरसून गायल्या की लोकांनी उत्स्फूर्तपणे वन्समोरही दिला। पण गंमत इथं सांगण्यासारखी आहे की गाणारा पुरुष होता, तो गात होता एका बाईसाठी आणि विच्छामधल्या एका प्रमुख नर्तकीसाठी। तरी देखील ती त्यांच्या आवाजाप्रमाणे आपल्या ओठांची हालचाल करत होती। एका स्त्रीच्या कंठातून आवाज मात्र उमटत होता तो पुरुषाचा। पण विच्छावरती प्रेम करणाऱ्या अनेक प्रेक्षकांनी हेही खपवून घेतलं। पळवापळवी चित्रपटातलं आणखीन एक गाणं

विच्छा माझी पुरीकरचा आणखीन एक किस्सा सांगण्यासारखा आहे. विच्छाचा एक प्रयोग पुण्याजवळ लोणी इथं होता. तिथं अभिनेते राज कपूर यांची फार मोठी इस्टेट आहे, जमीन जुमला वगैरे बरंच काही आहे. तेव्हा लोणीला प्रयोग ठरल्यानंतर तिथल्या गावकऱ्यांना वाटलं की राज कपूर यांनी या प्रयोगाला उपस्थित राहावं. ते सगळेजण राज कपूरकडे गेले, पण त्यावेळेला त्यांच्याकडे काही मोठे पाहुणे येणार होते, भोजनाचा खास बेत होता. परंतु गावकऱ्यांचा शब्दही त्यांना मोडवेना, त्यांच्या आग्रहाखातर ते प्रयोगाला आले. फक्त 5-10 मिनिटंच थांबेन असंही त्यांनी सांगितलं. पण प्रयोग सुरू झाला, बतावणी संपली, प्रत्यक्ष वगाला सुरुवात झाली, मध्यंतर झालं तरी राज कपूर काही खुर्चीवरून हालेनात. या दरम्यान कितीतरी मंडळी घरून त्यांना बोलवण्यासाठी आली की घरी पाहुणे येऊन बसलेले आहेत, सगळेजण तुमची वाट पाहत आहेत, ताटकळे आहेत सगळे. पण राज कपूर मात्र विच्छा माझी पुरीकराच्या प्रयोगामध्ये मनसोक्त हसत होते. एवढा मोठा रसिक प्रेक्षक समोर बसल्यानंतर दादा कोंडके आणि सगळ्या कलावंतांच्या अंगी देखील 12 हत्तींचं बळ संचारलं तर नवल नाही. खरं तर दादा कोंडके यांचे 2 आवडते कलावंत होते. एक होता चार्ली चॅपलिन आणि दुसरे होते राज कपूर. या 2 महान कलावंतांपैकीच एक कलावंत प्रत्यक्ष आपल्या प्रयोगाला हजर आहे याचा आनंद दादा कोंडके यांना निश्चितच होता.

0: विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे प्रयोग होत असताना जसे काही आनंदाचे प्रसंग घडले तसे काही त्रासदायक देखील प्रसंग घडले. एकदा हा प्रयोग जामखेडला होता. अगदी खचाखच गर्दी झाली होती. नांदीला सुरुवात होण्यापूर्वी दादा कोंडके पडद्याजवळच उभे असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना नेहमीप्रमाणे अत्तर लावत होते. तिथं बराच अंधार होता आणि नेमकं त्याच अंधारात लपून बसलेला एक भला मोठा विंचू यांनी डाव साधला आणि दादा कोंडके यांच्या पायाला जोरात डंख मारला. दादा कोंडके किंचाळतच होते, खाली कोसळले. त्यांना उचलून रंगपटात आणण्यात आलं, तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्यात आलं, अंगावरचे सगळे कपडे भराभर उतरून टाकले. दादा कोंडके यांना वाटलं की त्यांच्या वस्त्रामध्येच विंचू शिरला की काय. आणि दादा कोंडके यांना तर विंचू कमालीचा चढत होता. अक्षरशः संपूर्ण शरीराची आगाघ होत होती, ते ओरडत होते, पाय तर विलक्षण जड झाला होता. खरं तर प्रयोग सुरू होणं शक्यच नव्हतं, कारण प्रमुख कलावंतच असा विवळत पडलेला असेल तर काय करणार. संचालकांनाही दरदरून घाम फुटलेला. प्रयोग जर बंद पडला तर त्यांची काही धडगतच नव्हती आणि पुढचा सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आकार घेऊ लागला. त्यांच्या घशाला कोरडच पडली. अक्षरशः संचालकांनी दादा कोंडकेंचे पाय धरले, कसंही करा पण प्रयोग आजचा झालाच पाहिजे, याकडं काय करता येईल ते पहा, अशी ते विनवणी करू लागले. मग दादा कोंडकेंचाही नाईलाज झाला. दुखऱ्या पायानंच ते रंगमंचावर आले. उठवत नव्हतं तरी दोघांनी दादा कोंडकेंना धरून रंगमंचावर दिलं आणि काय आश्चर्य, मध्यंतर होईपर्यंत त्या प्रयोगामध्ये दादा कोंडके एवढे रंगून गेले की काही वेळापूर्वी आपल्याला विंचू डसला आहे हे कोणाला सांगूनही पटणार नाही असा अभिनय करू लागले.
1: अग हौसा भर

विच्छा माझी पुरी घराचा असाच एक प्रयोग सातारा जवळच्या भुईंज इथं घडला. प्रयोग सुरू झाला आणि नृत्यांगना नीला कडवाडकरनं एंट्री घेतली. ती अशा काही जोशामध्ये तिनं उडी घेतली की कडाडकड असा आवाज झाला आणि स्टेजची एक फळीच पार मोडून गेली. तिचा पाय आत गेला, करंगळीचं नख उलटं झालं, पाय अगदी सोलून निघाला, रक्ताची चिळकांडी उडाली, ती जोरात किंचाळलीच आणि बेशुद्धही पडली. वग सुरू झाला आणि दर्शनीच पडदा पाडावाच लागला. डॉक्टर आले, मलमपट्टी झाली, पाय मात्र अगदी टरारून सुजला होता. आता तिला नाचणं शक्यच नव्हतं, प्रयोग कसा होणार? आणि विच्छा माझी पुरीकराची सारी मदार तिच्याच नृत्यावर होती. प्रयोग तिथल्या फॅक्टरीसाठी होता. खुल्या मैदानावर 10-15 हजार प्रेक्षक खचून भरलेले होते. बरेच जण दूर दूरहून आलेले होते आणि त्यांची निराशा करणं अवघड होतं. त्यांच्या समोरच हा अपघात झाला होता, त्यामध्ये आमचा काहीच दोष नव्हता. शेवटी दादा कोंडके प्रेक्षकांसमोर आले

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

मालिका विशेष कार्यक्रमात आपण ऐकत होतात लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 68 आज आपण ऐकलात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा
0: क्रीडा विश्व।

0: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम अमृत।

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
0: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
3: श्रोता, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत। सादर करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे।
4: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो, नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण साहित्य क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीशी बातचीत करणार आहोत आणि ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रमोद मुनघाटे। महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता, त्यासोबतच संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे। साहित्य अकादमी दिल्लीचे ते सदस्य आहेत। त्यांची जवळपास 15 पुस्तकं प्रकाशित झाली आहे। लोकसाहित्यावर किंवा आदिवासी मराठी साहित्यावर त्यांचं प्रभुत्व आहे। ते एक संशोधक आहेत, अनेक रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहेत। चला तर त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा साहित्य प्रवास। नमस्कार सर।
5: नमस्कार
4: मुनघाटे सर। आता एकंदरीतच कुठलाही लेखक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा साहित्याची सुरुवात किंवा लेखनाची सुरुवात कधी झाली हा सर्वसामान्यांना एक प्रश्न पडतो असं मला वाटतं, तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असेल?
5: मी सर्वात प्रथम बालसाहित्याच्या लेखनापासून सुरुवात केली। माझे वडील शिक्षक होते आणि माझ्या घरात सर्वत्र पुस्तकं असत आणि लहान मुलांची पुस्तकं वाचताना मला सुद्धा सुरुवातीला छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहाव्या असं वाटत होतं आणि मी ती लिहिल्या आणि वर्तमानपत्राच्या रविवार पुरवण्यांमध्ये त्या माझ्या कथा कविता वगैरे प्रसिद्ध झालेल्या होत्या। ते माझं पहिलं लेखन असं म्हणता येईल सुरुवातीचं।
4: मग ही प्रेरणा कुठनं मिळाली? म्हणजे घरी पुस्तकं होती?

0: आणि ते वातावरण होतं म्हणून हे शक्य झालं की एक आतून वाटत होतं की नाही काहीतरी लिहायला हवं, काय होतं नेमकं?
1: प्रेरणा माझ्या वडिलांचीच होती. माझे वडील गोणा मुनघाटे हे एक कवी होते आणि युगवाणीपासून सगळ्या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्याशिवाय आमच्या गडचिरोलीमध्ये त्यांनी जिल्हा वाचनालय स्थापन केलेलं होतं आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाचनालयांची साखळी त्यांनी निर्माण केलेली होती. त्या वाचनालयांसाठी जी पुस्तकं यायची ते गठ्ठे आमच्या घरी यायचे सुरुवातीला. आणि त्याच प्रकारे वडिलांना लेखनाचा आणि वाचनाचा नाद होता. आमच्याकडे सत्यकथा, ललित अशी मासिकं यायची, नवनीत मासिक यायचं, ती आम्ही वाचायचो. चांदोबा वगैरे तर होतंच. त्यातून खरी प्रेरणा मिळाली की आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर आपण लिहायला पाहिजे. तर माझी पहिली जी प्रेरणा म्हणता येईल ती माझे वडील गोणा मुनघाटे हेच मला सांगता येईल. त्यानंतर प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्ती आयुष्यामध्ये आल्या. मी विद्यापीठात संशोधन करत असताना डॉक्टर द भी कुलकर्णी हे एक मोठे समीक्षक होते महाराष्ट्रातले, ते माझे गाईड होते, त्यांच्याकडून मिळालं मला. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांच्याशी संपर्क आला. त्यानंतर डॉक्टर गणेश देवी ह्यांच्यामुळे मला आणखी साहित्याच्या समीक्षेतील नवीन नवीन प्रांत जे आहेत ते दिसायला लागले. तर ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि तीच माझी प्रेरणा आहे असं मला सांगता येईल.
0: पहिल्यांदा जे लिखाण केलं ते नेमकं कुठलं होतं?
1: मी सांगितलं की पहिल्यांदा मी काही लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या, पण नंतर खऱ्या अर्थाने उल्लेखनीय साहित्य म्हणून सांगता येईल असं माझा एक संशोधनपर लेख आहे, तो म्हणजे लंकेची पार्वती. आणि पुढे मी माझा मार्ग निवडला. लेखक ललित लेखन करतात, कथा, कादंबरी, कविता, आणि ज्याला आम्ही ललितेतर असं म्हणतो त्याच्यामध्ये समीक्षा असते आणि संशोधनपर लेखन असतं. तर मी माझा मार्ग पुढे संशोधनपर लेखनाकडे वळवला आणि लंकेची पार्वती हा लेख मी प्रथम लिहिला. तो 90s सुमारात महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यावर वाचकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तर त्या लेखाबद्दल मी एक दोन मिनिटात सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना कवी बी यांची माझी कन्या कविता माहिती आहे. ती खूप प्रसिद्ध अशी कविता आहे. एक मुलगी शाळेत जाते आणि तिच्या मैत्रिणी तिला चिडवतात तिच्या अंगावर काही दागिने वगैरे नसतात म्हणून, आणि ती घरी रडत रडत येते वडिलांकडे आणि वडील मग तिला उद्देशून म्हणतात की तू लंकेची पार्वती आहेस. तर लंकेची पार्वती याबद्दल सुप्रसिद्ध समीक्षक राचिम ढेरे यांनी त्यांच्या लौकिक अलौकिक या पुस्तकामध्ये लेख लिहिला, तो मी वाचला. त्याने त्यात असं लिहिलेलं होतं की लंकेची पार्वती हा जो मराठीतला वाक्प्रचार आहे त्याच्यामध्ये लंका आणि पार्वती यांचा संदर्भ काही लागत नाही. लंका ही रावणाची आणि पार्वती ही शंकराची, त्याच्यामुळं आपल्या पुराणांमध्ये ज्या कथा आहेत त्यामध्ये लंकेची पार्वती हे काही लागत नाही. आणि मी त्यावर विचार करायला लागलो आणि विचार करता करता मी वाचन केलं तर कथा कल्पतरूमध्ये मला अशा कथा सापडल्या आणि म्हणून कवी बी यांनी तो वाक्प्रचार आपल्या त्या माझी कन्या कवितेमध्ये वापरलेला आहे. हे माझं पहिलं लेखन होतं.
0: कधी असं वाटलं नाही की आपण कथेचाच प्रांत निवडावा, कारण आपली सुरुवात तिथं आहे. बरेच लोक कविता लिहितात, कादंबरी लिहितात, पण तुम्ही कादंबरीवर समीक्षण किंवा अभ्यास असं केलं तर मग कधी डोक्यात आलं नाही असं
1: म्हणतात की प्रत्येक लेखक तो कोणताही वाङ्मय प्रकार हाताळत असला तर तो सुरुवातीला कविता लिहितोच. आणि त्यामुळे मी कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत, कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. नागपूरच्या तरुण भारतात माझ्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण पुढे मला असं जाणवलं की हा काही आपला प्रांत नाहीये. प्रत्येक यशस्वी लेखक हा समीक्षक होतो असं गमतीनं आमच्या क्षेत्रात म्हटलं जातं. तसं झालं असेल कदाचित, पण मी मात्र कविता लिहिलेल्या आहेत आणि लोकमतच्या साहित्य जत्रामध्ये माझ्या कविता यायच्या. तेव्हा आजच्यासारखं सोशल मीडिया नव्हता, पण खूप महाराष्ट्रभरातून पत्र यायची आणि कविता सुद्धा माझी वाखाणली गेलेली आहे. तर मी कविता आणि कथा लिहिलेल्या आहेत.
0: हा, तर त्या लिहित असताना कम्प्लिटली त्याकडे न जाता आपली आवड आपण जोपासली संशोधनाची.
1: कदाचित माझा चिकित्सकाचा पिंड असल्यामुळे असेल. साधारणतः वाचनामध्ये कथा, कादंबऱ्या हे तर ललित लेखन येतच होतं, पण त्याशिवाय महाराष्ट्रात जे प्रबोधनकार झाले म्हणजे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरकर यांचं लेखन मी विशेष आवडीने वाचत होतो. आणि मी एम एला मग जेव्हा नागपूरला आलो विद्यापीठामध्ये तेव्हा माझ्या गाईडनी मला कादंबरीचा समीक्षेचा विषय दिला. 1857 स्वातंत्र्ययुद्ध किंवा बंड आणि त्यावरील आधारित कादंबऱ्या असा तो विषय होता. आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारावर पुढे मी अधिक संशोधन करायला लागलो. त्याशिवाय आणखी माझा संशोधनाचा जो प्रांत आहे तो आहे आदिवासी साहित्य आणि आमच्या पूर्व विदर्भातील

0: लोककला लोकनाट्य. तर ते झालं असं की मी मूळचा गडचिरोलीचा, तिथं आदिवासी बहुल असा तो आमचा प्रांत आहे. माझे वडील आदिवासी भागात शिक्षक होते, त्यांच्यासोबत मी आदिवासी गावांमध्ये खूप फिरलेलो आहे. आणि त्याशिवाय आमचा जो झाडीपट्टीचा चार जिल्ह्यांचा प्रदेश आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया, तर या आमच्या प्रांतामध्ये उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फार वेगळं असं लोकनाट्य आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जसं तमाशा आहे, तर आमच्याकडे खडीगंमत आहे. आणि बाकी तर पुष्कळ दंडार वगैरे हे लोककला प्रकार आहे. आणि असं मला वाटायला लागलं की आपण तात्कालिक एखादा समीक्षेचा जर प्रांत निवडला, म्हणजे आधुनिक साहित्यावर एखाद्या लेखकावर जर आपण निवडलं, तर त्याला कुठेतरी मर्यादा येतात. आणि जेव्हा तुम्ही आपल्या प्राचीन मध्ययुगीन लोककला लोकनाट्याचा जेव्हा अभ्यास करता, त्यामध्ये जे एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असतं त्या एकूण समाजाचं, त्यातून काहीतरी संशोधन करायला भरपूर वाव असतो आणि त्याला अजिबात मर्यादा नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी हा एक दुर्लक्षित असा भाग आहे साहित्यातील. नवीन लेखक आदिवासींच्या जीवनावरती, त्यांच्या समस्यावरती कथा कादंबऱ्या लिहितात. माझ्या वडिलांचीच कादंबरी फार प्रसिद्ध आहे, माझी काटेमोडची शाळा, ती खूप प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये. पण आदिवासींच्या ज्या कला आहेत, त्यांची भाषा, त्यांच्या लोककथा, त्यांची लोकनृत्य आणि त्यांच्या ज्या काही कला आहेत, चित्रकला वगैरे, हे मला असं वाटलं की हे इतकं आदिम आहे की आपण जितकं त्यात खोलात शिरू, त्यातून काहीतरी आपल्याला नवीन आधुनिक साहित्याच्या साठी जी काही प्रेरणा असेल तिथून सुद्धा घेता येऊ शकेल. आणि म्हणून माझी काही पुस्तकं ही आदिवासी साहित्यावरती आहेत. आणि मी जे काही संशोधन प्रकल्प राबवले, म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मदतीने, नंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा मला दोनदा ते प्रकल्प दिले, तर मी आमच्या झाडीपट्टीतील लोककला हाच विषय निवडला. आणि झाडीपट्टीतील नाटकाची परंपरा हा तर आणखी वेगळा विषय आहेच.
1: आता कथा लिहिताना किंवा कविता लिहिताना आणि संशोधनपर लिखाण करताना काय फरक जाणवतो मुळात?
0: तर कविता ही अल्पाक्षरी असते आणि कवी किंवा कथाकार त्याला जो एक साक्षात्कारासारखा अनुभव येतो, जगताना त्याच्या अवतीभोवती जी माणसं असतात, घटना घडत असतात, त्यातून तो जसंच्या तसं लेखन करत नाही. कारण त्यांनी जर जे काही त्याला दिसतं तसं जसं तसं लिहिलं तर त्याला आपण कलाकृती साहित्यकृती म्हणत नाही, रचना म्हणत नाही. तो त्यामध्ये आपली कल्पना वापरत असतो आणि त्याला वेगळं रूप देत असतो. आणि हे करत असताना जीवनाचं जो एक मूळ रूप आहे त्याकडे तो जातो. शेवटी सगळ्याच कलावंतांचा शोध हे जीवन कसं आहे, माणूस हा असा का वागतो, माणसाच्या ज्या भावभावना आहेत, वासना आहेत, त्या ज्या काही आपल्याला अवतीभोवती दिसतात त्याचा कुठेतरी एक मूळ रूप आहे का, हे कवीला आणि लेखकाला शोधायचं असतं. तर प्रतिभा नावाची गोष्ट असते. केशव सुतांनी फार छान म्हटलेलं आहे कवींबद्दल, आम्ही कोण म्हणून काय पुजता, आम्ही असू देवाचे लाडके. तर सगळ्यांनाच ती प्रतिभा मिळत नाही, पण कवी आणि जे कथाकार लेखक असतात त्यांच्याकडे खरोखरच ही प्रतिभा असते की ते आपल्या कल्पनेनी एक वेगळं विश्व निर्माण करतात. बरेचदा असं म्हणतात लोक की साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं, पण माझं मत वेगळं आहे की ती एक स्वतंत्र निर्मिती असते, ती एक समांतर अशी निर्मिती असते, समांतर असं विश्व करतात. जेव्हा आपण वाचतो समांतर विश्वामध्ये आपण म्हणजे जातो आणि त्याचा आस्वाद घेतो, आनंद घेतो. आणि हे जे साहित्य आहे, ललित साहित्य, कथा कादंबरी नाटक यांची चिकित्सा आम्ही करतो म्हणजे समीक्षेच्या प्रांतामध्ये. तर हा फरक आहे. समीक्षक हा साहित्यकृतीच्या प्रेरणा शोधून काढतो, त्याचवेळी अवतीभोवतीचा जो समाज आहे, जे काही चाललेलं आहेत, ती जीवनमूल्य आहेत, ही मूल्य त्या साहित्यामध्ये कशी प्रतिबिंबित झालेली आहेत, त्या समाजाचा निर्मितीवर काय परिणाम झाला, किंवा काही वाङ्मयीन निर्मितीचा समाजावर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. उदाहरण द्यायचं झालं, साने गुरुजींच्या कथांचा देता येईल, श्यामचे या कादंबरीचा देता येईल, किंवा कशाला आपण जे आयुष्य जगतो ना माणूस म्हणून, तर आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आहेत, पण एवढंच काही आपलं जीवन नाही आहे. आपली मानसिक स्थिती आपण लहानपणापासून ज्या कथा कहाण्या ऐकत असतो त्यांनी बनलेली आहे आणि त्याचा फार मोठा प्रभाव आहे. म्हणजे रामायण महाभारत यांना आपण महाकाव्य म्हणतो, पण त्याचा इतका प्रभाव लोकांच्या नैतिक कल्पनांवरती आहे, सामाजिक सांस्कृतिक जीवनावरती आहे, की तो फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मनुष्य हा केवळ भौतिक गोष्टींच्या आधारे जगत नाही, तर अभौतिक अलौकिक

0: अशा ज्या कथाकहाण्या आहेत त्यांचं मोठं विश्व घेऊन तो जगत असतो त्या त्याला प्रेरणादायक वाटत असतात.
1: सर, आपलं जे पुस्तक आहे 1857 सत्य आणि कल्पित, याला 1994 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. या पुस्तकात नेमकं काय आहे?
0: आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचं 150-200 वर्ष आपल्या भारतावरती राज्य होतं आणि 47 साली आपण स्वतंत्र झालो. पण 1857 साली त्या काळामध्ये जे काही राजे रजवाडे आणि संस्थानिक होते, विशेषतः दिल्लीला बहादूरशाह जफर होता, उत्तरेमध्ये होते, दक्षिणेमध्ये, आपल्या महाराष्ट्रात त्या काळात होते काही पेशव्यांचे उत्तराधिकारी, आणि या सगळ्यांमध्ये कुठंतरी एक अशी सामूहिक भावना निर्माण झाली की आपल्या देशात हे जे ब्रिटिश आलेले आहेत त्यांच्याशी आपण युद्ध केलं पाहिजे आणि आपला देश स्वतंत्र केला पाहिजे. खरं म्हणजे राष्ट्र किंवा स्वतंत्रता हे शब्दसुद्धा त्या काळात नव्हते, कारण राष्ट्र आपलं नंतर झालं आणि प्रत्येक संस्थान, प्रत्येक राज्याचा जो काही इलाका आहे ते एक स्वतंत्र राष्ट्र होतं. पण अशा काही घटना घडल्या त्या सगळ्यांना माहिती आहेत आणि या घटनांचा साहित्याशी संबंध असा आहे की आपल्याला माहिती आहे की मराठीतली सगळ्यात पहिली कादंबरी बाबा पद्मनजीची आहे, यमुना पर्यटन, ही 1857 साली प्रसिद्ध झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही देशामध्ये जी काही विद्यापीठे निर्माण झाली, म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, इथं 1857 साली ही विद्यापीठे निर्माण झालेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य लिहिलं जात होतं. चिपळूणकरांपासून अनेक आधीचे काही लेखक होते, त्यांचं लेखन 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू होतं. त्यामुळे हा जो उठाव झाला, बंड झाला, त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने एक कादंबरीची स्पर्धा आयोजित केली होती दक्षिणा प्राईज कमिटीने, की जो 1857 उठावर उत्कृष्ट कादंबरी लिहिल त्याला पुरस्कार. आणि मग माझ्यासमोर असा प्रश्न होता की त्या काळामध्ये जे काही लेखक होते त्यांनी 1857 ज्या घटनांवरती, कारण त्या फार नरसंहार झाला त्याच्यामध्ये, आणि हिंदू आणि मुसलमान एकत्र आलेले होते, त्यांनी ब्रिटिशांशी युद्ध केलेलं होतं, त्याच्यामध्ये उपकथानक तर खूप आहेत, तर ही प्रेरणादायक अशी व्यक्तिमत्व त्या काळात तयार झाली, तर त्यांच्यावर आधारित कथा कादंबऱ्या कशा असतील असं मला वाटलं आणि त्यावरती मी संशोधन केलं आणि त्यावर आधारित हे पुस्तक आहे.
1: आपण आदिवासी साहित्यावर पण सखोल अभ्यास केलेला आहे आणि बरंच मला वाटतं त्याची पुस्तकं जी आहेत ती बऱ्याच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला देखील लागलेली आहेत, तर त्याविषयी सांगाल.
0: आपल्या मराठी साहित्याकडे जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की सगळ्यात पहिल्यांदा तर फार मोठ्या प्रमाणावर क्रांती केली ती दलित साहित्याने. आदिवासी साहित्य आणि दलित साहित्यात फरक असा आहे की आदिवासींचा जो काही भूतकाळ आहे तो असा विषमतापूर्ण नाही आहे. आपण 1857 बद्दल बोललो तर 1857 आधी आपल्या देशामध्ये जवळजवळ 100 बंड आदिवासींनी केलेली आहेत. इंग्रजांना इथला जो काही कच्चा माल आहे तो युरोपमध्ये न्यायचा होता, त्यांनी रेल्वे लाईन्स टाकल्या जंगलामध्ये, त्यांची सगळ्यात पहिल्यांदा संघर्ष झाला तो आदिवासीचा झाला. बिरसा मुंडाचा जो विद्रोह आहे तिथून सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला हेही माहित आहे की आपल्या मध्य प्रदेशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात तर विदर्भात आणि इतर ठिकाणी कोण राजे होते, म्हणजे आदिवासी हे राजे होते या भूमीचे, ते या भूमीवरचे आदिम रहिवासी होते हे तर आहेच. नंतर मग आपण तो जर आर्य अनार्य हा संघर्ष पाहिला तर आर्य हे बाहेरून आलेले उत्तरेकडून, आणि दक्षिणेचे जे दंडकारण्य प्रांत आहेत तिथले सगळे हे आपले आदिवासी मूळ रहिवासी. पण आर्यांनी अनार्यांना बाहेर काढलं, हुसकावून लावलं आणि त्यांना वनात पाठवलं, असा सगळा इतिहास आपल्याला दिसतो. आणि म्हणून दलित साहित्याच्या प्रेरणा ज्या आहेत आणि आदिवासी साहित्याच्या प्रेरणा त्यात फरक आहे. आदिवासींची जो काही भूतकाळ आहे तो भूतकाळ हा संपन्न आहे, ते आदिम रहिवासी होते. त्यांच्या कला ज्या आहेत, त्या चित्रकला असतील, नृत्यकला असतील, या इतक्या महत्वाच्या आहेत की जसं युरोपमध्ये संगीतामध्ये जे काही तिथल्या निग्रोंचे जे काही ते तिथल्या फिल्म इंडस्ट्रीने स्वीकारलेले आहेत, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही तत्व जे आहेत, नादो महानोरांनी कादंबऱ्या लिहिल्या, त्याच्यावरती जयत्रजे सिनेमा आला, आणि वारली पेंटिंग जे आहे, वारली पेंटिंग मध्ये जे एक मूलतत्व दिसतं, चित्राची आकृती दिसते, मूलाकृती, त्याच्यात तुम्ही कुठलंही चित्र काढू शकता. तर हा जो सगळा संस्कृतीचा, कलेचा जो भाग आहे हा किती संपन्न आहे. एका बाजूला त्यांचा इतिहास हा राजवंशाचा होता, दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक परंपरा आहेत, तिसऱ्या बाजूला दुर्गा भागवतांनी आदिवासींच्या लोककथांचा अभ्यास केला, आणि समाजशास्त्रज्ञांना जेव्हा कुटुंब संस्था, विवाह संस्था कशा आहेत, कशा उत्क्रांत झाल्या याचा जर अभ्यास करायचा असेल तर ते आदिवासींच्या कुटुंब संस्थांचा अभ्यास करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला ज्या काही समस्या जाणवतात सामाजिक जीवनामध्ये,

0: म्हणजे भ्रष्टाचार आहे, विषमता आहे, जातीय विषमता आहे, स्त्रियांवरती बलात्कार होतात. तर आदिवासींची तर जीवनशैली पाहिली या सगळ्यापासून दूर आहे. तिथल्या त्यांच्या संस्कृतीमध्ये बलात्काराला थारा नाही, विषमता नाही, जातीयता नाही, पर्यावरण पूरकता. आज आपण सगळ्यात जर प्रचंड मानव अस्वस्थ असेल जगामध्ये तर पर्यावरणामुळे आहे. पण आदिवासी संस्कृतीची जी काही जीवनशैली आहे आणि जीवनाची मूल्य आहेत ती आधीच अशी आहेत की ती पर्यावरण पूरक आहेत. ते झाडांना देव मानतात आणि ते सृष्टीचा एक स्वतःला भाग मानतात, सृष्टीचं शोषण करत नाही. आणि हे सगळं जे आहे हे सगळं मला आदिवासी साहित्यातून मांडता आलं. त्याच्यावरती ज्या लेखकांनी कथा कविता कादंबऱ्या लिहिल्या त्या मला असं वाटलं की त्या वेगळ्या आहेत इतर मराठी साहित्यापेक्षा. आणि त्याचं संकलन संपादन त्याची समीक्षा मी केलेली आहे आणि सेमिनार घेतले अनेक त्याच्यावरती. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा सेमिनार मी त्यावरती घेतलेले आहेत आणि म्हणून आता अनेक विद्यापीठांमध्ये ते माझं पुस्तक लागलेलं आहे.
1: संशोधनाचे विविध विषय आपण निवडलेत, मुख्यतः लोककला निवडण्यामागचं कारण काय?
0: लोककला या आपल्या आदिम आणि प्राचीन जगण्यातून उद्भवलेल्या असतात. अलीकडच्या काळामध्ये जी काही मनोरंजनाची इंडस्ट्री आहे ही एक कलावंत आणि प्रेक्षक असा दुभंग असतो आपल्याला. तुम्ही आकाशवाणीवरती काहीतरी सादर करता, दूरदर्शनवरती काहीतरी सादर करतात, म्हणजे तुम्ही कलावंत आहात आणि समोर प्रेक्षक असतात. लोककलेमध्ये हा एक भाग आहे की ती आपली विधीनाट्य आहेत बरीचशी. आपण आपल्या विवाहामध्ये अनेक प्रकारची विधी करतो, त्या विधीतून आलेली आहेत. म्हणजे मग जे काही पूर्वज निधन पावलेले आहेत त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांचं जागरण करण्यासाठी अशा काही आहेत. तुमच्यात गोंधळ असेल, जागरण असेल, तर यातून जे कलाप्रकार निर्माण झाले, ताल निर्माण झाले, सूर निर्माण झाले, तर त्यामध्ये कोणीतरी प्रेक्षक आहे असं नव्हतं. तर एखाद्या छोट्याशा गावातील संपूर्ण समाज त्यामध्ये सहभागी होत होता. आणि जर आपण तमाशासारखा प्रकार पाहिला, लोकनाट्य पाहिलं, तर त्यामध्ये असं दिसतं की आपल्या जगण्यामध्ये ज्या अनेक विसंगती आहेत की ज्या विसंगती थेट जर लोकांना सांगितल्या तर त्या आवडणार नाहीत, पण आपण त्या लोककलेच्या प्रकारातून जर सांगितल्या तर मनुष्य पाहणारा किंवा ऐकणारा मनुष्य हा थोडासा अंतर्मुख होतो. तुम्ही वगनाट्य बघा, वगनाट्यामध्ये लोकांच्या रोजच्या जगण्यापासून राजकीय घडामोडीपर्यंत तो कलावंत, तो तिथला विदूषक असेल किंवा तिथल्या ज्या काही गवळणी, श्रीकृष्ण, पेंड्या यांचा जो संवाद असतो त्यातून ते टीका करतात. आणि हे जे फॉर्म आहेत लोकनाट्याचे, विधीनाट्याचे, हे फॉर्म आधुनिक कलावंतांनी लेखकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे गिरीश कर्नाडांची नाटकं जर बघाल तर ती यातून आलेली आहेत. विजय तेंडुलकरांनी जे नाटक लिहिलेलं आहे घाशीराम कोथवाल त्यातून आलेलं आहे. सतीश आळेकरांचं नाटक आहे महानिर्वाण हे कीर्तनातून आलेलं आहे. म्हणजे लोकनाट्याचा फॉर्म आणि त्यांच्या ती जी लोकतत्व आहे ती इतकी आदिम आहेत की त्याला मर्यादा नाही. म्हणजे आजही आपल्या आजच्या जीवनाला त्या लागू पडतात. आणि म्हणून मला असं वाटलं, पण मी जे मघाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या कथाकल्पतरूमधल्या कथा असतील, रामायण महाभारतातील कथा असतील, या आजही आपण वाचतो. कारण त्यात काहीतरी जीवनाचं मूलतत्व आढळतं आपल्याला. मानवी सहसंबंध जे आहे, नातेसंबंध आहे, द्रौपदी असेल, कुंती असेल, पार्वती, सीता, तर याला म्हणजे जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत या कथा कहाण्या राहणार आहेत.
1: सर, नवोदित जे लेखक किंवा संशोधक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: बरेचदा ललित साहित्याबद्दल असं आहे की पुष्कळ लेखकांना असं वाटतं आपण जे काही लिहितो आपलं काही सुचतं आणि ते तोच अखेरचा शब्द आहे. एखाद्या साक्षात्कारासारखा एखादा मनात विचार येतो आणि काही शब्द बाहेर पडतात, पण तसं नसतं. शेवटी त्याला रचना असं म्हणतात. रचना ही एक क्राफ्ट देखील असते. म्हणजे 20व्या शतकातील सगळ्यात महत्वाची कविता कोणती? तर टी एस इलियटची वेस्टलँड. त्यांनी ती साधारणतः 400-500 ओळींची लिहिली होती आणि मग एझ्रा पाउंड हा त्यांचा जो संपादक होता त्यांनी ती जवळजवळ 100 वेळा त्याचं संपादन केलं आणि मग ती 100 ओळींवरती आणून ठेवली आहे. तर 20व्या शतकातील एक महत्वाची कविता म्हणून ती पाहिली जाते. तर लेखकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे ललित लेखकांनी सुद्धा, की आपल्या मनात काहीतरी कल्पना येते आणि शब्द उमटतात आणि आपण जशा तसं लिहितो तर ती साहित्यकृती रचना म्हणून वाचकांपर्यंत देताना आपण त्यावर काम करायला पाहिजे. असं फार क्वचित होतं की अगदी एका झटक्यामध्ये सुचतं. होतं असं सुद्धा की आपली साहित्यकृती ही एक कलाकृती आहे आणि कलाकृती ही घडवावी लागते. जसं एखादा चांगला शिल्पकार नको असलेला भाग काढून टाकतो तसं शब्दांचं सुद्धा करावं लागतं. अर्थात असं म्हणत नाही मी, कारण तुकारामासारखी किंवा अनेक संतकवी जे आहेत त्यांच्या रचना कदाचित त्यांच्या ओठातून

0: बाहेर आल्या आणि त्यांनी साहित्यकृतीचं रूपांतर घेतलं, ते सुद्धा आहेच. पण नव्याने लेखकांना मला आणखी एक गोष्ट सांगायची की आपण हे वाचलं पाहिजे. असं वाटतं की आता खूप प्रवाह बदललेले आहेत, आता अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, आधुनिकतावाद आणि मॉडर्निझम वगैरे वगैरे, पण आपण ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीच्या एखाद्या झाडाला जसं जीवनरस मिळतो, प्राणवायू आणि सगळे प्रकाश हवा तो झाड घेतो, हा मनुष्य सुद्धा झाडासारखाच आहे. आपण ज्या भूमीमध्ये श्वास घेतो, जगतो, लहानाचे मोठे होतो, तिथलं जे काही साहित्य असेल, तिथल्या जे काही लोकसाहित्य असेल, तिथले जे काही संत साहित्य असेल, त्याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण शेवटी तुमच्याकडे भांडवल भाषा आहे आणि भाषेतून काहीतरी घडण करायची असेल रचनात्मक, तर आधी ज्या लेखकांनी लिहिलेलं मी वाचलं तर खरोखरच तुम्हाला काहीतरी चांगलं सुचतं असं मला वाटतं, हे त्यांना सांगा असं वाटतं.
1: सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि एकंदरीतच आपला साहित्य प्रवास आमच्या सर्व श्रोत्यांसमोर उलगडला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध समीक्षक, लेखक आणि संशोधक डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, संशोधक आणि साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य डॉक्टर प्रमोद मुनगाटे यांची वैदे चौरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। वेळ झालेली आहे चित्रपट संगीताची। ऐकूया कार्यक्रम गीत बहार।

सतीची पुण्याई या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं. जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार होते प्रभाकर जोग.

अपराध या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते एन दत्ता.

पुढचं पाऊल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांच्या सुरात सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं.

0: अष्टविनायक या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर आणि सहकार्यांनी गायलेलं. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुणे यांचं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28

2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे ठीक 3 वाजत आहेत. सादर करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात ऐकूया सुचित्रा भागवत यांनी गायलेले हे गीत. गीतकार कमलाकर राऊत, संगीतकार दीपक पाटेकर.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं राजन लाखे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं दंदू होनप यांचं. रंजना जोगेकर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांची रचना ऐकलं. संगीत आहे गजानन वाटवे यांचं.

0: कोण का ते
1: ए छनसल विचारूया कोण आलं होतं
2: आपण तिची गम्मतच करूया
3: रात्रीचं कोण

अग कोण आला, एक कोण गेला, पंचमी आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. वसंत निनावे यांचं एक गीत होतं, संगीत होतं यशवंत देव यांचं. आता ऐकूया शेखर सोनेकर यांचं गीत, स्वर आणि संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

या गीताबरोबरच मिश्र संगीतात, माफ करा, भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. 3:31 होत आहेत. आता सादर करत आहोत मिश्र संगीत.

पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं, बाळ कोल्हटकर यांची यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. नाटक देवदिनाघरी धावला.

गीतरचना बालकवी यांची, संगीत निलेश मोहरीर यांचं. फुलराणी या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं.

गीतकार संगीतकार अशोक पत्की।

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. या गीताबरोबर सुमिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. वेळ झालेली आहे शास्त्रीय संगीताची. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संध्या आपटे यांचं सतारवादन. ऐकूया राग तोडी.

श्रोता आपण ऐकत होतात संध्या आपटे यांचं सतार वादन. आपण ऐकलात राग तोडी. आता ऐकूया जयिता घटक यांचं गायन. ऐकूया राग रामकली. विलंबित बंदिश एक कलातेपदासून बोल आहेत. आज रंग द्रुतबंदिश तीन तलातेपदासून बोल आहे. करत परजोरी तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची. हार्मोनियम साथ केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया जयिता घटक यांचं गायन राग रामकली.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात जयिता घटक यांचं गायन. आपण ऐकलात राग रामकली. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5:01 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. अमर भूपाळ या चित्रपटातील गीत ऐकूया. लता मंगेशकर पंडित रामनगरकर आणि सहकार्यांनी गायलेलं होनाजी बाळा यांचं हे गीत आहे. संगीत आहे वसंत देसाई.

उंबरठा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे गीत होतं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोता आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. ऐकूया सुशीला या चित्रपटातील गीत. उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं हे गीत ऐकूया. संगीतकार राम कदम.

सहकार्यांनी गायलेलं हीच खरी दौलत या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. अरे संसार संसार या चित्रपटातील गीत ऐकलं सुधीर फडके, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीत आहे अनिल अरुण यांचं.